0: ವಂದೇ ಮಾತರಂ.
1: ವಂದೇ ಮಾತರಂ ಸುಜಲಂ ಸುಫಲಂ ಮಲಯಜ ಶೀತಲಂ ಶಸ್ಯಶಾ

मध्यमलहरी 249.1 हेक्टमीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफएम युनिटच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 27/6/1948 अर्थात 18 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

शरद जांभेकर यांच्या स्वरात भोपाळ यापण ऐकली. गीतरचना होती वसंत बापट यांची. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष्मण भावे यांची गीतरचना आरती अंकलेकर आणि अश्विनी भिडे यांच्या आवाजात.

भारती अंगलीकर आणि अश्विनी बेणे यांच्या आवाजात लक्ष्मण भावे यांची गीतरचना आपण ऐकली. श्रोते हो, न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲप बरोबरच आता प्रसार भारतीच्या वेव्ज या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण ऐकू शकाल. प्रभात वंदन. श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया.

किशोरी आमोणकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना पण ऐकली. श्रोतेहो कार्यक्रमानंतर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची भक्तिरचना ऐकूया. हिंदी भजन

श्रुतवे प्रभातवंदन कार्यक्रमाच्या शेवटी ऋषिकेश बोडस आणि सहकर यांच्या आवाजात लीला गांधी यांची गीतरचना, ऐकूया देशभक्तीपर गीत.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभातवंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात

0: श्रोतेआपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता, यामध्ये पावसाळ्यातील जनावरांचे आजार याविषयी माहिती.
1: मंडळी, शेतीला पूरक म्हणून पशुधनाचा व्यवसाय आपण करत असतो. अनेक पशुपालक हे आपल्या जनावरांची योग्य पद्धतीने काळजी घेत असतात, तरी देखील ऋतुपरत्वे जनावरांना वेगवेगळे आजार होत असतात. आपल्याकडे प्रामुख्याने पावसाळा, उन्हाळा, हिवाळा या तीन प्रकारचे ऋतू येतात आणि या तिन्ही ऋतूंमध्ये जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. परिणामी आपलं अनमोल जनावर आपण गमावण्याची वेळ बऱ्याच शेतकऱ्यांवर येऊ शकते. त्यामुळं ज्या त्या ऋतूमध्ये जनावरांची योग्य ती काळजी घेणं ही काळाची गरज आहे. मंडळी, पावसाळ्याच्या दृष्टीतून जर विचार करायचा झाला तर कोंदट आणि दमट हवामान याचा परिणाम होऊन जनावरांना पावसाळ्यात जंत, निमोनिया, हगवण, पोटफुगी अशा प्रकारचे आजार होत असतात. पावसाळ्यात हिरवा चारा अधाशीपणं खाल्ल्यामुळं, काही बुरशीयुक्त धान्य खाल्ले गेल्यामुळं, अगर अन्ननलिकेत कांदा, गाजर, बीट, बटाटा यांचे तुकडे अडकल्यामुळं जनावरं कळा देऊ लागतात, अस्वस्थ होतात, श्वास घेण्यास त्यांना त्रास होतो, पोट तुडुंब भरल्याप्रमाणे दिसतं. म्हणजे समजावं की त्या जनावराला पोटफुगी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काही खाद्यामुळं वायू बाहेर टाकण्याच्या मार्गात अडथळा आला की जनावरांना विशेषतः पावसाळी वातावरणात अशा प्रकारचा पोटफुगीचा त्रास होतो. अशावेळी पोटफुगीचा त्रास झालेल्या जनावरांना चारा, वैरण इत्यादी देऊ नये. अर्धा कप टर्पेंटाईन तेल अर्धा किलो गोडं तेलात मिसळून हळूहळू ठसका न लागेल असं पाजावं. बारीक फडक्यात चमचाभर ओवा, चिमूटभर हिंग आणि लिंबा एवढा गुळ या सर्वांचा गोळा करून तोंडात लगामाप्रमाणे बांधावा. पोटफुगी तीव्र असेल तर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं उपचार करावेत. मंडळी, पावसाळ्याच्या सुरुवातीला गुरं हिरवा चारा अधाशीपणे खातात, त्यामुळं ती ढिंडाळतात. त्यांच्या शरीरातले क्षार बाहेर पडून त्यांना कमालीचा अशक्तपणा येतो. जनावरं रवंथ करत नाहीत, सुस्त होतात. अशावेळी त्या गुराला स्वच्छ आणि भरपूर पाणी पाजावं. वाळलेला चारा खाऊ घालावा. चिमूटभर पोटॅशियम परमँगनेट 1 किंवा 1.5 लिटर पाण्यात मिसळून ते पाजावं. गरज भासलीच तर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं उपचार करावेत. बऱ्याच जनावरांच्या बाबतीत आपल्याला निमोनियासारखा आजार दिसून येतो. वासरे पावसात भिजली, हवेतला कोंडत गारठा वाढला किंवा पुरेसा उबदार निवारा मिळाला नाही तर त्यांना निमोनिया होऊ शकतो. काही वेळा घरगुती उपाय करताना औषध अन्ननलिकेऐवजी श्वसन नलिकेत गेल्यामुळं गुरांना निमोनिया होऊ शकतो. त्यांचा श्वासोच्छ्वास जलद गतीने होतो. घशातून घरघर आवाज येतो. नाकातून पाणी आणि स्त्राव व्हायला लागतात. अशावेळी वासरांना उबदार निवाऱ्याची सोय करावी. गार वाऱ्याचा झोत त्यांच्या अंगावर येणार नाही अशा पद्धतीने त्यांची बसण्याची व्यवस्था करावी. बसण्याची जागा कोरडी राहील याकडं बारकाईने लक्ष द्यावं. नाक स्वच्छ करावं आणि पशुवैद्यकांनी सांगितल्याप्रमाणेच औषधांचा वापर करावा. मंडळी, जनावरांच्या बाबतीत पावसाळ्यात जंत हा वासरांच्या पोटातील अन्नावर नाजूक त्वचा ओरबळून अगर यकृतावर वाढणारा असा घटक आहे. यामुळं वासरे डबरी होतात, अंग धरत नाहीत, त्यांना अशक्तपणा येतो आणि एकूणच त्यांची वाढ खुंटते. वासरांचे गोठे 2% मेलेथियॉनची फवारणी करून स्वच्छ करावेत आणि त्यांना स्वच्छ पाणी पाजावं. मंडळी, पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी उंच गवतात जनावरे आपण चरायला सोडत असतो. काही वेळा त्यांना सर्पदंश होण्याचा धोका असतो. सर्पदंश झाल्यामुळं देखील जनावरं दगावल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. अशावेळी सर्पदंश झाल्याचं लक्षात येताच दंश झालेल्या ठिकाणापासून वरच्या बाजूला दोरीने घट्ट बांधावं आणि तोंडाशी दंश झाला असेल तर त्या ठिकाणी गुणकारक छेद देऊन रक्तस्राव होऊ द्यावा. जखम पोटॅशियम परमँगनेट किंवा तुरटी अथवा धुऊन टाकावी. त्वरित पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं औषधोपचार करावेत. मंडळी, अशा प्रकारे पावसाळ्यात

0: जनावरांना जे काही आजार होतात त्या संदर्भात आपण काळजी घेतली तर नक्कीच आपलं अनमोल जनावर या आजारापासून आपण लांब ठेवू शकू.
1: कृषी वार्ता यामध्ये पावसाळ्यातील जनावरांचे आजार याविषयी माहिती आपण ऐकली वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते. त्यामुळे वारंवार लघविला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीजचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियाज ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
0: आताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: பணிகளால் ஆகாஷ்வாணிச்சார் சங்கிலிக்கின்றன அவரும் இணைந்தலைக்கு கார்யக்கிரம் பெரிசர்.
1: श्रोतेहो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्ग चक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे.

0: रक्षण, पर्यावरण, शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्ग चक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम प्रकारामध्ये मोंडार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टीऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख, संग्रहालय, माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि त्यामुळंच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: अगं पोरी शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो नको काय म्हणतेस
1: तात्या त्याचे दात लई बाद आहेत
0: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट
1: मग चालते की
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर
3: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत श्रोतेहो यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा या रूपरेषेनंतर 7 वाजता सुविचार आणि काही निवेदनं 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील आणि सहक्षेपित करू 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू शोध्या सकाळी 7:40 17 जुलै 2026 रोजी सांगली इथे संपन्न झालेल्या

दिशा समिती बैठकीचा आढावा आपण ऐकू शकाल आणि 7:45 SIR अर्थात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण या संदर्भात सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. महिमा घोष यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते 8:40 संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तरडगाव ते पलटण येथील पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 9:00 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:15 सांगली विशेष हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. 9:30 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम 9:40 10:00 चित्रपट संगीत. 10:30 महानायक या कादंबरीचं क्रमशः वाचन. गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम सकाळी 11:00. 11:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. दुपारी 1 वाजता हिंदीतून बातम्या. 1:05 गीतबहार. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30. आजच्या कार्यक्रमात राधा नंबुद्री यांचं गायन, त्यांनी गायलेला राग खर हर प्रिय आपण ऐकू शकाल. दुपारी 3:00 प्रादेशिक बातम्या. आमच्या सायंकालीन प्रचार सभेला सुरुवात होईल ठीक 5:00. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांनी सादर केलेली लोकगीतं. 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. माझं घर माझं शेत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30. आजच्या कार्यक्रमात खरीपातील विविध पिकांचं एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक स्नेहल दिगंबर कोरडे यांनी लिहिलेला संवाद आणि त्यानंतर शेळ्या मेंढ्यातील विषाणूजन्य आजार आणि उपचार याविषयी संकलित माहिती. 8:05 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 भावधारा. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. यामध्ये देवव्रत मिश्र यांचं सतारवादन. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यमध्ये 249.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आणि श्रोतेहो आता प्रसार भारतीच्या वेव्ह्ज या OTT प्लॅटफॉर्मवरही आम्ही उपलब्ध आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आज दिनांक 18 जुलै 2026 सकाळचे 7:00. अपयश ही यशाच्या प्रवासाची सुरुवात आहे, शेवट नाही. यशाच्या प्रवासातील ते एक स्थानक आहे. प्रत्येक अपयश ही नवी शिकवण देतं, त्यामुळं यशाचा मार्ग सोपा होतो.

0: काका काका काकू तुम्हाला हाका मारतायत.
1: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकरणी कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठेवू.
0: अहो काका, दांडेकरणी कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आम्र, श्रीखंड सगळं दर्जेदार निवडक मिळतं.
1: तेल तूप गुळ मिळतो, इसेन्स कलर, अनारसे लाया पीठ, जिरम मिरी, सुंठपूड. मग दांडेकरांच्या कडे जातो.
0: कुठे?
1: दांडेकर आणि कंपनी.
2: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.
3: संस्कृत वाणी. संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृत वाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
4: श्रोते, दिनांक 20 जुलै रोजी सोमवारी संस्कृतवाणी या कार्यक्रमामध्ये परमपूज्य टेंबेस्वामी महाराज रचित काही दत्तस्तोत्रांविषयी आपण जाणून घेणार आहोत सभागृहातील मानसी महेश पुजारी यांच्याकडून. तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

0: श्रोत्यांनो, आज दुपारी 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात राधा नामोदरी यांचं गायन त्यांनी गायलेला राग खर हर प्रिय आपण ऐकू शकाल. आणि रात्री 10 संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमात देवव्रत मिश्र यांचं सतारवादन आपण ऐकू शकाल.
1: बालसभा

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी.
1: आला ऋतू, आला ऋतू, आला कधी रिमझिम.
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी.
2: हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होतात. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. किती ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
0: आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन। राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश। देशातल्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा। पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन। आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जालंधर रेल्वे स्थानकातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आलं। यात राज्यातील बारामती आणि

या दोन रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचं प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. अंदाजे 26 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्थानकात आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यानिमित्त रेल्वे विभागातर्फे निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नांदुरा रेल्वे स्थानकात या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती तसंच लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल हरियाणात जिंद ते सोनीपत दरम्यान भारतातील पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. आरेखन आणि निर्मिती स्वदेशातच झालेली हायड्रोजनवर चालणारी ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातील पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होतं. हायड्रोजनवर संचलित रेल्वेगाड्या धावणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात आता भारत सामील झाला आहे. या गटात जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या 138 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आज पुण्यात होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. यात पुणे शिरूर सहापदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्यास मदत होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिक्षणासोबत कौशल्यांचं एकत्रीकरण अत्यंत महत्वाचं असून त्या माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. DGII 100X महाराष्ट्र पुणे संवाद आणि सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सहकार्यानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचं केंद्र बनावं, जिथं विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे पदवीधर होतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे 3 प्रमुख आधारस्तंभ ठरणार असून या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित क्वांटम तंत्रज्ञान अध्यापक विकास कार्यक्रमाच्या काल मुंबईत झालेल्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढील टप्प्यात 500 प्रशिक्षक आणि किमान 5,000 अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक झाली. बैठकीदरम्यान नेत्यांनी आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती आखली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या 19 तारखेला सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी

0: यांनी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात येण्याची अपेक्षा आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. त्यानुसार BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्यानं त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर झाला आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून.
1: लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. जून आणि जुलै या 2 महिन्यात सुमारे आतापर्यंत केवळ 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यात तब्बल 7% पेरण्या खोळंबल्या असून आतापर्यंत केवळ 41.23% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरीपाचे एकूण क्षेत्र 5,86,099 हेक्टर क्षेत्र इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 2,41,624 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यात शिरूर अंपा तालुक्यात सर्वात कमी तर जळकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी मूग आणि उडीद ही पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट भोंगावू लागले आहे. तर अनेक ठिकाणी बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकं उगवली नसल्याचेही अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अगोदरच वरून राजामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता बोगस बियाण्यामुळे पूर्णतः बेजार झाल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे. शशिकांत पाटील, आकाशवाणी, लातूर.
0: आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना विद्यार्थ्यांना शाळेत वातावरणही आधुनिक पद्धतीचं मिळावं या विचारातून धुळे शहरात एक अभिनव शाळा उभारण्यात आली आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती.
2: धुळे महानगरपालिकेने शहरात पहिली वातानुकूलित सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी हॅप्पी हार्ट्स प्री स्कूल ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. येथे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून प्रत्येक वर्ग खोलीमध्ये समुद्र, विश्व, अंतराळ, जंगल, निसर्ग अशी आकर्षक चित्रे साकारली आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्टर, स्मार्ट लर्निंग साधने, वायरलेस वायफाय नेटवर्क आणि वायरलेस साऊंड सिस्टीम बसवली आहे. सर्व वर्ग खोल्यांमध्ये वातानुकूल यंत्रणा आहे. संपूर्ण शाळेला CCTV कॅमेरे बसवले आहेत. या शाळेचे उद्घाटन नुकतेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना आधुनिक, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धुळे महापालिकेचा हा पहिला प्रयोग आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव.
0: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:21 होत आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

स्वप्नील बांदोडकर यांची आवाजातही गीतरचना पण ऐकली. गीत आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोत्या, एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम रात्री 8 वाजता पण पुन्हा ऐकू शकाल. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा हा महासोहळा, शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं पायी मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं, मार्ग व्यवस्थापनातून आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचं निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात. आणि या दरम्यान या 10 ते 15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था, त्यांचा एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठलाही घटना ज्यावेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10 ते 15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढाच बारकाईनं करावं लागतं. पर ही जी मंडळी येतात ती ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्यावेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा तीन ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढे लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी

वृक्षारोपण आणि पर्यावरण पूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे होणारे आणि त्याच्यातून एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणात पूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात. हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं कारण एवढ्या सर्व संख्येने जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील, याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो. आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या तीन ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणासुद्धा खूप आवश्यक असते. आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून ती वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा. आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त हे त्या बैठकीमध्ये आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात. आणि ज्याच्यामधून वारीचं नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं. आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, त्यातले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो. आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक कमिटी असते ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो. आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या जे जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्वाचा विषय असतो आणि त्यामुळे शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली, त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, चार चार पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याचं झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्याला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत या प्रत्येक गोष्टीचा वापर केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयीसुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालय कशी असावीत किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असेल ते कुठे असावीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायची असेल त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम PWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मुक्कामाची ठिकाणं आहेत किंवा विसाव्याची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी

0: ची पण व्यवस्था फार महत्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात, आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था, याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात, त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात. आणि त्याच्यामुळं एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून याळंदी देहूपासून निघालेली ही वारी पंढरपूरून पर्यंत पोहोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याचे ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणाची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असतात.
1: श्रोतेहो, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, वारकऱ्यांची संख्या, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो. आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: केल्या. जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती म्हणजे दिशा सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसंच वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, रेल्वे सुरक्षा, वन्य प्राण्यांचा उपद्रव, घरकुल योजना, रस्ते, गॅस पुरवठा इत्यादी लोकहिताच्या विषयांवर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण विभागातील वाडी वस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळेत होणाऱ्या भारनियमनाबाबत चर्चा झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन भारनियमनाची पद्धत पुनर्विचारात घेण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना महावितरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसंच वीज पुरवठ्याचे नियोजन सर्व भागांमध्ये समतोल पद्धतीने करण्याबाबतही निर्देश देण्यात आले. आमदार विश्वजीत कदम यांनी वसगडे इथल्या रेल्वे आंदोलनानंतर दाखल झालेल्या प्रकरणांबाबत आणि रेल्वे पुलाच्या परिसरातील दुरुस्तीची कामे, चिंचणी शिवाजीनगर आणि हिंगणवाड इथल्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक वीज पुरवठ्याबाबत, आमदार सत्यजीत देशमुख यांनी वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत प्रभावी उपाययोजना करण्याबाबत, आमदार सुहास बाबर यांनी पशुधनासाठी मिनरल मिक्सचर योजनेला अधिक निधी उपलब्ध करून देण्याबाबत, तसेच घरकुल योजनांसाठी वाळू अथवा पर्यायी कृत्रिम वाळू उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी या बैठकीत दिलेल्या सूचनांवर संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी दिल्या. बैठकीत रेल्वे सुरक्षा संदर्भात आवश्यक खबरदारी घेणे, सिग्नल यंत्रणेशी छेडछाड होऊ नये यासाठी दक्षता वाढवणे, हजारवाडी गॅस प्रकल्पासंदर्भातील प्रलंबित विषय निकाली काढणे, आयर्विन पुलास समांतर पुलावरून एसटी बस वाहतूक सुरू करण्याच्या शक्यतेची तपासणी करणे, पीएनजी गॅस जोडणी प्रक्रियेत नागरिकांकडून अनधिकृत आर्थिक मागणी होणार नाही याची दक्षता घेणे, तसेच मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज रोड संदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी संयुक्त बैठका घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यासह जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, कृषी, समाज कल्याण, वैद्यकीय महाविद्यालय मिरज, महिला आणि बाल विकास इत्यादी विविध विभागांमधील योजनांचा आढावा घेतला. बैठकीला लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्रोते हो, दिशा समिती बैठकीत विविध विकास कामांचा घेतलेला आढावा आपण ऐकलात.
1: श्रोते आपण ऐकतात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर ऐकूया एसआयआर अर्थात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण या संदर्भात सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सध्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये SIR अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मतदार विषयक प्रक्रिया चालू आहे. अर्थात ह्याविषयीच आपण आज माहिती घेण्यासाठी भेटतो आहोत आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांना. घोष साहेब नमस्कार, या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे नेमकं काय?
1: माननीय भारत निवडणूक आयोगाला मतदार याद्या तयार करण्याच्या आणि त्यामध्ये सुधारणा करण्याच्या कायदेशीर अधिकार आहे. वारंवार होणारा स्थलांतरमुळे मतदारांशी एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी होणे आणि मृत मतदारांची नावे यादीतून न वगळली जाणे या कारणामुळे निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कोणत्याही पात्र नागरिक यादीतून सुटू नये आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीला समावेश होऊ नये हे सुनिश्चित करणे हा यादी यामागील उद्देश आहे.
0: या प्रक्रियेचा कालावधी तर 30 जून पासून सुरू झालाय, तर आता तो किती तारखेपर्यंतचा आहे?
1: सदर प्रक्रिया 30 जून पासून 7 ऑक्टोबर 2026 रोजी संपणार आहे. 7 ऑक्टोबर या तारखेला अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी झाल्यावर हा प्रक्रिया समाप्त होईल.
0: यासाठी विशिष्ट टप्पे असतील, तर ते टप्पे आपण कसे सांगाल?
1: पहिला जे टप्पा आहे तो आहे घरोघरी जाऊन त्याची मतगणना करणे. ते 30 जून पासून ते सुरू आहे. 29/7/2026 पर्यंत सदर पहिला टप्प्याचे काम जे सुरू राहणार आहे. त्याच्यानंतर प्रारूप मतदार यादी तयार करणे हा 5/8/2026 या रोजी जे होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी तो 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 पर्यंत राहणार असून मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 7 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे.
0: सर, यासाठी जे अर्ज आहेत गणना अर्ज, तर ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जाणार आहेत, तर त्याविषयी काय सांगाल?
1: याच्यामध्ये बूथ स्तरावरील अधिकारी ज्याला मी BLO म्हणतो ते प्रत्येक घराला भेटी देतील आणि विद्यमान मतदारांना पूर्वमुद्रित गणना अर्जाच्या 2 प्रती वितरित करतील आणि त्यांचे अर्ज भरण्यासाठी त्याला मार्गदर्शनही करतील. मतदान गणना अर्जमध्ये संबंधित तपशील भरतील आणि भरलेले अर्ज बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून पुढील भेटी दरम्यान गोळा केले जातील. बूथ स्तरावरील अधिकारी अर्ज गोळा करतील, गणना अर्जाची 1 प्रत स्वतःकडे ठेवतील आणि गणना अर्जाच्या 2 प्रतीवर पोहोच पावती देतील जी मतदार स्वतःकडे ठेवू शकतात. मतदार ऑनलाईन पद्धतीने गणना अर्ज भरून सादर करू शकतात. याच्यासाठी तरतूद ECIच्या https://voters.eci.gov.in या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. मतदारांना SIR 2002 मध्ये त्यांची तपशील शोधता यावा यासाठी एक ऑनलाईन शोध सुविधा उपलब्ध सुद्धा करून देण्यात आलेली आहे. आवश्यक असल्यास बूथ स्तरावरील अधिकारी नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी घोषणापत्र सोबत फॉर्म 6 देखील देतील. बूथ स्तरावरील अधिकारी प्रत्येक मतदारांच्या घरी किमान 3 भेटी देतील.
0: सर, एखाद्या जर मतदाराला हा अर्ज मिळालाच नाही तर त्यानं काय करणं अपेक्षित आहे?
1: जर एखाद्या मतदाराला अर्ज मिळाले नाही तर मतदार बूथ स्तरावरील अधिकारी म्हणजे BLO यांच्याशी संपर्क साधून त्यांचे संपर्क क्रमांक ऑनलाईन पद्धतीने https://voters.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन ते जे ऑनलाईन पद्धती आहे त्याला अवलंबून करून BLO सोबत कॉल बुक करा या पर्यायाद्वारे आपल्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्याशी संपर्क साधू शकतात.
0: अर्ज मिळालाय पण तो भरता येत नाही, तर अशा परिस्थितीत मतदारांनी काय करायचं?
1: गणना अर्जाचे वाटप करत असताना बूथ स्तरावरील अधिकारी मतदाराला अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शनही करतील. त्यानंतरही मतदारांना गणना अर्ज भरता येत नसल्यास बूथ स्तरावरील अधिकारी मतदारांच्या घरी पुढील भेटी दरम्यान अर्ज पूर्ण करण्यासाठी मदत करतील.
0: सर, SIR 2002 ची यादी प्रमाणभूत मानण्यात आलेली आहे, पण या यादीमध्ये एखाद्या मतदाराचं नाव आधीपासूनच आहे का नाही हे कसं तपासता येणार आहे?
1: मतदार महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून पोर्टलच्या शोध सुविधेमध्ये उपलब्ध असलेल्या नावाने शोधा किंवा EPIC क्रमांकाने शोधा या पर्यायाचा वापर करून तपशील मिळू शकतात. या साईटवर विभागनिहाय मतदार यादीच्या डेटा PDF स्वरूपातील देखील उपलब्ध आहे आणि ज्या मतदारांना त्यांचे मतदान केंद्र माहिती आहे ते PDF मध्ये देखील त्यांचे नाव शोधू शकतात. SIR 2002 च्या मतदार यादीची छापील प्रत बूथ लेवल ऑफिसरकडे देखील उपलब्ध आहे आणि ते तुम्हाला तुमचे नाव शोधण्यासाठी सुद्धा मदत करू शकतात.
0: सर, एखादा मतदार असा असेल की त्याने 2024 लोकसभेचं मतदान केलेलं आहे पण 2002 मतदार यादीत त्याचं नाव नाहीये, तर अशा वेळेला काय करायचं?
1: जर एखादा मतदारांचे नाव SIR 2002 च्या मतदार यादीतील आढळले नाही तर यांचा अर्थ असा होऊ शकतो की त्यांनी त्यावेळी नोंदणी केली नसेल. अशा परिस्थितीत ते त्यांच्या आई वडिलांच्या आजोबा आजीच्या मतदान तपशील मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात आणि तो तपशील गणना अर्जातील संबंधित रकान्यात भरावा. मतदार बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांची मदत घेऊन

0: योग्य तपशील ओळखपत्रास जोडण्यासाठी सहाय्य करेल.
1: सर, मतदार यादीत नाव आहे, आत्ताचा गणना अर्ज देखील भरलेला आहे, पण मी आता त्या जुन्या पत्त्यावर राहत नाहीये. असा जर एखादा मतदार असेल तर त्यांना नेमकं काय करणं अपेक्षित आहे?
0: 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर पत्त्याचा बदल करता येईल. मतदान पत्ता अद्ययावत करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे फॉर्म 8 भरून अर्ज करू शकतात. या अर्जावर दावे आणि हक्काची कालावधी म्हणजे 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रक्रिया केली जाईल. ही बदल अंतिम यादीत समाविष्ट देखील केली जाईल.

0: करू शकतात. या अर्जावर दावे आणि हक्काची कालावधी म्हणजे 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रक्रिया केली जाईल. हे बदल अंतिम यादीत समाविष्ट देखील केली जाईल.
1: बीएलओ एकूण 3 वेळा भेट देणार आहे असं आपल्या बोलण्यात आलं, पण या भेटी दरम्यान जर त्यांना संबंधित मतदार मिळालेच नाहीत तर अशा वेळेला काय करता येईल?
0: जर मतदार स्वतः गणना अर्जात तपशील भरण्यासाठी उपलब्ध नसेल तर कुटुंबातील कोणतीही प्रौढ सदस्य मतदारांच्या वतीने गणना अर्ज भरून त्यावर सही करू शकते आणि तो सादर करू शकतो.
1: फॉर्म मध्ये जर समजा नंतर लक्षात आले की आपल्याला जरा दुरुस्ती करायची राहिलेली आहे तर मग अशा वेळेला काय करता येईल?
0: नवीन अर्ज मिळवण्याची कोणतीही तरतूद नाही. बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यापूर्वी काही दुरुस्त्या असल्यास त्या गणना अर्जात करण्यात आणि दुरुस्त केलेली माहिती स्पष्टपणे व अचूकपणे लिहिली आहे याची खात्री मतदारांना करावा लागेल.
1: हा अर्ज सादर करताना आधार क्रमांक किंवा फोटो या संदर्भात काही सूचना आहेत?
0: मूळ तर आधार क्रमांक देणे हा अनिवार्य नाही. गणना फॉर्म मध्ये आधार क्रमांक देणे ऐच्छिक विषय आहे आणि मतदारांनी तो देण्याची इच्छा असल्यासच फॉर्म मध्ये आधार क्रमांक भरावा.
1: वितरण केल्यानंतर बीएलओनी म्हणजे बूथ लेवल ऑफिसरनी नंतर तो कलेक्ट करताना नेमकं काय त्यांना सूचना आपल्याकडून देण्यात आलेल्या आहेत?
0: अलीकडची छायाचित्रांची एक प्रत गणना अर्ज त्यासाठी दिलेल्या जागेवर चिटकवण्याची पण सुविधा उपलब्ध आहे.
1: वयाची जर 18 वर्ष पूर्ण झाले असतील आणि त्यांना जर आता नाव नोंदवायचं असेल तर त्यांच्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे?
0: 18 वर्ष पूर्ण केलेल्या नवीन मतदाराने बूथ लेवल ऑफिसर करून कोरे अर्ज फॉर्म 6 आणि नोंदणीसाठी घोषणापत्र अर्ज भरून घ्यावा. या अर्जावर संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत 5/8/2026 ते 4/9/2026 या कालावधीत दावे आणि हक्काची नोंदविण्याच्या प्रक्रियेअंतर्गत प्रक्रिया केली जाईल आणि त्यांचे समावेश अंतिम मतदार यादीत दर्शविले जाईल.
1: या वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबरच्या आसपास जर एखादा तरुण 18 वर्षाचा होणार असेल तर त्याचा समावेशासाठी त्यांना आता अर्ज द्यायला करता येईल का?
0: मतदार यादीत समावेश करण्यासाठी जे मतदार 1 ऑक्टोबर 2026 रोजी 18 वर्ष पूर्ण करतील ते घरोघरी जाऊन केलेल्या मतदार पडताळणी दरम्यान बूथ लेवल ऑफिसर कडून मिळालेला घोषणापत्र सोबत फॉर्म 6 देखील सादर करू शकतात. त्यांच्या अर्जावर संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत प्रक्रिया केली जाईल आणि पात्र आढळल्यास त्यांची नाव अंतिम यादीत समाविष्ट देखील केली जाईल.
1: हा अर्ज भरताना किंवा आणखीन काही मतदार असा माझा 2002 समजा तपशील एखाद्याला बघायचा आहे तर ह्यात अडचणी आल्या तर काय करता येईल?
0: प्रत्येक घराला भेट देणारा बूथ लेवल ऑफिसर अर्ज भरण्यासाठी आणि मतदारांच्या तपशील शोधण्यासाठी मार्गदर्शन करतील. बूथ लेवल ऑफिसर प्रत्येक घराला 3 भेट देतील. तसेच उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर बीएलओ सोबत कॉल बुक करा. या सुविधाचा वापर करून सुद्धा सगळ्या समस्यांच्या समाधान मतदार करू शकतात.
1: सर, याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा येतो की ऑनलाईन अर्ज जे भरायचं सांगितलेलं आहे किंवा ऑनलाईन अर्ज करता येतील तर त्याची जी प्रक्रिया आहे त्याविषयी काय सांगाल?
0: मतदारांच्या सोयीसाठी आपल्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन मतदार यादी भरण्याची जी सुविधा आहे, मतदार त्याच्यामध्ये आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईपीआयसी नंबर वापरून पोर्टलवर लॉग इन करू शकतात आणि आपली नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेल्या ओटीपी टाकून स्वतःची ओळख पटवू शकतात. लॉग इन केल्यानंतर ते मतदार यादी भरा म्हणजे फिल एन्युमरेशन फॉर्म या शीर्षकाखाली उपलब्ध असलेल्या पर्याय निवडू शकतात. ही सुविधा त्या सर्व मतदारांसाठी उपलब्ध आहे ज्यांचे नाव मतदार यादीतील नावाशी जोडतात. यशस्वी लॉग इन झाल्यावर मतदारांनी वेब पेज वर दर्शविलेला आवश्यक तपशील भरणे आवश्यक आहे. अचूक तपशील सादर केल्यानंतर प्रणाली मतदाराला ई स्वाक्षरी पृष्ठावर पुनर्निर्देशित करेल. त्यानंतर प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठविला जाईल आणि तो ओटीपी प्रविष्ट केल्यावर अर्ज यशस्वीरित्या अपलोड होईल. ज्या सर्व मतदारांनी आपले मोबाईल क्रमांक नोंदवले आहे आणि ज्यांची नावे मतदार यादी व आधार नोंदणी या दोन्ही मध्ये जुळतात त्यांना या सोयीस्कर ऑनलाईन सुविधेची लाभ घेण्याची विनंती आहे.
1: सर, 2002 मध्ये स्वतःचं नाव नाही आहे पण आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं असू शकतं तर ते एखाद्या मतदाराला कसं शोधता येईल?
0: एसआयआर 2002 मधील आई वडिलांच्या आजोबाच्या किंवा आजींच्या तपशील महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाईटवर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मतदारांच्या तपशील किंवा मागील एसआयआरची मतदार यादी या पर्यायाचा वापर करून शोध घेऊ शकतो.
1: एखादा मतदार किंवा त्याचं सगळंच कुटुंब समजा बाहेरगावी आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये अगदी 29 जुलैपर्यंत पण त्यांना त्यांचा हा गणना अर्ज भरायचा आहे तर काय करता येईल?
0: त्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे पर्याय ते जे आहे वापरू शकतात आणि हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या सुविधेमुळे मतदारांना त्यांची निवासस्थानी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही ते प्रक्रिया पूर्ण करता येते.
1: सर, बूथ लेवल अधिकाऱ्यांकडून गणना अर्जाचं वितरण झालं.

0: पण त्यांना तो अर्ज त्या कुटुंबाकडून समजा परतच मिळाले नाहीत, तर अशा परिस्थितीत निवडणूक आयोग काय करतो?
1: हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. मतदारांनी गणना अर्ज भरून घेणे आणि संबंधित बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडे परत करणे हा वंदनकारक आहे. त्याला हा परत करण्याची विनंती आम्ही करीत आहोत. ज्या मतदारांची गणना अर्ज परत केली जाणार नाही त्यांच्या बाबतीत बूथ स्तरावरील अधिकारी जवळपासच्या मतदारांकडून चौकशी करून अनुपस्थित मृत्यू स्थलांतरित व दुबार नोंदणी, ज्याला मी ASDD म्हणतो, या नोंदणीच्या याच्यासारखं कारण निश्चित करतील आणि त्याची नोंद करतील.
0: घोष सर, या निमित्तानं ह्या विशेष जी सखोल पुनरीक्षण मोहीम आहे त्या संदर्भात आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना आपण काय आवाहन कराल?
1: माझं एकही आव्हान आहे की आज 17 जुलै 2026 आहे, हा सदर कार्यक्रम 29 जुलै पर्यंत सदर कार्यक्रम चालणार आहे. प्रत्येक BLO जे आमचे आहे घरोघरी भेट देत आहेत आणि फिलअप केलेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे ते कलेक्ट करत आहेत. माझे सगळे सांगलीकरशी विनंती आहे की आपण सगळे आपले जे प्राप्त झालेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे त्यांचे सगळे बाबी ज्या ज्या माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ते अचूकपणे एन्युमरेशन फॉर्म मध्ये आपण भरा आणि BLO आपल्या घरी भेट दिल्यानंतर आपण ते भरलेला एन्युमरेशन फॉर्म त्यांच्या हाती एकदा पुन्हा खात्री करून त्यांच्या हाती द्यावी, जेणेकरून आपल्या नाव आपली अचूक माहिती येणारा जे यादी तयार होणार आहे ते यादीमध्ये अचूकपणे तो नाव जे आहे समाविष्ट केली जाईल. फक्त एकच आहे की कोणी जे आहे याच्यामध्ये एन्युमरेशन फॉर्म BLO द्यायला ते विसरू नका, कारण आपल्या जर एन्युमरेशन फॉर्म BLO जर प्राप्त नाही झाले तर आपल्या नाव जे आहे पुढील मतदार यादीमध्ये येण्यामध्ये प्रॉब्लेम होईल, कदाचित ते नाव बाद पण पडू शकतात. तर भारत निवडणूक आयोगाच्या जे ध्येय आहे की एकही जेन्युइन मतदार या SIR कडून ते त्यांचे नाव वगळले जाणार नाही, या जे हेतू आहे याला थोडा आम्ही मदत करू, याला अजून शक्ती देऊ आणि थोडा इनिशिएटिव्ह लोकांकडून येणे अपेक्षित आहे की आपण आपल्या घरी BLO भेट दिली ते आपण 100% आपले सगळे एन्युमरेशन फॉर्म जे आपल्या घरातला प्राप्त झालेला आहे त्याला भरून संबंधित BLO प्रत्यापित करावी, जेणेकरून त्यांनाही आपल्या पूर्ण यंत्रणाला शासनाला आपलं नाव अचूकपणाने ते जे शेवटची जी यादी आहे त्याच्यामध्ये घेणे आमच्याकडे पण शक्य होईल.
0: धन्यवाद घोष साहेब. आज आपण आपल्या व्यस्त वेगळ्या कार्यक्रमामध्ये देखील ह्या प्रचार आणि प्रचार मोहिमेसाठी वेळ दिला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार.
2: श्रोत्या, दरम्यान काल रात्री उशिरा झालेल्या बदलानुसार अंतिम नावनोंदणी मुदत 29 जुलै होती ती वाढवून 8 ऑगस्ट इतकी करण्यात आली आहे. तसंच 16 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती यामध्ये दाखल करता येणार आहेत आणि 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या बदलांची श्रोत्यांनी जरूर नोंद घ्यावी. श्रोत्यांनी SIR अर्थात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण या संदर्भात सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ मैना घोष यांची श्रीनिवास सरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकली. हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि श्रोते 8:40 संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तरळगाव ते फलटण येथील पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
3: बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं.
4: जल है तो हम है. आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं, रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं. इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से.
5: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखिए समाधान आपके पास है. टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें. कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है. यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है. आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है.
6: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं जागृति शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अमृत भारत योजना के अंतर्गत देश भर में 75 पुनर्विकसित रेलवे स्टेशनों का लोकार्पण किया, 2 नई रेलगाड़ियों को भी रवाना किया. गृह मंत्री अमित शाह आज पश्चिम बंगाल में सीमा सुरक्षा बल की सीमा चौकी का दौरा करेंगे, सुरक्षा व्यवस्था की समीक्षा और विकास कार्य

0: प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना

असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्य कलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे मात्र ती 2030 सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते बीएसएफ जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच बीएसएफशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार गुंतवणूक डिजिटल परिवर्तन सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत एस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे अहिल्यानगर सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआरला 10 मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी

17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग 7व्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मुझगंज प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे पीव्ही सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर 3र्या क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 वाजता हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफील्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकणार आहोत तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि श्रेया गोलीवडेकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादरकर्ते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रुतः रामकृष्ण हरी नाम तेची रूप रूप तेची नाम नामारूप भिन्न नाही नाही संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे नामात आणि रूपात तादात्म्यता दर्शवणारी ही वारी आळंदीहून निघालेला भक्तांचा हा महामेळा जस जसा पंढरपूरकडे सरकत जातो तस तसा तो अधिकाधिक विठ्ठलमय होऊन जातो. माऊली माऊली हा एकमेकांना संबोधण्याचा मंत्र तर रामकृष्ण हरी हा जपोमंत्र या दोन मंत्रांनी सारं भारावलं वातावरण वारीचा हा प्रचंड ओघ आणि या मंत्रांनी घुमून राहिलेले हे वातावरण हे सारं न्याहाळताना विठू माऊलीच साक्षात या साऱ्यांसोबत विराजमान आहे. हा सारा मेळाच एक विठ्ठल आहे आणि पुन्हा तोच माऊलीच्या ओढीनं पुढे नेतोय आणि चालतोय आहे असा भास व्हावा.
1: तरळगावहून फलटणसाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं. दरम्यान निंबोरे इथं दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली असता उन्हाबरोबरच पावसाच्या सरींनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळे वातावरण उल्लसित झालं.
2: नमस्कार माऊली. नमस्कार. नमस्कार माऊली. श्रीराम गावंडे आमचे कानिफनाथ महाराज गिंडे बुलढाणा बुलढाण्यावरून आळंदे आळंदीवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत बुलढाणा
3: एखादा अभंग वगैरे

0: श्रोते हो, दिनांक 17 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं तरडगावहून फलटणसाठी प्रस्थान ठेवलं. दरम्यान आदल्या दिवशी लोणंदहून निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडला. अत्यंत मनोहारी, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण वारकऱ्यांनी मनात साठवून ठेवला आणि पालखीसोबत पुढच्या प्रवासाची ऊर्जाही त्यांना मिळाली. उभं रिंगण पार पडल्यानंतर अश्व ज्या मार्गावरून धावतात ती पावन माती कपाळी लावण्यासाठीही लगबग उडाली. या उभ्या रिंगणाचं अधिक वर्णन करतायत संस्थानचे कर्णेकरी बल्लाळेश्वर वाघमारे.
1: श्रोते हो, वारीमध्ये निंबोर्णे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. पालखी स्थळी बल्लाळेश्वर गुणशंकर वाघमारे हे कर्णेकरी आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतो आहोत. तर थोडस आपण त्यांच्याकडून चांदोबाचा लिंब या ठिकाणी जे उभरिंगण होतं त्याचं एक वर्णन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कर्णेकरी म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे ते पण थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार माऊली.
2: नमस्कार. जय हरी. रामकृष्ण हरी.
1: आता काल तुम्ही चांदोबाचा लिंब इथलं रिंगण अनुभवलं असेल,
2: अनुभव
1: त्याचं वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी सांगा.
2: रिंगणाचा असा अनुभव आहे की माऊलींचा जो अश्व आहे ते पुढं 27 नंबर दिंडी असती, त्या 27 नंबर दिंडीपासून चोपदार जे असतात माऊलींचे पालखी सोहळ्याचे ते चोपदार ओळी करत जातात. ओळी केल्याच्या नंतर मध्ये कोणी चप्पल बूट हे कोणी काढायचं नसतं, मग त्याच्यानंतर देवाच्या रथापर्यंत ओळी करत जातात आणि रथाच्या मागं बी ओळी होतात. रथाच्या मागं ओळी झाल्या की त्याच्यानंतर टाईमनुसार माऊलींचा अश्व पहिला जरी पटक्याचा जो झेंडा आहे भोपळे दिंडी म्हणून तो सोडला जातो. म्हणजे याचा अर्थ माऊलींचा अश्व आता येणार आहे थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात माऊलींचा अश्व धावायला लागतो. उभ्या रिंगणाचं महत्व असं आहे की साक्षात माऊलींना तो घोडा प्रदक्षिणा मारतो रथाला आणि रथाला प्रदक्षिणा मारून त्या घोड्याचं स्वागत होतं. त्याला हार गाठले जातात, त्याला माऊलींच्या पादुका बसले पेढे किंवा काय खाऊ असेल तो प्रसाद सगळा दिला जातो आणि त्याच्यानंतर परत पुढे घोडे सोडले जातात. घोडे सोडल्याच्या नंतर हे उभं रिंगण संपलं जातं.
1: साधारण हा सोहळा किती वेळाचा असतो?
2: साधारण

0: सोळा आणलाय झालं तर एक तासाचं नियोजन असतं सगळं. त्याच्यानंतर आरती असती, आरती आली की सोळा पुढं सरकतो.
1: आता हा काल किती वाजता सोहळा संपन्न झाला असं म्हणूया आपण?
0: साडेतीन चारच्या दरम्यान संपन्न झाला
1: आणि
0: त्याच्यानंतर पालखी तरडगावला मुक्कामी ठिकाणी आली.
1: आता तुमच्याकडे करणेकरी म्हणून पण जबाबदारी आहे, तर ती काय आहे ते पण ऐकायचंय.
0: कर्णा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कर्णा हा हा संपूर्ण पितळाचा कर्णा आहे. आणि ही आमची माऊलीच्या मंदिरात ही जी सेवा करण्याची आहे ही चौथी पिढी आहे. माझी दोन्ही मुलं आळंदीत आता आरती करतात, मी इथं आहे, वडील आहे तिथं. मला नाही म्हणलं तरी आता 2005 पासून वारी करतोय आणि वारी जर असताना जो कर्णा असतो तो कर्णा हा माऊलीचा वाजवला जातो. ह्याच्यामध्ये विसाव्याला ज्या वेळेला टेकतात पालखी त्या वेळेला भजन चालू असतं साईडनी ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनात. ज्या वेळेला माऊलींची पालखी विसावे टिकती त्या वेळेला तो कर्णा होतो की आता सगळे वारकरी शांत होतात. मग ज्याचे ज्याचे कोण नाश्त्याला कोण भाकरी काय जे आणले गठुडं भाविक लोक गावातली लोक जे आणून देतात ते संपूर्ण खातात. खाल्ल्याच्या नंतर मग पहिला कर्णा होतो. मग पहिला कर्णा झाला म्हणजे काय वारकरी सज्ज होतात, चला आता आपल्याला निघायचंय. मग दुसऱ्या कर्ण्याला वारकरी दिंडी देऊन थांबतात जाग्याव, त्यांची पिशवी घेऊन त्यांच्या वगैरे सगळं सगळं सज्ज राहतात. टाळ घेऊन पताका घेऊन सगळे सज्ज राहतात. दुसऱ्या कर्ण्याला घोडे काढले जातात आणि तिसऱ्या कर्ण्याला देवाचं प्रस्थान होतं. म्हणजे पुढच्या विसाव्या करता आपण माऊलींना प्रस्थान करत असतो. हे नित्यक्रम रोजचा चालू असतो. ज्या वेळेला माऊलींची संध्याकाळी समाज आरती असती, समाज आरती म्हणजे काय, समाजाच्या समोर महाआरती, त्याच्यामध्ये भक्त करण्यामध्ये आरती ज्ञान राजा महाकैवल्य केजा ही संपूर्ण आरती करण्यामध्ये म्हणली जाते तोंडाने. याला काय मशीन नाही काही नाही, हे तोंडाने म्हणतो आम्ही. आणि त्याच्यानंतर निळोबरायांनी रचलेली प्रपंचरत्न सर्व ही भोगून दाखली, अनशापासून देहबुद्धी हारिली, वैराग्याची निष्ठा प्रकटून दाखवली, ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आरती नंतर म्हणली जाते. आणि त्याच्यानंतर समाज आरती संपली जाते. मग प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या तंबूमध्ये रावटीमध्ये जाऊन आराम करतो. दुपारतीच्या वेळेला बी कर्णा होतो, सकाळी पहाटची आरती असते, पहाटच्या आरतीच्या वेळेला बी आधी कर्णा होतो आणि मग पहाटची आरती. हा जो नित्यक्रम आहे आळंदीपासून ते पंढरपूर, पंढरपूरपासून ते परत आळंदीपर्यंत परतीचा प्रवास म्हणतो त्याला. हे संपूर्ण हा महिना कालावधी हा सतत माऊलींच्या जयघोषामध्ये चालत असतो. जय हरी, रामकृष्ण हरी.
1: धन्यवाद माऊली, ही सगळी माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी.

0: तुझ रूप तुझ नाम।
1: संत सोयराबाई म्हणतात, नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम। वारी म्हणजेच एक तपश्चर्या आहे, ती सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी करायची। आषाढ महिना लागताच ओढ लागते विठू दर्शनाची, आस लागते वारीची, नवविधा भक्तीचा प्रत्यय आणून देणारी ही वारी। कोणी न बोलावता कोणी न सांगता पावलं आपसुक वारीच्या वाटेवर एकत्र येतात। संसार रूपी सारी बंधनं गळून पडतात आणि माऊली या एकाच बंधनानं जोडलं जाऊन अध्यात्मात चिंब भिजतात, नाहून निघतात। वर्षभराची ऊर्जा आनंद त्यांना इथंच गवसतो, तोच पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडतो।
2: कमलाकर अंकुशे,
3: नारायण मोहोळकर,
4: जगदीश रांदळ,
3: लातूरहून आलो मोहोळे।
1: किती वर्ष करताय वारी?

0: तुमच्यातही सायकल आहे, तुम्ही कोण कोण आलाय बरोबर?
1: तिघजण
2: जवळजवळ मला 10-15 वर्षे झाले वारी करतोय, एक वारी चुकली नाही आतापर्यंत. आपल्याला घडतं त्याच्या जीवर चालतो.
0: वारी केल्यामुळे काय वाटतं तुम्हाला, काय मिळतं?
2: मला आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो, मुक्त होतो या वारी मध्ये. घरचा कुठला विचार येत नाही ना, काय नाही, मागचा पुढचा काय नाही विचार येत. सुख शांती याच्यातच,
3: आत्म्याला शांती आहे तर सगळं शांती आहे. 11 महिने आज शांती राहणार झाली आत्म्याला.
0: वर्षभरासाठी ऊर्जा मिळते तुम्हाला. भजन एखादं म्हणताय?
4: मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी.

0: या वारीमध्ये गेली 40 वर्ष माऊलींच्या नैवेद्य सेवेमध्ये कार्य करणाऱ्या गयाबाई निळे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या,
1: माझं नाव गयाबाई शिवाजी निळे आणि मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे. तरी इथं मला 40 वर्ष झालं ही सेवा मी करीत. गावाचं नाव मातपुरी. आम्हाला वारी आली की आनंद वाटतो. प्रत्येक तलाव आम्ही स्वयंपाक करतो. आम्हाला ही आवड आहे.
2: वय किती तुमचं?
1: 70.
2: कुठं कुठं थांबलं जातं?
1: येताना ह्याच्यातून निघालं पंढरपुरातून की आपलं वाकरी. वाकरी झाली म्हणजे बाकीची गावं चालू.
2: वाकरी नंतर कुठल्या कुठल्या टप्प्यावर असा तळ असतो जेवणाचा?
1: फलटणला असतो, जेजुरीला असतो, दोपार जाताना मुकाम असतो, येताना दोपार असते, असं असतं जे.
2: बर,
1: तर माऊलीच्याच पालखीत असतो. मग बाकीच्या दिंड्या किती हजारो लाखो आहेत.
2: आणि इतके वर्ष झालं तुम्ही करताय, कसं वाटतंय तुम्हाला?
1: आनंद वाटतं. कधी आता हे मुकाम हे असे ध्यानात येते तर हयावारी 2 महिने म्हणता सगळं आठवतं. मुकाम आठवतेत, कधी जाईन कधी नाही, सगळं आनंद डोळे भरून येतात. असं येत आमच्या जोडीदारनी येत. कोणला 4 वर्ष झालं, कोणला 10 वर्ष झालं, कोणाला मयाहून आणखीन 50 वर्ष झालं असं येत. मयासारखीच आहे जोडीदारी. आणि दर्शन आम्हाला एकादशीच्या दिवशी नेते पांडुरंगाच्या. आणि मोकळं दर्शन असतं आम्हाला.
2: आणि जेव्हा ही पालखी माघारी फिरते तेव्हाचं नियोजन कसं असतं?
1: तेव्हा तर 2000 लोकांचं जेवण आहे. आता आम्हीच करतो.
2: हे असंच पालखी माघारी जातं तेव्हा असंच नियोजन?
1: एवढे नसतेत लोक.
2: आता साधारण किती लोकांचं जेवण बनवता तुम्ही?
1: आता आम्ही 500, 1000, 1500 म्हणजे मग आपले कसे हे तंबूवाले, रथवाले, बैलवाले ह्याला जेवण आम्ही करतो.
2: आणि ह्यात तुम्हाला आनंद आहे?
1: आनंद आहे.
2: जोपर्यंत व्यवस्थित शरीर चालते तोपर्यंत ही सेवा अखंड राहते.
1: तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आता काय सांगा, मुलीचा मग काय झालं नाही मला. माऊलीचा आपल्याला उपकार आहे. राणी म्हणतात अशा वयात बाई करी ती.
2: रामकृष्ण
1: हरी आणि गंगा माऊली.
3: माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी.
4: रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर नंदकुमार क्षीरसागर. आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव केदारनाथ दिंडी सोहळा. निनाम बाडळीची आहे आपल्या सातारा जिल्ह्यातली. रथाच्या मागे आमचा 134 नंबर आहे दिंडीचा. वारी करतोय मी. मला आता जवळजवळ आता हे 13वा वर्ष आहे.
3: तर एखादं भजन कुठलं तरी सादर करणार?
4: हा करू ना.

0: ಕಂಡಿಕೌಸ್ತುಭವಾಣಿ ವಿರಾಜೀತ ಕಂಡಿಕೌಸ್ತುಭವಾಣಿ ವಿರಾಜೀತ. आता आमच्या संप्रदायात शेवटच्या कडवेला चाल दुसरी असते. तू का म्हणे माझे की सर्व सुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर अवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान.
1: आजच्या 21व्या शतकातील वारीकडे बघताना 13व्या शतकात ज्यांनी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं त्यांनी दिलेल्या मार्गावरून आणि मंत्रासोबत आज वैश्विक वाटचाल होऊ लागली आहे. मानवजातीच्या कल्याणाच्या हेतूसाठी परमोच्च आनंदाच्या निधानासाठी उपदेशासाठी सुरू झालेली ही वारी आज स्वतःच

0: एक चालतं बोलतं विद्यापीठ होऊन गेली आहे, वाणीपेक्षा कृतीतून काही घडवणारी.
1: श्रुत्या 17 तारखेला फलटण इथं विसावलेला हा वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या ओढीनं पुढे सरकतोय. फलटणचा मुक्काम संपवून आज विडणी, पिंपळद, निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल. सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. पुढील वर्षी पुन्हा माऊलींच्या भेटीची आस घेऊन आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो.
0: राम कृष्ण हरी.

0: आपण ऐकत होतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत पायीवारी पंढरीची. आज यामध्ये तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी आपण ऐकलेत. निवेदन केलं होतं अजय गिजरे आणि श्रेया गोलीवडेकर यांनी. तंत्रसहाय्य होतं वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत यांचं आणि सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मिली पंढरीची हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. मध्यमवाणी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफएम वाणीचे 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि

0: कॅल्शियम ने भरपूर गोकुळ पनीर, घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: जीवन जगत असताना आपण जे काही करतो त्या करण्याला क्रियमाण असं म्हणतात। क्रियमाणाच्या ठिकाणी विचार, इच्छा, उच्चार आणि आचार या सर्व गोष्टी येत असतात, आणि म्हणून क्रियमाणाच्या ठिकाणी आपण नित्य सावध राहिलं पाहिजे। लग्नाच्या वेळी सावधान असं म्हणतात, याचा अर्थ काय? तर संसार करत असताना आपण सावध राहिलं पाहिजे, जीवन जगत असताना आपण सावध राहिलं पाहिजे असं त्यांना सांगायचं असतं। आपण काय विचार करतो ते आपल्याला कळत नाही, आपण काय इच्छा करतो तेही आपल्या लक्षात येत नाही। उच्चार आचार लक्षात येतात, पण आपण विचार करतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही, आणि चिंता करतो हेही आपल्याला कळत नाही। आपण भूतकाळात घडून गेलेल्या अनिष्ट गोष्टींचं चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता या दोन्ही गोष्टी करत असतो। देवाचं चिंतन करताना कुणी दिसत नाही, आणि चांगले विचार पोषण्याचाही कुणी प्रयत्न करत नाही। आपण झाडं लावतो तेव्हा त्या झाडांच्या सभोवती कुंपण घालतो, त्यांना खतपाणी देतो, सिंचन करतो म्हणजे आपण त्यांना पोसतो, मुलांना जन्म देतो आणि आपण त्यांना अन्न, पाणी, कपडे लत्ते देतो, त्यांना योग्य शिक्षण देतो म्हणजे आपण त्या मुलांना पोसतो। त्याचप्रमाणे विचार ही सुद्धा आपली मुलं आहेत। जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे। जीवनविद्या सांगते, सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना होय। आणि म्हणून सुंदर विचारांना आपण पोचलं पाहिजे, सुंदर विचारांची आपण जोपासना केली पाहिजे, आणि हे आपोआप होणारं नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं। एकदा का तुम्हाला ती सवय जडली की ते होईल। विश्वप्रार्थना म्हणण्याची, नामस्मरण करण्याची एकदा का तुम्हाला सवय जडली की तुम्ही जिंकलात म्हणून समजा। सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना, ही जी उपासना आहे ही उपासना आम्ही लोकांना करायला शिकवतो। तुकाराम महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात करावी पूजा मनेची उत्तम। यासाठी फुलं, अक्षदा हे सर्व कशाला हवं? जीवनविद्या देखील तेच सांगते। जीवनविद्या सांगते की मानस पूजा ही सर्वात श्रेष्ठ, तिथं वास्तविक काहीही लागत नाही, तिथं तुम्ही आणि तुमचं मन, दुसरं काहीही लागत नाही। ज्याला आपण सुंदर विचार असं म्हणतो ते सुंदर विचार, किंवा ज्याला आपण चिंतन म्हणतो ते फार महत्त्वाचं आहे। जीवनविद्या सांगते की कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देत असतो त्याप्रमाणे विचार आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम सातत्यानं करत असतात। या विचारचक्रात जे अडकतात ते अक्षरशः चक्रावून जाऊन अखेर नेस्तनाबूत होतात। याच्या उलट जे हे विचारचक्र आपल्या बुद्धीच्या बोटावर धारण करून चक्रधर होऊन राहतात, त्यांनाच विचारांच्या चक्राला इष्ट कलाटणी देऊन जीवनाचं शिल्पकार होण्याचं भाग्य लाभतं। यू कॅन चेंज युअर डेस्टिनी बाय द थॉट्स दॅट यू थिंक, द आयडियाज दॅट यू हार्बर, द बिलीफ्स दॅट यू ऍक्सेप्ट अँड द सीन्स दॅट यू रिहर्स इन द हिडन स्टुडिओ ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड थ्रू द कॉन्शियस माइंड। यू थिंक करेक्टली अँड सायंटिफिकली, यू मस्ट नो द ट्रूथ। When the thoughts deposited in your subconscious mind are constructive, harmonious and peaceful,

0: the magic working power of your subconscious mind will respond and bring about harmonious conditions, agreeable surroundings, and the best of everything. When you begin to control your thought processes, you can apply the power of your subconscious mind to any problem or difficulty. विचारांचं सामर्थ्य किती आहे बघा. विचारांचं किंवा चिंतनाचं सामर्थ्य किंवा क्रियमाणाचं सामर्थ्य ध्यानात घेतलं तर विचारांच्या ठिकाणी आपण नित्य सावध असलं पाहिजे असं जे जीवनविद्या सांगते ते का सांगते ते आपल्या ध्यानात येईल. विचारांच्या ठिकाणी, चिंतनाच्या ठिकाणी, क्रियमाणाच्या ठिकाणी जर तुम्ही सावध राहिलात तर यू कॅन चेंज युअर डेस्टिनी. तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. कल्पना, भावना, धारणा हे सर्व वास्तविक विचार आहेत आणि हे विचार तुम्ही जीवनविद्या सांगते त्याप्रमाणे जर कराल तर तुम्हाला तुमचं नशीब बदलता येईल. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायला नको. या संदर्भात डॉक्टर मर्फी काय सांगतात पहा. ते सांगतात, जस्ट ॲज वॉटर टेक्स द शेप ऑफ द पाईप इट फ्लोज थ्रू, सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. ज्याप्रमाणे पाणी हे नळी किंवा नळातून वाहतं त्यावेळी ते त्या नळीप्रमाणे किंवा नळाप्रमाणे आकार घेतं. नळी लहान असेल तर पाणी त्याप्रमाणे आकार घेतं. नळा मोठा असेल तर पाणी त्याप्रमाणे आकार घेतं. इट टेक्स द शेप ऑफ द पाईप. त्याप्रमाणे म्हणजेच सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. जीवनविद्या सांगते की तुमच्या ठिकाणी असणारी जी जाणीव आहे ही जाणीव वाहते आहे. ही जाणीव म्हणजेच चंद्रभागा आहे, भीमा आहे, गंगा आहे. तुमच्या विचारांप्रमाणे ती आकार घेत असते हे आपण लक्षात ठेवायला हवं. हे जे लाईफ प्रिन्सिपल म्हणजे जी जाणीव आहे ती तुमच्या विचारांप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये आकार घेत असते. तुमच्या जीवनाला आकार देण्याचं सामर्थ्य तुमच्या विचारात आहे आणि जाणीव जी आहे ती वाहते आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आपण अनिष्ट विचार करतो, अनिष्ट चिंतन करतो आणि जाणीव जी वाहते आहे ती त्या विचारांप्रमाणे आकार घेते. म्हणून तुम्ही सुंदर विचारांची जोपासना करा हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. तुकाराम महाराज सांगतात, थोडे आहे चित्त सहाय्य झाली. आता हे जे थोडे आहे ते श्री सद्गुरूंकडून समजलं पाहिजे आणि सद्गुरूंनं दिलेलं मार्गदर्शन उमजलं तर मात्र ते सोपं आहे. नाहीतर पूर्वी होतं तेच ठीक आहे असं म्हटलं तर चालेल का? पूर्वी खटाऱ्यानं जात होता आता जाता का? पूर्वी शेंडी ठेवत होते आता ठेवता का? जीवनविद्या सांगते की पूर्वीच्या काळी जे काही चांगलं होतं ते तुम्ही अवश्य घ्या, मात्र जे अनावश्यक आहे ते सोडून द्या. आणि ते सोडून दिलं पाहिजे. पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी अवश्य घ्या, पण भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचवणाऱ्या गोष्टी असतील तर त्याचा स्वीकार मात्र कदापि होता कामा नये. आता काय आवश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे हे तू ठरवायचंयस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: अंतर्नाद चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
2: काका काका काकू तुम्हाला हाका मारतायत.
3: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकरणी कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ.
2: अहो काका, दांडेकरणी कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आमरस, श्रीखंड सगळं दर्जेदार निवडक मिळतं.
3: तेल तूप गुळ मिळतो, इसेन्स कलर, अनारसे लाह्या पीठ, जिरंग निरी, सुंठपूड. मग दांडेकरांच्या कडे जातो.
2: कुठं?
3: दांडेकर आणि कंपनी.
4: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.
0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे प्रसारण. सकाळचे 9:15 होत आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सांगली विशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिक हो, मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सांगली आणि मिरजकरांच्या वतीनं उद्योजक अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना पद्मश्री अशोक खाडे म्हणाले,
1: खरं म्हणजे बरंच माझ्याविषयी बोललं जात असेल, माझ्या सुरेशविषयी बोललं जात असेल, अण्णाविषयी बोललं जात असेल, परिस्थिती बोललं जात असेल, पण ह्याचं खरं जे गणित आहे ते खरं गणित आहे ते खरं म्हणजे ते देऊळ अण्णांनी बांधायला काढलं बरं का, त्या देवळाचा पाया स्वतः अण्णा झाले आणि मला त्यांनी बरोबर घेतलं. म्हणाले मी असं असं एक देऊळ बांधतोय आबा, तर म्हणलं आबा अण्णा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. म्हणलं आम्ही ही दोन दगडं त्याच्याबरोबर, सुरेश आणि अशोक ही दोन दगड त्यांच्याबरोबर, आबा आणि भाऊ तुम्हाला कुठे वापरायचे असेल तिथं वापरा, म्हटलं मधल्या ठिकाणी वापरा, वरती कळसाला वापरा. अण्णांनी मात्र ते देऊळ असं डिझाईन केलं सांगतो तुम्हाला, पाया स्वतः झाले, मला मधल्या ठिकाणी ठेवला आणि त्या दगडाचा जो कळस आहे तो माझ्या सुरेशनी केला. मी मात्र ह्या सर्व गोष्टीमध्ये निमित्त मात्र झालो. खरं सांगतो तुम्हाला, माझं जर गणित फिजिक्स आणि केमिस्ट्री जर चांगलं नसतं तर मी कदाचित फर्स्ट क्लास इंजिनियर झालो नसतो. नशिबानं माझं गणित चांगलं होतं, फिजिक्स चांगलं होतं, म्हणून मी जर्मनीला गेलो. जर्मनीला गेल्यानंतर मी परत आलो, कंपनी काढावी, कंपनीचं काय असते कसं नसते ते आम्हाला काय माहीत नाही, कारण बाराण्याने सव्वा रुपयाने रोजगार केलेल्या एका आईचा मुलगा मला काय माहीत असणार ते डेबिट क्रेडिट इन्कम टॅक्स टॅक्स सर्व्हिस टॅक्स वगैरे कसलं काहीच माहीत नव्हतं. परंतु ते झालं. मला वाटते मी ज्या ज्या वेळेला पांडुरंगाकडे गेलो त्या त्या वेळेला मी पांडुरंगाकडे कधी सुद्धा काही मागितलं नाही. खरं सांगतो तुम्हाला, आज माझ्या घरामध्ये जवळजवळ ती 150 वर्षाची परंपरा आहे. आम्ही शिकलो, मोठे झालो, काही असेल तरी महिन्याची वारी कधी चुकलेली नाही पांडुरंगाची, महिन्याची आळंदीची वारी कधी चुकलेली नाही आहे. माझ्या आईला अजून 1000 रुपये मोजता येत नाहीत. माझ्या आईला मी किती मोठा आहे माहित नाही, मला काय मिळालंय तिला माहित नाही आहे, तिला द्रौपदी मुर्मू सुद्धा माहित नाही, पण काय तर पोराने कमवले आणि काय तर घेऊन आले एवढंच तिला माहित आहे.

0: तुम्ही जर पंढरपूरला कधी गेला तर रुक्मिणीचा जो दरवाजा आहे ना तो चांदीचा बनवलेला आहे, तो केवळ माझ्या कुटुंबाकडून बनलेला आहे. आमच्या संप्रदायामध्ये मी हा शब्द कधी वापरत नाही. मी बनवलाय, मी केले, मी वेळ पाडले, मी घर बांधले, मग त्याला मूर्ख समजतात आमच्या संप्रदायामध्ये. माझ्याकडून म्हणण्यापेक्षा माझ्या घराण्यातून ते 67 किलोची चांदी देऊन तो दरवाजा बनलेला आहे आणि त्याच्यावरती माझ्या आईचं नाव आहे, आईचा फोटो आहे. आळंदीचा गरुडखांब ज्या वेळेला चांदीचा बनवायचा होता त्यावेळेला पण 25 किलोची चांदी लागत होती गरुडखांबाला. मला तिथल्या महिन्याची वारी असल्यामुळे मी प्रत्येक महिन्याला जात असे. त्यांनी म्हणलं तर लाभ असा असा गरुडखांब आहे, जवळजवळ 250 वर्ष चांदी गेलेली, कोणी डोनर आहे का? म्हणलं मीच डोनर आहे, तुम्हाला किती चांदी पाहिजे? गरुडखांब मी चांदीचा बनवतो. गरुडखांब पण चांदीचा बनव म्हणजे चांदीचा बनवलाय. कुटुंबाच्या सर्व सहमताने तो बनवलेला गेला. आळंदीचा गरुडखांब, पंढरपूरचा विठो रुक्मिणीचा दरवाजा, हे एवढंच माझ्या आईसाठी मी करून ठेवलं. खरं सांगतो तुम्हाला, माझी कंपनी किती मोठी आहे, ती किती करोड आहे, मी कुठल्या देशाच्या राजा बरोबर मी त्याच्यामध्ये पार्टनरशिप मध्ये आहे, मी काय करतो, माझ्या आईला काय सुद्धा माहित नाही. माझ्या आईला एवढंच माहित आहे की पंढरपुरामध्ये रुक्मिणीचा दरवाजा आहे, तो कोणाने बनवलाय आणि त्याच्यावरती माझं नाव आहे, माझा फोटो आहे. आळंदीच्या गरुडखांबाकडे गेल्यानंतर मी तिला नेऊन दाखवलं. आई म्हणलं हा बघ गरुडखांब चांदीचा बनवलाय, त्यामध्ये बघ तुझं नाव आहे आणि एवढंच तिला बाकी काय माहित आहे. बाकी तिला माझी बेरीज वजा बाकी माझं याद माझं सगळं फंक्शनिंग बाकीचं सगळं काही सुद्धा माहित नाहीये. आणि हे सगळं होत असताना मला वाटतंय किती जरी मोठा असलो, किती जरी मोठे लंडन, पॅरिस, डेन्मार्क, कोपेनहेगन, बेल्जियम केलं असलं किंवा अमेरिकेला जरी राहिलो असलो तरी गावचं प्रेम कधी हटलं नाही. गावावरती इतकं प्रेम गावावरती की विचारू नका. गावाचा एखादा सिकलगार जरी आजारी पडला तर त्याच्या हॉस्पिटलचे पैसे लगेच भरले जावे याची दक्षता मी घेतो. मी म्हणण्यापेक्षा माझं घराणं घेतलं. एखाद्या कुठलाचेही साळी माळी कोळी कोणाचाही असू द्या, जर हॉस्पिटलला त्याला पैसे कमी पडत असतील तर पहिला फोन मला करतात, आम्हाला फोन करतात. आणि मी बघत पण नाही खरं म्हणजे ते माझं गाव आहे, माझी गावंदरी आहे आणि माझ्या वडिलांनी गावकी करून आम्हाला जगवलेलं आहे. खरं म्हणजे एक भाकरी असायची, त्याच्यावरती चटणी असायची आणि त्याच्या एका भाकरीचे 4 तुकडे करायचे, अर्धा तुकडा सुरेशला, अर्धा तुकडा मला, अर्धा तुकडा माझ्या बहिणीला, असं करून आम्ही शाळा शिकलो. पण हे सर्व होत असताना मी किंवा सुरेश, मला वाटत नाही की आम्ही गावापासून कदाचित दूर जाऊ. महिन्यातून 1-2 वेळा गावाकडे येतोच येतो, आई बरोबर असतो. आणि ह्या सर्व दृष्टिकोनातून दादा मला सुद्धा मनातून खूप असं वाटतं, मी सुरेशच्या खूप मागे पछाड लागलोय की असं काय तर इंडस्ट्री घेऊन येऊया, इंडस्ट्री काय तर तयार करूया. काय प्रयत्न झाले मागे पुढे आले. पण एखादा जर प्रोजेक्ट तसा जर मोठा तयार होत असेल तर त्याचा टोटल रिस्पॉन्सिबिलिटी आणि शोल्डर रिस्पॉन्सिबिलिटी मी म्हणण्यापेक्षा माझी कंपनी घ्यायला तयार आहे, माझे असोसिएट घ्यायला तयार आहे. आणि जास्तीत जास्त मुलांना आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या म्हणण्यापेक्षा ज्या मुलांना आपल्याला शिकता आलं, BSc अग्री होत आलं, MSc अग्री होत आलं आणि जर त्यानंतर जर ती पोरं UPSCला MPSCला जर बसली, काही मुलांनी जर लालबत्तीच्या गाड्या जर गावात उभा केल्या तर ती एक मोठं आपल्या जिल्ह्याचं भाग्य म्हणावं लागेल. त्यासाठी खूप मी प्रयत्न करणार आहे आणि करत आलोय आता खरं म्हणजे. आणि ते प्रयत्न झाल्यानंतर असं वाटते की गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये 10-15 जर IAS ऑफिसर जर तयार झाले तर कोणाकडे पण एकाकडे सांगितलं रे हे कर रे तेवढं, हे लाव रे तेवढं. सचिवालयामध्ये गेल्यानंतर ना असे टपाटपाटपाटपा पाया पडणारे आई जर निर्माण करू शकलो मारण्याच्या अगोदर तर मला वाटते ते माझं एक मोठं भाग्य असेल. आणि खरं सांगायचं म्हणजे ह्या सर्व गोष्टीबद्दल आणि तुमच्या दिलेल्या प्रेमाबद्दल, आमच्यावरती प्रेम असणाऱ्या तुमच्या सर्व या मिरज मतदारसंघ आणि सांगलीबद्दल मला तुमचं चांगलं व्हावं हे माझं पसायदान आहे. आणि जे जे वाचील ते लाहो ही माझी खरं म्हणजे तुमच्यासाठी प्रार्थना आहे. आणि परमेश्वराने ते माझ्याकडून करून घ्यावं आणि त्यासाठी पांडुरंगाला तिथं उभं राहावं, माझ्या आईच्या समोर ते व्हावं एवढी अपेक्षा मी ठरवतो आणि 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराज.
1: श्रोतो, सांगली जिल्हा नगर वाचनालय इथं शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीत आयोजित केलेल्या जास्तीत जास्त पुस्तके वाचा या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या स्पर्धेविषयी अधिक माहिती सांगतायत वाचनालयाचे कार्यवाह सुहास करंदीकर.
2: सांगली जिल्हा नगर वाचनालय सांगली या संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वयात वाचनाची आवड लागावी म्हणून कैलासवासी भाका लिमये सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2000 सालापासून जास्तीत जास्त पुस्तके वाचा ही स्पर्धा लिमये बंधूंच्या आर्थिक सहकार्यातून वाचनालय दरवर्षी राबवतं आणि दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळतो हे बघून आम्हाला अतिशय आनंद होतो. यावर्षी जवळपास 80 मुलांनी यामध्ये

0: दोन्ही गट मिळून चौथी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन्ही गटात मिळून 80 आसपास मुलांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी 100, 200, 150 अशा संख्येनं पुस्तकं वाचली. पण नुसती संख्या महत्त्वाची नसून त्यांनी काय वाचलं हे त्यांनी आम्ही त्यांना एक एक वही देतो आणि त्या वहीमध्ये त्यांनी त्याचा सारांश काय वाचलेलं आहे त्याबद्दल लिहून द्यायचं असतं आणि त्याचं परीक्षण प्राध्यापक सुबोध जोशी यावर्षी आणि दीपक पाटील सर हे जे स्वतः दोघंही चांगले वाचक आहेत या दोघांनी अतिशय चांगलं परीक्षण केलं आणि योग्य निवड करून दोन्ही गटामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढले. त्या सर्व विद्यार्थ्यांचं सहभागी विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. आज या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ वाचनालयाच्या सभागृहामध्ये प्रमुख पाहुणे सुभाष कवडे सर भिलवडी जे स्वतः उत्तम साहित्यिक आणि भिलवडी वाचनालयाचे कार्यवाह म्हणून गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत त्यांच्या हस्ते आणि सांगलीचेच प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन ठाणेदार यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना सुभाष कवडे सरांनी वाचनाचं महत्त्व काय असतं याबद्दल मुलांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. ग्रंथ हेच गुरु, पुस्तक हा गुरु कधीही खोटं बोलत नाही आणि पुस्तक हे कधी फसवणारा मित्र नाही असं सांगून त्यांनी अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या चरित्रातील काही उतारे किंवा साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातील दाखले दिले व विद्यार्थ्यांना असं आवाहन केलं की आपण या वयातच वाचनाची सवय जडवून घ्या आणि आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करा. तसंच डॉक्टर रोहन ठाणेदार यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांच्यात झालेले बदल किंवा ते इथं स्वतः शालेय वयामध्ये असताना या स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थी होते त्यांना त्यांच्या आईवडिलांनी वाचनाची सवय लावली तसंच आत्ताच्या पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावावी, संदर्भासहित वाचन करण्याची सवय आत्तापासून लावून घ्यावी असं आवाहन डॉक्टर ठाणेदार यांनी केलं. सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं.
1: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सुभाष कवडे म्हणाले,
2: वाचनाने विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. तो दोन पातळीवरती होतो किंवा दोन प्रकारचा असतो, एक बाह्यांगाचा विकास आणि दुसरा त्याच्या अंतरंगाचा विकास. मग वाचनाने विद्यार्थ्याचे अंतरंग समृद्ध होते, विद्यार्थ्याचं वाचकाचं भावविश्व समृद्ध होतं. पुस्तकं माणसाला मनानी श्रीमंत बनवतात. मनाची श्रीमंती फार महत्वाची आहे. भौतिक श्रीमंतीच्या पाठीमागे लागलेल्या लोकांना पुन्हा नव्याने सांगण्याची गरज आहे, अरे भौतिक समृद्धी माणसाला जगवते पण काही मर्यादित काही प्रमाणामध्ये. माणसाला आनंदाने जगण्यासाठी, त्याच्या आयुष्यातल्या आनंदाच्या वाटा त्याला मिळण्यासाठी त्याची मनाची श्रीमंती गरजेची असते. ही मनाची श्रीमंती फक्त आणि फक्त वाचनाने मिळते. आपणा सर्वांना अब्दुल कलामांचं अग्निपंख माहित आहे. मी महापुरुष म्हणलं की त्यांचं आत्मचरित्र, त्या आत्मचरित्रामध्ये अग्निपंखमध्ये डॉक्टर साहेबांनी एक प्रसंग लिहिलेला आहे. त्यांचे वडील आजारी असतात, केरळमधला प्रसंग, नावाड्याचं घर आहे, 8-10 दिवस झालं झोपून आहेत, मासेमारी बंद आहे, वडिलांची अर्थप्राप्ती बंद आहे, घरामध्ये ओढाताण चालू आहे. तेवढ्यात त्यांच्या शेजारच्या गावामध्ये दिलेली त्यांची बहीण वडिलांना पाहण्यासाठी म्हणून काहीतरी गोडधोड गोड घास करून येते बघायला, वडिलांची भेट घेते, थोडा लाडू वगैरे आणला असतो तो त्यांना भरवते. तेवढ्यात तिचं लक्ष तो अब्दुल नावाचा तिचा लहान भाऊ आहे त्याच्याकडे जातं. तो कोपऱ्यात बसलेला आहे, उदास आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहे. त्याला ती विचारते, अरे तू का नाराज आहे, तू का उदास आहे, वडील आजारी म्हणत का? आहेत म्हणला, पण त्याच्याशिवाय उद्या परवा 2 दिवसामध्ये महाविद्यालयाच्या प्रवेशाची शेवटची तारीख आहे आणि मी जर प्रवेश घेतला नाही तर कदाचित माझं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. ती बहीण, बहीण कसली, त्याची माऊली, गळ्यातला सौभाग्य अलंकार काढते, त्या भावाच्या समोर धरते आणि त्याला सांगते, जा गावामध्ये, याचे पैसे आण आणि तुझ्या महाविद्यालयाचा प्रवेश तू कर. त्याचा हा थरथर कापतो तेव्हा जे वाक्य सांगते ना ते वाक्य या मुलांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. अब्दुल कलाम तिथे लिहितात की माझ्या बहिणीचा सौभाग्याचा अलंकार मी घेतला, त्यावेळेला मला ती म्हणाली, बेटा अब्दुल, मला माहित आहे तुझ्या ज्ञानावरती, तुझ्या पुस्तक वेळावरती, तुझ्या अक्षर प्रेमावरती मला दृढ विश्वास आहे. मी आज माझ्या गळ्यातला सौभाग्य अलंकार तुला देते आहे, पण उद्या तू या देशाचा सौभाग्य अलंकार होणार आहेस, उठ आणि जा. तो गेला. केवळ पुस्तकांच्यामुळं अब्दुल कलाम या देशाचे मिसाईल मॅन झाले.

0: या देशाचे राष्ट्रपती झाले. तराळांतरा शंकरराव खरातांचं आत्मचरित्र आहे. त्यातला असाच एक मिनिटाचा प्रसंग सांगतो. त्या शंकरराव खरातांच्या घरात त्यावेळेला नेहमी एक चर्चा चालायची की आमच्या आटपाडीमध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये कुणीतरी मयत झालं पाहिजे. आठवड्यातनं एखादं तरी कुणी मयत झालं पाहिजे. खर तर मयत होणं हे अशुभ आहे, वाईट आहे, दुःखाचं आहे. पण शंकररावांच्या घरात आई वडिलांची त्याच्या मोठ्या भावाची चर्चा चालायची कोणीतरी मयत झालं पाहिजे. काय माणसं दारिद्र्यात वाढतात. मयत झाल्यानंतर अंत्यात्रा निघेल, अंत्ययात्रा स्मशानभूमीत जाईल. अंत्ययात्रेच्या मागमाग हा शंकर आणि त्याचा भाऊ चालत जात असे. प्रेतावरती नवं पांढरं कापड असेल. गावातली जाणती मंडळी प्रेत तिथं ठेवल्याबरोबर ते पांढरं कापड काढायचं आणि दूर फेकून द्यायचं, पुढे अग्नी द्यायचा. ते पांढरं कापड फेकल्याबरोबर शंकर धावत धावत जात असे, ते पांढरं कापड घेत असे, धावत घरी येत असे, आईला म्हणत असे, आया आय तुला जम्पर नाही ना ग, ह्याचा जम्पर शिव. वडिलांना म्हणत असे, दादा तुला बंडी नाही ना, ह्याची बंडी शिव. काय माणसं जगलीत. तिसऱ्या दिवशी पुन्हा नैवेद्य असायचा. गावातली सगळी मोठी मोठी मंडळी नैवेद्य घेऊन जायची. पुन्हा हा शंकर त्या स्मशानभूमीत जायचा. नैवेद्य ठेवल्याबरोबर कावळ्यांनी नैवेद्य शिवल्याबरोबर सगळी चिमण्या पाकरासारखी माणसं पांगायची. हा शंकर पटकन तिथं जायचा. वायरच्या पिशवीमध्ये एका टॉवेलच्या मळलेल्या टॉवेलमध्ये तो नैवेद्य उचलायचा, बांधायचं, घरी यायचा. सगळ्यांनी मिळून त्या दिवशी दिवाळी करायची. सगळ्यांनी मिळून तो नैवेद्य खायचा. तो शंकर पुढे अक्षरांच्या जोरावर, पुस्तकांच्या जोरावर, वाचनाच्या जोरावर तराळकी करणारा, गावामध्ये दवंडी देणारा, गावात कुणी मयत झाल्यानंतर पै पाहुण्यांना जाऊन निरोप देणारा हा शंकर पुढे मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू झाला. तराळाचा अंतराळ झाला, अंतराळात पोहोचला. पुस्तक तुम्हाला संघर्षाची प्रेरणा देतात. पुस्तक तुम्हाला तुमचं आयुष्य नव्याने घडवायचं आहे, तुमच्याकडे दारिद्र्य असू देत, काही असू देत, त्याच्यातनं मार्ग निघतो. फक्त आणि फक्त तुम्ही ग्रंथांशी मैत्री करा, पुस्तकांशी मैत्री करा, अक्षरांशी मैत्री करा, तुमचं आयुष्य उजळून जातं. पुस्तकं तुम्हाला आयुष्यात कधी धोका देत नाही, कधीही चुकीचं सांगत नाही. साने गुरुजींनी लिहिलेलं श्यामची आई वाचा. ती श्यामची आई तुम्हाला योग्य रस्त्यावरनं या काळामध्ये घेऊन जाईल. श्याम आहे बरोबर तुमच्यासारखा, सातवी आठवीतला, कोकणातलं वातावरण. दोन वेळाला आंघोळ करायची. श्याम त्या दिवशी आला, पारड्यात गेला, धोंडीवरती उभा राहिला, ओरडायला लागला, आई आई पाणी आण ग. आई वाट बघत होती, गरम पाणी घेतलं, गेली आई. श्यामनं आंघोळ केली, अंग पुसलं, डोकं हात वगैरे. आता पायाचे तळवे पुसायचे होते. पायाचे तळवे ओले आहेत आणि ओल्या तळव्यांनी जर घरात आलो तर पायांना घाण लागेल. आई तू म्हणतेस ना शरीराला घाण लागू द्यायची नाही. तळवे ओले होतील, घाण आहेत. आई येते, आता काय करायचं. आई तुझ्या साडीचा पदर पसर ग. आई रेशमी साडीचा पदर पसरते. श्याम उभा राहतो, त्याला उचलते साडीच्या पदरानं, त्याच्या पायाचे तळवे पुसते, त्याला घरात आणते, कपडे घालते, देवाला नमस्कार करतो. आई चुलीजवळ असते, स्वयंपाक करत असते, आईजवळ जातो, आईला नमस्कार करतो. आई त्याला पटकन जवळ घेते, मिठी मारते आणि सांगते, श्याम तू किती छान आहेस रे, सगळं तुला कोण सांगतं, कोण शिकवतं. आई तूच सांगते ना, मग तू माझा ऐकतोस. हो आता एक लक्षात ठेव, इथून पुढं शरीराला तर घाण लागू द्यायचीच नाही. शरीर स्वच्छ ठेवायचं, शरीर चांगलं ठेवायचं, सुंदर ठेवायचं, पण त्याच्यापेक्षा मनाला घाण लागू द्यायची नाही. मन स्वच्छ ठेवायचं, मन शुद्ध ठेवायचं. आज हाच प्रश्न आवासून उभा आहे समाजासमोर. मनाला घाण लागण्याचे प्रसंग रस्त्याच्या वळणावळणावरती येत आहेत, कोपऱ्या कोपऱ्यावरती येत आहेत. तुमच्या आई वडिलांचं नाव आयुष्यामध्ये खाली जावं लागेल अशा प्रकारचं करू नका. तुम्ही पुस्तकं वाचताय ना, एका चांगल्या सवयीला तुम्ही आता रस्ता धरलेला आहे, एका चांगल्या मित्राची तुम्ही संगत केलेली आहे. पुस्तकांसारखा गुरु नाही, पुस्तकांसारखा मित्र नाही. त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि तुमचं आयुष्य आनंदी करा.
1: या स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले,
2: माझे नाव प्राची प्रदीप पिंजारी आहे. मला या ग्रंथालयात येऊन खूप उपयोग झाला. माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच एवढे इथं वाचले असेल आणि मी पाठ्यपुस्तकासह आणि या पुस्तकांसह मी दररोज अभ्यास करत असते आणि वाचन करत असते आणि या पुस्तकांमुळे मला वेगळे जग बघा

0: मिळाले. या पुस्तकातून मला वेगवेगळे म्हणजे बाहेरचे जग कसं असते, आपण कसं वावरायला पाहिजे हे सर्व कळले. म्हणून नव्याने पुस्तकं वाचली. मला आवडलेलं पुस्तक परिकथा आहे.
1: माझं नाव रोहन मंगेश सांतुरकर. मी आता 9वीमध्ये शिकतो. मी सुट्टीमध्ये काय करायचं, मुलं सगळी गावाला जातात, मोबाईल बघतात, त्यांनी हे सगळं करण्यापेक्षा पुस्तकांकडे वळलं पाहिजे. फक्त अभ्यास एक अभ्यास न करता बाकीचं जगसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मी सांगेन. मी 160 पुस्तकं वाचली. त्यामध्ये मला शेरलॉक होम्स, त्यानंतर अशी रहस्यमय पुस्तकं वाचायला आवडली. माझं आवडतं शेरलॉक होम्स हे पुस्तक आहे. लेखक आहे भारा भागवत. धन्यवाद.
2: रसिक हो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडेकर यांना आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोतेहो सांगली विशेष हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुनःप्रसारित करण्यात येईल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आमचा यानंतरचा कार्यक्रम स्वरांजली काही क्षणातच.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो आणि नको काय म्हणतेस?
2: तात्या त्याचं दात लई बाध आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
2: मग चालते की?
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
4: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.
5: देश

0: ಒಳ್ಳೆಯದು ಸನ್ಮಾರ್ಗದಾವಿ ಡೇ ಸ್ಮೃತಿ ಪ್ರೇರಣಾ ಗುರುರೂಪಿ ತತ್ವಾಸ ಸ್ಮರುಯ ತ್ರಿವಾರ ವಂದನ ತ್ರಿವಾರ ವಂದನ ತ್ರಿವಾರ ವಂದನ. ಶ್ರೋತೆಹೋ ಸ್ವರಾಂಜಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ಲ ಯಾ ಮಹಿನ್ಯಾತ್ಲ ಗೀತ ಹೆ ಅದಿತಿ ದೇಶ್ಮುಖ್ ಯಾಂಚ. ಗಾಯಿಕಾ ಆಹೆತ್ ಆಕಾಂಕ್ಷಾ ನಗರ್ಕರ್. ಸಂಗೀತಕಾರ ಆಹೆತ್ ಸುಮಂತ ಗಹಾಣಕರ್. ಶ್ರೋತೆಹೋ ಗೀತ ಐಕಣ್ಯಾಪೂರ್ವಿ ಗೀತಾ ವಿಷಯ ಕವಿಯತ್ರಿಸೆ ಮನೋಗತ್.
1: नमस्कार. भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे. या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो. गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे. तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शाने शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो. जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो. म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे.

वाजवते हो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथ संगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शेंडे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

रामदास कामत यांच्या वजत वी वा शिरवाडकर यांची पदरचना आपण ऐकली. नाटक होतं मीरा मधुरा. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुण्यप्रभाव या नाटकासाठी राम गणेश गडकरी यांची पदरचना प्रकाश घांगरेकर यांच्या आवाजात.

रामदास कामत यांच्या वजत वि वा शिरवाडकर यांची पदरचना आपण ऐकली. नाटक होतं मीरा मधुरा. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुण्यप्रभा या नाटकासाठी राम गणेश गडकरी यांची पदरचना प्रकाश घांगरेकर यांच्या आवाजात.

प्रकाश वांगरेकर यांच्या मजत पुण्य प्रभाव नाटकातील पदरचना पण ऐकली. श्रोत्रिय नाट्यपदाबरोबरच नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: झिमझिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: आपण ऐकत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण, श्रोते प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत।

0: सुमन कल्याणपूर यांची आवाजात पी सावळाराम यांची गीतरचनापण ऐकली. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आई कुणा म्हणू मी या चित्रपटातील.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात पी सावळा राम यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतो राम कदम यांचं आणि चित्रपट छंद प्रीतीचा.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: फटाकडी या चित्रपटासाठी आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या वजा जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं बाळ पळसुले यांचं.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
0: आपण ऐकल्यात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

0: माधुरी करमळकर यांची आवाज श्रीरंग गोडबोले यांची गीतरचना आपण ऐकली. अजित अतुल समीर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं दे धक्का या चित्रपटातील.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81
1: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 106.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान
1: आणि
2: भविष्यातही

बालगंधर्व या चित्रपटासाठी कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना आपण ऐकली बेला शेंडे यांच्या स्वरात. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 झाली आहेत. श्रोत्यांनो, आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी खवळलेल्या दर्यात आपली जीवननौका झोकून देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची संघर्षमय जीवन कहाणी महानायक, लेखक विश्वास पाटील, सादरकर्ते डॉक्टर महेश केळुसकर, अभिवाचक प्रमोद पवार। महानायक भाग 244 वा।

सेरेमनला अधिक काळ थांबण्यात अर्थ नव्हता. नेताजींनी पणांगहून राघवन आणि स्वामींना बोलावलं. इपोहून थिवी येणार होते. सर्वांनी पुढील व्यूहरचनेसाठी सिंगापुरात जमायचं ठरवलं. 2 दिवसांच्या प्रवासानंतर नेताजी सिंगापुरात पोहोचले. मेयर बंगल्याच्या गच्चीवर चर्चा सुरू होती. मेजर जनरल कियानी आणि हबीबुर रेहमान केव्हाचे नेताजींची वाट पाहत बंगल्यात तिष्ठत बसले होते. अय्यर रावत तोंडावर पाणी मारून बैठकीत आले. जपानी बादशाही लष्कराचा निरोप घेऊन नेगीशी आले. त्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता. नेताजींनी ठेवणीतला हुंकार दिला.

सांगा निकिशी, कोणती बातमी आणलीत? सांगायला जीभही वळत नाही सर. नेगिशी उभे थरकापले होते. औंढा गिळत मोठ्या कष्टानं ते बोलले, सर सर, जपाननं शरणागती पत्करली.

नेताजींसाठी अणुबॉम्बच्या धक्क्यापेक्षा ती बातमी अधिक धक्कादायक होती, परंतु हे सारं अपेक्षितच असल्यासारखं होतं. नेगीशी ओक्साबुक्सी रडत होते. अमेरिकन अध्यक्ष ट्रुमन यांनी जपानवर विनाट शरण येण्याचा पोस्टडॅम ठराव लादला होता. प्राण कंठाशी आले म्हणूनच जपान झुकला होता. शोकाकुल नेगीशी बोलले, आज प्रत्येक जपानी मनुष्य हाराकिरी करून जीवन संपवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे नेताजी. नेताजी खरंच गेल्या 26 वर्षांच्या इतिहासात माझ्या देशाला पराभव म्हणजे काय ते माहीत नाही. आमच्या सूर्यकुलीन सम्राटाचा हा घोर अपमान, शरणागती हा आम्ही आमचा राष्ट्रीय मृत्यूच मानतो. जे घडलं ते स्वीकारावंच लागेल, राघवन बोलले. नाही ना, जपान मधला उजवा गट ज्या तरुण लष्करी अधिकाऱ्यांचा मोठा भरणा आहे त्यांना शरणागती ही कल्पनाच मंजूर नाहीये. डोक्यावरचे केस उपटत अंगावरचे कपडे टरटारा फाडत ते उद्विग्न मनस्थिती जपानच्या राजवाड्यासमोर कबंधासारखे नाचतायत. हिरोशिमा आणि नागासाकी होऊन सुद्धा एक इंच पाठीमागे सरकायची त्यांची तयारी नाहीये. त्यांनी टोकियोच्या राजगृहाला वेढा दिलाय. राजवाड्याच्या तळघरात गेले 2 दिवस खलबत सुरू आहेत. नेताजी नजर उंचावून नेगीशींकडे पाहत होते. नेगीशी ओक्साबुक्सी रडत सांगत होते, अपमानाच्या भावनेनं माझ्या देशातल्या तरुणांनी अशी बंडाळी कधीच केली नव्हती. तिकडं फार्मोसा बेटाकडे 800 विमानांसह एक आत्माहुती पथक घेऊन वैमानिक जळत धुमसत चाललेत. त्यांना विमानांचं आत्मदहन करायचं आहे. शरणागतीच्या कलंकापेक्षा आगीच्या पोटात चिरनिद्रा घेण्यासाठी त्यांचे जीव आसुसले. मंत्रिमंडळातील उपस्थित सदस्यांनी आपल्या नजरा नेताजींवर रोखल्या होत्या. फाटक्या आभाळाला नेताजी कसा टाका घालणार? जपानच्या शरणागतीच्या वृत्तानं ते कोसळून पडणार की पुन्हा नेताने उभे राहणार? थोडा वेळ नेताजी ध्यानमग्न झाले. मग त्यांनी असा हुंकार देत घसा साफ केला. ते स्वतःशीच हसत बोलले, जपानची शरणागती ही आझाद हिंद फौजेची माघार थोडीच आहे. त्यांच्यातला चिवट आणि जिगरबाज लढवय्या पुन्हा पेटून उठला. डोळ्यांच्या डोहात नवा वारा नव रणक्षेत्र आकारू लागलं. बाहेरून सागर लाटांचे धीमे संगीत ऐकू येत होत. नेताजींच्या चर्येवर निरनिराळ्या रंग छटा उमटत होत्या. महासागरातील प्रचंड प्रपातांशी सामना करीत जिद्दीनं गलबत हाकारणाऱ्या धैर्यवान खलाशाची बेपरवाई त्यांच्या अंगा प्रत्यंगात संचारली. भिंतीवरच्या नकाशाकडे त्यांनी एक वार नजर फेकली. पुढे होऊन दिल्लीवर बोट ठेवलं. उष्ण उसासे टाकत ते नेगीशींना बोलले, दिल्ली जाती हजार रस्ते, एक रस्ता स्वातंत्र्याचा. दिल्लीस जाती हजार रस्ते, एक रस्ता स्वातंत्र्याचा. करेल जंग आजाद हिंद जोवरी, तीर भात्यात अन मर्द रणात शेवटचा. त्यांच्यातला कवी क्रांतिकारकाला चेतवित होता आणि क्रांतिकारक कवीला अमरत्वाचा अलौकिक राजरस्ता दाखवत होता. नेताजींच्या अविचलतेने नेगीशी अवाक झाले. रात्र थोडी होती अन सोंग जगा वेगळी. नेताजींनी नेगीशींना सांगितलं, तुमच्या देशानं आमच्या आझाद हिंद सरकारला याआधी

शंभर मिलियन देऊ केलेत, त्यापैकी फक्त 10 मिलियन आम्ही खर्च केलेत, उर्वरित रक्कम साऊथ डेव्हलपमेंट बँकेत भरली आहे, ती तुम्ही त्वरित काढून घ्या आणि तुमच्या सम्राटाला माझे सहस्त्र सलाम सांगा. बैठक चालू असतानाच डोमी वृत्तसंस्थेने शरणागतीचे अधिकृत वृत्त दिले. जपानच्या ऱ्हासानंतर आता कोणती पावलं उचलायची, काय करावं, नेताजींनी होती ती फौज तूर्त बरखास्त करण्याचा हुकूम दिला. महिला सेनेच्या काही उर्वरित मुलींना घरी सुखरूप पाठवण्याचे आदेश सिंगापूरच्या स्वातंत्र्य संघाच्या कार्यकर्त्यांना दिले. आता मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना नेताजींच्या जीवलग सहकार्यांना एकच खोर होता, आपल्या प्रिय नेत्याचं काय करायचं. तेवढ्यात जनरल इसोडाकडून तार आली, थांबू नका, निघा, लवकर निघून सायगावला या. इसोडांची ती तिसरी तार होती. कर्नल प्रीतम सिंग काळजीच्या सुरात बोलले, ब्रिटिशांच्या हाती नेताजींनी जिवंत सापडणं ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही. तसं होणार असेल तर आमची उरलेली तिसरी डिव्हिजनही स्वर्गाचा रस्ता चालायला एका पायावर तयार आहे. शरणागतीनंतर नेताजींनी जपानमध्ये जाण्यात तरी काय अर्थ आहे, अमेरिकन ब्रिटिश फौज त्यांना तिथं सुखानं जगू देतील? देवनाथ दासांचा गंभीर प्रश्न. हे नाही आणि तेही नाही, नेताजी एक सुस्कारा सोडत बोलले. इथून तर बाहेर पडायलाच हवं. मला वाटतं संघर्षाचा शेवटचा रस्ता रशियाच्या बर्फातून जातो. मांचुरिया वा रशिया, बर्फाचे तट पेटवत एक दिवस मला दिल्लीचा रस्ता तुडवत पुढं धावावंच लागेल. नेताजी त्वरा करा, जपाननं शरणागती पत्करली आहे, त्यामुळे आमची विमानं यापुढं अधिक काळ धावणार नाहीत. सर्व नाड्या दुश्मनांच्या हातामध्ये जातील आणि इथंच अडकून पडण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवेल.

0: चा निर्णय तुम्ही कधी घेतला? एप्रिलच्या सुरुवातीला एकदा जर्मनीची घरंगळ सुरू झाली ती थांबलीच नाही. पुढे 7 मेला तर हिटलरनं आत्महत्याच केली आणि नाझी जर्मनी संपला. नरसिंग, आपल्या ॲडम ट्रॉटचं काय झालं हो? नेताजींनी काळजीनं विचारलं. गेल्या वर्षी 20 जुलैच्या कटातच त्याला अटक झाली. हिटलरनं फासावर लटकावलं त्याला. ती धक्कादायक बातमी ऐकून नेताजी खूप दुःखी झाले. एक परदेशी गरुड मनाच्या कोपऱ्यात मांगल्याचं स्थान मिळवून बसला होता.
1: विश्वास पाटील लिखित महानायक या कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकत होता. अभिवाचक होते प्रमोद पवार. निर्मिती सहाय्य श्रीरमण देशमुख. सादर करते डॉक्टर महेश केळुसकर.

महानायक या कादंबरीचं क्रमशः वाचन आता आपण ऐकलं. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते हो ऐकूया बालगीतं.

समूह स्वरात यशवंत देव यांची गीतरचना आपण ऐकली. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया छोट्या कलाकारांनी सादर केलेली ही गीतरचना.

समूह स्वरात कवी गिरीवाल यांची गीतरचना पण ऐकली. श्रोतेहो देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात यानंतर साने गुरुजी यांची गीतरचना.

0: चिमचिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: हे आकाशवाणीचे चांगले केंद्र आहे। प्रसारित करत आहोत चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी. आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका. हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
1: श्रोत्यांनो, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची नायिका प्रियांका चोप्रा हिचा आज वाढदिवस. तिने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि ऐकूया तिनं अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गीतं. अच्छा आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रद्धेहो, प्रियांका चोप्रा हिची आपल्याला ओळख झाली ती 2000, त्यावर्षी मिस वर्ल्ड हा किताब पटकावणारी ती भारतीय म्हणून आपण तिला ओळखलं। यानंतर तिनं अनेक भारतीय चित्रपटात काम केलं, चित्रपट सृष्टीमध्ये यानंतरच तिचं पदार्पण झालं आणि एक नवा चेहरा चित्रपट सृष्टीला मिळाला। श्रोतेहो, जाणून घेणार आहोत आपण तिच्या कारकिर्दीविषयी पण या गाण्यानंतर।

0: करून। मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।

श्रोतेहो, खरंतर तमियन या तमिळ चित्रपटाच्या माध्यमातून प्रियांका चोप्रा हिने चंद्रे दुनियेत पदार्पण केलं. त्यानंतर द हिरो, लव स्टोरी ऑफ अ स्पाय या हिंदी चित्रपटातून ती प्रेक्षकांना भेटली. त्यानंतर अंदाज, मुच्छे, शादी करोगी यासारख्या अनेक चित्रपटातून तिनं काम केलं. असंच रोमॅन्टिक थ्रिलर म्हणजे ऐतराज. ऐकूया त्या चित्रपटातील हे गीत.

0: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglialakashvani@gmail.com sanglialakashvani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: श्रोतेमित्रास, यानंतरच्या काळातही क्रिश, डॉन यासारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांनी प्रियांका चोप्राला

विशेष अशी ओळख मिळवून दिली. असाच एक वेगळा विषयावरचा चित्रपट म्हणजे फॅशन. त्रस्त मॉडेलची भूमिका प्रियांकाने यामध्ये साकारली होती, पण यातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ऐकूया चित्रपटातील हे गीत. चलवा

0: देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग।
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
3: श्रोते हो, एका उत्तम अभिनेत्री बरोबरच प्रियंका एक यशस्वी उद्योजिकाही आहे आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यातही तिनं सहभाग घेतला, विशेष करून पर्यावरण रक्षण, महिलांचे हक्क तसंच लैंगिक समानता याबाबत अनेक विषयांवर तिनं प्रबोधनात्मक काम केलंय। श्रोते हो, तिला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया।

0: मंगेश बोरगावकर यांच्या आवाजात सुवर्ण मुळसकर यांची गीतरचना पण ऐकली.
1: सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेविषयी केलेलं आवाहन.
2: माननीय भारत निवडणूक आयोगाला मतदार याद्या तयार करण्याच्या आणि त्यामध्ये सुधारणा करण्याच्या कायदेशीर अधिकार आहे. माझं एकही आव्हान आहे की प्रत्येक बीएलओ जे आमचे आहे घरोघरी भेट देत आहेत आणि फिलअप केलेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे ते कलेक्ट करत आहेत. ते माझे सगळे सांगलीकरशी विनंती आहे की आपण सगळे आपले जे प्राप्त झालेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे त्यांचे सगळे बाबी ज्या ज्या माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ते अचूकपणे एन्युमरेशन फॉर्म मध्ये आपण भरा आणि बीएलओ आपल्या घरी भेट दिल्यानंतर आपण ते भरलेला एन्युमरेशन फॉर्म त्यांच्या हाती एकदा पुन्हा खात्री करून त्यांच्या हाती द्यावी, जेणेकरून आपल्या नाव आपली अचूक माहिती येणारा जे यादी तयार होणार आहे यादीमध्ये अचूकपणे तो नाव जे आहे समाविष्ट केली जाईल. फक्त एकच आहे की कोणी जे आहे याच्यामध्ये एन्युमरेशन फॉर्म बीएलओंकडे द्यायला ते विसरू नका, कारण आपल्या जर एन्युमरेशन फॉर्म बीएलओंकडे जर प्राप्त नाही झाले तर आपल्या नाव जे आहे पुढील मतदार यादीमध्ये येण्यामध्ये प्रॉब्लेम होईल, कदाचित ते नाव बाद पण पडू शकतात. तर भारत निवडणूक आयोगाच्या जे ध्येय आहे की एकही जेन्युइन मतदार या एसआयआर कडून त्यांचे नाव वगळले जाणार नाही, या जे हेतू आहे याला थोडा आम्ही मदत करू, याला अजून शक्ती देऊ आणि थोडा इनिशिएटिव्ह लोकांकडून येणे अपेक्षित आहे की आपण आपल्या घरी बीएलओनी भेट दिली ते आपण 100% आपले सगळे एन्युमरेशन फॉर्म जे आपल्या घरातला प्राप्त झालेला आहे त्याला भरून संबंधित बीएलओंकडे प्रत्यर्पित करावी, जेणेकरून त्यांनाही आपल्या पूर्ण यंत्रणाला शासनाला आपलं नाव अचूकपणाने ते जे शेवटची जी यादी आहे त्याच्यामध्ये घेणे आमच्याकडे पण शक्य होईल.
1: श्रोतो, एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात आपण सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्याशी बोललो. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी 8 ऑगस्ट पर्यंत

0: गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
1: श्रोतो आपण ऐकत आहात भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

0: बंदार आपटे यांच्या आवाजात अनिल साबळे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं सोमेश नार्वेकर यांचं.
1: संस्कृतवाणी

0: अनिल साबळे यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं सोमेश नार्वेकर यांचं.
1: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात मनोज अणाकर यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोत्या या गीताबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मध्यम वाहिनी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचंही सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता त्यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

मैत्रिणींनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन भूमिका समर्थपणे निभावणारी स्त्री ही समाजाच्या प्रगतीची खरी शिल्पकार आहे. तिच्या अनुभवांना, विचारांना, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला शब्द देणारा हा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. मैत्रिणींनो, आजच्या या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण एका नव्या विषयाची उकल करणार आहोत, जाणून घेणार आहोत प्रेरणादायी अनुभव. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, ज्ञानाची ओढ, संस्कारांची जपणूक आणि प्रभावी शब्दांची ताकद यांचा सुंदर मिलाफ ज्या व्यक्तिमत्वात दिसून येतो अशा व्यक्ती समाजामध्ये प्रेरणेचा दीप बनतात. अध्यापन, व्याख्यान कला, आकाशवाणी, साहित्य लेखन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कामिनी सुनील अमृतकर. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आकाशवाणीशीही त्यांचं 3 दशकांहून अधिक काळापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाशी मैत्रिणींनो आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मैत्रिणी

0: चला तर मग आपण स्वागत करूया कामिनी ताई यांचं. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद ताई, सुंदरशा अशा छान प्रस्तावनेनंतर मला ह्या स्वागताची अधिक आतुरता यासाठी होती की आपल्या नजरेसमोर नसणाऱ्या पण आपल्या सखींशी संवाद साधण्याचा हा सुंदरसा योग जुळून आलेला आहे. खूप वर्षानंतर पुन्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमधनं सर्वांशी संवाद साधला जातोय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार.
0: आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासाविषयी आणि शिक्षिका होण्यामागील प्रेरणा तुमची कोणती होती?
1: प्रत्येकाला आपला मागचा इतिहास असा इतरांना सांगावा असा वाटतो आणि मला खूप आवडला हा प्रश्न की बालपणापासून घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असले तरी घरामध्ये शिक्षणाला पूरक असं वातावरण होतं. आजोबांचा जरी व्यापार असला तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही आमच्या घरातनं आमच्या आजी आजोबांपासून होते. की थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जगण्यासाठी केवळ फक्त अन्न वस्त्र निवारा नाही तर आपल्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे हे लहानपणापासून आजी आजोबांनी मनावर बिंबवलं. आणि त्यानंतर मग सुरू झाला शिक्षणाचा प्रवास शाळा महाविद्यालयानंतर. ज्यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर नोकरीसाठी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये मी प्रयत्न करतच होते, बँकेच्या परीक्षा देणं किंवा इतर परीक्षा देणं. पण मग नंतर बीएडला नंबर लागल्यानंतर मला हळूहळू कळू लागलं की नाही आपला इंटरेस्ट याचाच आहे. आणि बीएडला नंबर लागण्यापूर्वी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरी शिकवण्या सुद्धा चालवल्या. त्या दरम्यान हे आकाशवाणीवरचे कार्यक्रम सुद्धा सुरू होते आणि त्यात मला लक्षात आलं की शिकवणं आपल्याला आवडतं आणि मग त्या दृष्टीनेच आपण ठोस प्रयत्न केले पाहिजे असा विचार करून मग मी बीएडला नंबर लागल्यानंतर तिथं तर माझं म्हणजे मी विद्यापीठात पण पहिली आलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. आणि नंतर मग सुदैवाने निकाल लागण्याच्या आधीच जळगाव मधल्या एका नामांकित संस्थेमध्ये मला जॉब पण लागला आणि नंतर 2-3 वर्ष तिथं जॉब केल्यानंतर मग लग्नानंतर माझं 40 गावला मी शिफ्ट झाले. 40 गावला पण 5-6 महिन्यातच लगोलग मला आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये 40 गाव एज्युकेशन सोसायटीच्या आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये लगेच जॉब लागला. शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं या दोघी गोष्टींचा वारसा आणि वसा असा चालू आहे. एक म्हणता येईल की 27-28 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अशा रीतीने शिक्षणाची आवड आणि शिकवण्याची आवड या दोघी एका वेळेला हातात हात घालून माझ्याकडनं चालू आहेत असं मला वाटतं.
0: वा, तुमची ही प्रेरणा हा तुमचा प्रवास अगदी 27-28 वर्षांपासून चालूच आहे मॅडम. आणि तुम्ही जसं म्हणाल्या की घरामध्ये लहानपणापासून संस्कृतचे श्लोक आजी आजोबांकडनं हा वारसा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला शिकवायलाही आवडायला लागलं. तर मग आता तुम्ही शाळेमध्ये संस्कृत इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात?
1: खरं सांगायचं ना तर पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरोखर गरजेचं आहे. भाषा ही उपयोजित असली पाहिजे, म्हणजे नुसतं सगळी कौशल्य येणं म्हणजे भाषा येणं असं नव्हे तर भाषेचा उपयोग उत्तम रीतीने करता येणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच संस्कृत शिकवताना ती आपल्या संपूर्ण भाषांचीच जननी आहे आणि एकमेव अशी शास्त्रशुद्ध भाषा आहे की तिला 3 वचनं आहेत. हे मुलांच्या मनावर बिंबवताना मी बऱ्यापैकी तक्ते किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य त्याचा उपयोग करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी शिकवताना मुलांमधनच मुलांकडनं वदवून घेणं, त्यांना एकदा त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्या मुलांकडनं अधिकाधिक वदवून घेणं, त्यांच्याकडून त्या करून घेणं ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळे वर्गामध्ये असं गोलाकार बसवून मुलांना त्यांच्या आवडत्या मित्रांसोबत आणि नंतर मग त्या जोड्या फोडून त्यांच्या दुसऱ्या इतर मित्रांसोबत इंटरॅक्ट करायला सांगणं हे माझं फार आवडीचं काम आहे. आणि त्यामुळे काय होतं की भाषेचा वापर करायला शिकतात मुलं. भाषेची सगळी आपली आता सरमिसळ झालेली आहे त्याच्यामुळे काय होतं की मुलं मध्येच इंग्रजी मध्येच हिंदी मध्येच मराठी अशी भाषा वापरतात.
0: बरोबर.
1: तर अभिजात मराठी वापरताना किती आपण मराठीचा वापर करतो याच्या सुद्धा मी बऱ्यापैकी परीक्षा घेते वर्गामध्ये की मुलांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द सांगता आला पाहिजे त्यांना मराठी. तो सुद्धा आजकाल दुरापास्त झालाय असं म्हटलं तर चालेल, कारण मोबाईलच्या किंवा इतर गोष्टींच्या आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. मुलांमधनं इंटरॅक्शन्स करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती पथनाट्य सारख्या शुद्ध मराठीपासून तर आजच्या मोबाईलच्या भाषेपर्यंत सर्व त्यांच्याकडनं करून घेणं यावर माझा जास्त भर असतो. त्यामुळे काय होतं की

0: ना भाषा ही अवघड न वाटता त्यावर काम करणं अधिक आवडतं, त्यावर काम करायला सोपं जातं.
1: बरोबर.
0: हा, त्याच्यामुळे फक्त उत्तरं लिहिण्या इतपत मर्यादित न राहता भाषेचं एक सारासार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न असतो.
1: बरोबर. आणि फक्त शिक्षक शिकवता आहे आणि मुलं ऐकता आहे तर तशाने सुद्धा मुलांना थोडंसं ते शिक्षण जरा बोर वाटायला लागतं. आणि जर आपण त्यांच्याकडनं संवाद घेतले, त्यांच्याकडनं जर आपण उत्तरं मिळत गेली, प्रश्न त्यांना विचारत गेले, तर एक संवादात्मक ते आपलं शिक्षण घडून येतं आणि तसं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी सुद्धा वाटायला
0: निर्माण होते. आणि मुळात काय होतं की भाषा म्हणजे फक्त 2 मार्कांचं उत्तर किंवा 5 मार्कांचं किंवा 5 गुणांचं उत्तर एवढं न राहता त्यातला काहीतरी गाभा त्यांना समजला पाहिजे हा प्रयत्न आहे.
1: आणि त्यातून मुलांनी बोध सुद्धा घ्यायला
0: हवा.
1: जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो तो फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो. अगदी बरोबर ताई, की तुम्ही कृतीयुक्त शिक्षण सध्या मुलांना देत आहात तर हे खूप छान शिक्षण तुम्ही मुलांना देत आहात मॅडम. आता ताई, महात्मा गांधींच्या विचारांशी आपले विशेष नाते कसे जुळले बरं आणि त्यांच्या कोणत्या मूल्यांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला?
0: महात्मा गांधींच्या म्हणजे मुळातच खूप वाचनाची आवड असल्यामुळे बरीचशी पुस्तकं अशी हाताळत गेले आणि महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व हळूहळू कळत गेलं की फक्त 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारी या तारखांपुरता नाही किंवा नोटेवर असणारे महात्मा गांधींनी तर त्या पलीकडचं काय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि ते किती आपल्या म्हणजे जनमानसात किती खोलवर रुजलेलं आहे, कुठल्याही नकळत महात्मा गांधी आपल्यामध्ये आहेत याची जाणीव मला साधारण माझ्या 10वीच्या वर्षी मला झाली की मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये आम्हाला व्याख्यान द्यायला म्हणून राम शेवाळकर आलेले आणि त्यांनी मग सांगितलं की काही व्यक्तिमत्व ही आपल्यामध्ये अशी रुजलेली असतात की त्यांचा नकळत प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत असतो की तो आपल्याला समजून येत नाही. महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सुद्धा असंच आहे की मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांचं आजच्या आपल्या जीवनातलं अस्तित्व म्हणजे ते नोटेवर असतील ज्यांना आपण आता प्रत्यक्षात आमच्या पिढीने त्यांना काही भेट बघितलेलं नाही, त्यांच्या बरोबर कोणताही आपल्या अनेक पिढ्यांचा संवाद नाही, तरी सुद्धा महात्मा गांधी ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे. आणि ह्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला की मग त्यांच्याविषयीची पुस्तकं इतकी झपाट्याने वाचत गेले आणि नंतर हळूहळू कळलं की खरोखर ही व्यक्ती म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ आहे. ह्या व्यक्तींच्या विचारांनी म्हणजे एका केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. म्हणजे भारताची जी एक स्वराज्याची स्वराज्याकडे झालेली किंवा आपल्या स्वतंत्रतेकडे झालेली जी वाटचाल होती तर विदाऊट शेडिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एक रक्ताचा थेंब न सांडता झालेली जी क्रांती म्हटली जाईल किंवा जे स्वराज्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, तर तो केवळ महात्मा गांधींच्या या तत्वांमुळेच शक्य झाला असं मला वाटतं. आणि तिथून मग ही प्रेरणा मिळत गेली आणि मग महात्मा गांधींच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी मग असा विचार करायला लागल्यानंतर कळत गेलं की माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधीने, तर सत्याच्या प्रयोगांसोबत स्वच्छता, अहिंसा, शांतता, मानवता, भूतदया, हरिजनांना आपल्यासोबत घेऊन चालण्याचा प्रवास ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व मूल्यांमध्ये महात्मा गांधी आहेत. आणि ही मूल्य जर पुन्हा आजच्या पिढीमध्ये रुजवायची असतील तर आपल्याला स्वतःपासून ती सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमार्फत अशा अनेक पथनाट्यातून त्याच्यातून हा महात्मा गांधींच्या या विचारांचा मी प्रचार प्रसार करत असते.
1: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं, त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली, तर हे आपण आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे. आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई, आजच्या पिढीमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी शाळा आणि पालकांनी कोणती भूमिका निभवावी असं तुम्हाला वाटतं?
0: अगदी बरोबर. सध्या शालेय पातळीवरच नाही तर सगळ्याच पातळींवर म्हणजे आपल्या सामाजिक वगैरे की महात्मा गांधींच्या विचारांची बऱ्यापैकी प्रेरणा आता मिळत आहे. म्हणजे ती आहेच सुरुवातीपासून पण ती आता नव्याने पुन्हा सर्वांसमोर येत आहे की आपण एक स्वच्छता पंधरवाडा साजरा करतो महात्मा गांधीजींच्या जन्मदिनानंतर, त्यानंतर सौजन्य सप्ताह आपण साजरा करतो. या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींचे जर विचार, मूल्य, संस्कार आपल्या मुलांमध्ये जर रुजवायचे असतील तर केवळ आपण म्हणजे काय म्हणतात ना की कागदोपत्री न राहता तर मुलांकडनं प्रत्यक्ष कृतीतून ते करून घेतले पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या शालेय पातळीवर आम्ही आमच्या गावामध्ये या बाबतीत खूप सजग आहे आमची शाळा असं म्हटलं तरी चालेल की मुलांना नुसतं दिंडी वगैरे न काढता तर घरोघर जाऊन मुलांना आम्ही स्वच्छतेचं महत्व सांगायला प्रेरित करू.

0: तो स्वतः मुलं जाऊन साफसफाई करतात. एक आठवड्यातले 3 दिवस असे असतात की सगळी मुलं एकत्रित कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचा डबा एक असतो आणि सर्व सरमिसळ करून सगळेजण डबा तो खातात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहे त्यांनी सुद्धा महात्मा गांधींची काही मूल्य रुजवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधून समाजाभिमुख उपक्रमामधून पुन्हा या मूल्यांचा एक पुनरुच्चार करायला हवाय. त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आम्ही ते शालेय पातळीवर करतो ते व्यापक रीतीने सामाजिक पातळीवर पण व्हायला हवेत. अगदी थोडक्यात सुरुवात करायची म्हटली अगदी छोटीशी तर ती स्वच्छतेतून होईल. कारण जे स्वच्छतेला प्रचंड महत्व गांधीजींनी दिलं होतं तसं वृक्षारोपणाला त्यांनी महत्व दिलं होतं की आपल्याकडे आलेल्या अतिथीचा पेलाभर उरलेलं पाणी सुद्धा त्यांनी कधी वाया जाऊ दिलं आणि ते सुद्धा त्यांनी झाडाला घातलं. इतक्या छान त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत तर त्या फक्त आपण आचरणात आणून दाखवल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. याच्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आपण राबवायला हवे जे आम्ही शालेय पातळीवर आम्ही स्वतः राबवतो. वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्ताने शासनामार्फतही ते राबवले जातात. सामाजिक पातळीवर पण त्यांचा अधिकाधिक व्यापक रीतीने विचार व्हायला हवा याची गरज आहे.
1: हो खरं. आणि त्या सामाजिक पातळीवर याचा विचार व्हायला हवा आणि ती सुरुवात जर पालकांनी केली घरापासून मुलांना ते राबवण्याची तर ते खूप उत्तम कार्य होईल आणि तो उपक्रम अगदी घरातून सामाजिकरित्या तो उघडपणे होईल. ताई आता संयुक्त कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांच्या स्थानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे तर आजच्या काळात या विषयाकडे आपण कसे वळलात?
0: सांगायला आवडेल की माझं स्वतःचं खूप मोठं भलं मोठं 4-5 पिढ्यांचं एकत्र नांत कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतः संयुक्त कुटुंबामध्ये राहते आणि या विषयाशी जोडलं जाण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी की ज्या काही विवाह समुपदेशनाच्या संस्था काही कार्यरत आहे त्यांच्याशी मी जोडलेली आहे. आणि आजच्या पॅकेजच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेमध्ये फक्त देवाणघेवाण हा व्यवहार राहिलेला असताना अशा ठिकाणी खूप गरज आहे की लोकांना फक्त आई वडील म्हणजे आई वडील घरात नको ते वृद्धाश्रमात आवे आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. जी आजच्या पिढीची मानसिकता झालेली आहे त्या मानसिकतेवर उत्तर म्हणून मग आम्ही या संयुक्त कुटुंबाचा एक काय म्हणता येईल ना की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मुला मुलींचे मेळावे आयोजित करतो. विवाह समुपदेशन कार्यामधून भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन करतो आणि त्यातनं मार्गदर्शन करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानातनं पण किंवा आपल्या इतर संवादात्मक कार्यक्रमांमधनं सुद्धा याचा आपण जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला तर आजची जी विभक्त होऊन जगणारी पिढी आहे की ज्यांना आजी आजोबा आई वडील मामा मावशी ही नाती फक्त पुस्तकात माहिती किंवा केवळ काहीतरी 2-4 संवादात्मक गोष्टींसाठी माहिती ती त्यांच्यामध्ये त्यांच्यात राहून त्यांच्या सोबत राहून जगण्याची त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आजी आजोबांना बोलवणं मामा मामींना बोलवणं मावशींना बोलवणं असा कार्यक्रम आयोजित करत असते. याशिवाय तरुण मुला मुलींना पण समुपदेशन करत असते की कुटुंबाचे घटक म्हणजे आई वडील हे आहेतच त्यासोबतच इतर नाती सुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे. कारण मुळातच आपली जी भारतीय संपूर्ण कुटुंब पद्धती आहे ही मुळातच संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आजची काळाची जरी गरज असली तरी संयुक्त कुटुंब पद्धतीत आपली मुळं जोडली गेली पाहिजे हा सर्वात महत्वाचा विचार यामागे आहे.
1: खरंच आहे. आणि आज ती ताई काळाची गरज सुद्धा आहे की नोकरी निमित्त बरेच जण आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायला जातात आणि मग त्यांची मुलं होतात मग त्यांना काय नाते वगैरे त्यांना ते सुद्धा समजत नाही आणि कधीतरी मग आपण आपल्या कुटुंबामध्ये गेलो मग मामा कोण मावशी कोण आणि लांबचे नातेवाईक तर मग लांबच राहतात. पण ते खरंच आज रुजवण्याची गरज आहे प्रत्येक मुलांमध्ये. आपण जर म्हटलं तुम्ही एक प्रकारे ते समुपदेशन सुद्धा करतात तर हा उपक्रम सुद्धा तुम्ही छान करतात ताई. आता शिक्षक आणि इतर सामाजिक कार्य सुद्धा आपण भरपूर करतात ताई. असे निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतात तर मग या भूमिका निभावताना कोणते अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहतात?
0: खरी गोष्ट आहे की असे वेगवेगळे उपक्रम राबवताना येणारे अनुभव पण खरंच काही इतके रुद्ध असतात की ते आपल्याला स्वतःला सुद्धा बदलायला भाग पाडतात.
1: म्हणजे
0: एक काटकसरीने जगता आलं पाहिजे असा एक उपक्रम मी मध्यंतरी घेतला होता. माझ्या आजूबाजूचे जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा इतर कॉलनीत राहणारी जी मुलं असतील किंवा आपण जो खर्च करतो तो अनाठायी आहे की आवश्यक आहे यातली सीमारेषा फार पुसट आहे तर ती ओळखता आली पाहिजे म्हणून काही मुलांना माझ्या ओळखीतल्या विद्यार्थ्यांना असं एकत्रित करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचा खर्च किती कमी करू शकता बा. मुलांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनी मिळतो. मग म्हटलं मग तो तितका आवश्यक असतो का की जेवढा मिळाला तेवढा खर्च केला गेलाच पाहिजे? नाही,

0: काही वेळेस नसतं म्हणे. मग म्हटलं मग ते बाजूला टाकता येतात का ते पैसे? नाही म्हणे. मग पुढचा पॉकेट मनी मिळवायच्या आत आम्ही तो खर्च करून टाकतो. मग असंच त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे हे जे पॉकेट मनीचे मिळणारे म्हणजे पैसे आहेत काही आहेत ते जर थोडे थोडे साठवून बाजूला ठेवता आले तर तेवढे बघावा आणि मला पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा येऊन भेटा. आणि खरोखर सांगते की काही मुलांनी 200, काही मुलांनी 500, काही मुलांनी 50 असे गोळा केलेले होते ते पैसे. म्हटलं मग आता हे प्रत्येकाचे जमा झालेले पैसे आहेत तर ह्यातलं तुम्ही काय कराल? काय करणार म्हणे? तुम्ही जे सांगाल ते करू म्हणे मॅडम आम्ही. मग तुमच्या कुटुंबात त्या त्या गोष्टीची काय काय गरज आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही ती गोष्ट जर घरात उपलब्ध करून दिली तर तुमची एक छोटीशी मदत होईल.
1: खरंय.
0: आणि मुलांनी खरोखर ते तसं केलं की बा म्हणजे घरात काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या, काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्या आणायला आईला लगेच पैसे उपलब्ध करून दिले तर आई वडिलांना झालेला तो आनंद होता. तर त्यातनं मुलांना काटकसरीने जगता आलं पाहिजे. आणि एक दिवस पूर्णपणे मोबाईल बंद, मोबाईल बघायचाच नाही, मोबाईलशी संबंधित कुठलीच ऍक्टिव्हिटी करायची नाही, असा एक मोबाईल बंद असा एक उपक्रम अजूनही राबवते. पण छोट्या छोट्या मुलांना गार्डनिंगची बागकामाची आवड आहे पण मोबाईल पाहण्यामध्ये ती आवड जरा बाजूला पडते. मी आज ह्या बिया लावल्या किंवा मी आज ह्या झाडा रोपाच्या बिया किंवा झाडाच्या बिया एकत्रित केल्या, ह्या सगळ्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना मिळतो. जो वेळ त्यांचा क्वालिटी टाइम असायला हवा तो मोबाईल मध्ये बऱ्यापैकी जातो. तर तो
1: बरोबर
0: या निमित्ताने असा सत्कारणी लागतो. तर पालकांना सुद्धा हे उपक्रम आवडतात. मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस लिहून देते की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीवर सूचना स्वतः त्यांना लिहायला लावते की मी फळ्यावर लिहून देते की हे लिहा आणि घरी आईला दाखवायचंय. जरी नवी दहावीची मुलं असली तरी अतिशय आनंदाने ते हे काम करतात की टीन एज मधल्या मुलांचे जरा प्रश्न वेगळे असतात. धड मोठे नाही आणि धड लहान नाही अशा मुलांना हाताळणं फार कठीण असतं. त्यांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीचीच कामं त्यांना त्यांच्याच पद्धतीने द्यायची. हे उपक्रम जेव्हा राबवते त्यावेळेस मग स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करण्यापासून स्वतःचे कपडे नीट घडी करून ठेवणे, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः धुवायला टाकणे, इथपर्यंतच्या गोष्टी स्वतः मुलं करतात. तर तेव्हा पालकांचा जेव्हा फीडबॅक आपल्यापर्यंत येतो, पालकांच्या प्रतिक्रिया येतात की नाही मॅडम हे असं असं खूप छान घडलं, तर त्यावेळेस होणारा आनंद फार म्हणजे शब्दातीत आहे की आपण छोटीशी केलेली कृती आज काहीतरी मूळ धरते. याचं नक्कीच पुढे काहीतरी छान फलित आपल्याला
1: आणि ते एक समाधान आहे आपल्याला माहिती आनंद देऊन जाते ती गोष्ट आपल्याला नक्कीच. ताई ताई तुम्ही भरपूर लेखन करतायत, आम्ही वाचलेलं सुद्धा आहे. तर ही लेखनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? कविता आणि प्रासंगिक लेखनातून आपण नेमकं काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात?
0: लेखनाची आवड ही अर्थातच वाचनातून निर्माण झाली की म्हणजे प्रत्येक वाचकाला लिहिता येतच असं नाही पण मला हळूहळू कळलं की मी थोडस छानस ललित लिहू शकते. कुठलाही प्रसंग असला तर मी त्याला एका असंच गद्य पद्यात्मक भाषेतनं व्यक्त करू शकते. हे मला म्हणजे मी लहानपणी असे छोटे छोटे ग्रीटिंग कार्ड म्हणा, काही भेटकार्ड म्हणा, ज्या काळामध्ये मोबाईलवर नुसते मेसेज फॉरवर्ड करायचा जमाना नव्हता त्या काळापासून मग असं भेटकार्डांवर
1: खूप चांगला जमाना होता तेव्हा.
0: तर त्या काळापासून असं लिहित होते तर तेव्हा कळलं की नाही आपण काहीतरी छान लिहू शकतो. मग काहीतरी कविता स्फुरत जायच्या त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला ते तू एका वहीवर लिहून ठेव. जा हळूहळू वहीची पानं भरायला लागली. मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरचं ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले. मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जे कुलकर्णींपासून गोडी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं. आणि वाचनाच्या आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले. मग हळूहळू स्त्रियांचे प्रश्न कवितेतनं, स्त्रियांच्या समस्या ललित लेखातनं, कधी गद्यातनं पद्यातनं मांडू लागले. मग काही शैक्षणिक प्रवाहावर थोडंसं लिहू लागले की नाही शिक्षण क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी अनेक बदलांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आजच्या काळानुरूप घडवून आणण्याची आणि बदल करून घेण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, आजच्या विद्यार्थ्यांचं उपयोजित शिक्षण वेगळं आहे. फार पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, आपली पिढी शिकली तो पॅटर्न वेगळा होता मधल्या काळातला आणि आत्ताच्या काळात येणारी आव्हानं वेगळी आहेत.
1: आताची पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे.
0: वेगळी आहे, पूर्णपणे वेगळी आहे, अगदी पूर्णपणे टेक्नोसेव्ही पिढी आहे. आपण त्यांच्या बरोबरीने आपल्याला जर बदल करायचे असेल तर लेखनाशिवाय लेखना इतकं दुधारी शस्त्र नाही असं मला वाटतं. आणि म्हणून ही लेखनाची आवड जोपासत गेले आणि प्रासंगिक लिहित गेले, विद्यार्थ्यांशी जुळणार, स्त्रियांशी जुळणार असं लिहित गेले.
1: खूप छान तुम्ही तुमचा अनुभवही सांगितलाय. आता सर्वोत्कृष्ट व्याख्याती हा सन्मान तुम्हाला मिळालाय. मग तो सन्मान मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या?

0: म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करण्यात येणारा जो प्रयत्नांचा प्रवास असतो ना तो सोपा वाटतो, पण ते प्रयत्न एकदा यशस्वी झाल्यानंतर ते स्थान टिकवणं खरोखर जबाबदारीचं आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याला न्याय देता येईल इथपर्यंत आपलं कार्य असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्याकडून समाजविघातक इतर गोष्टींना खतपाणी घातलं जाईल असं आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची तर पुरेपूर दक्षता घेते. आपला मुद्दा मांडणं आणि रेटून सांगणं यातला फरक मी लक्षात ठेवते. समाजातल्या इतर घटकांना आपल्याशी जोडून घेताना मी ज्यांच्या समोर व्याख्यान देणार आहे त्यांना माझी मतं पटतीलच असं नाही, त्यातनं काही विघातक किंवा इतर काय म्हणतात विद्रोही विचारांना खतपाणी मिळणार नाही याची काळजी मात्र मी पुरेपूर घेते.
1: तो मेळेपर्यंतचा प्रवास हा सोपा असतो पण त्यानंतर समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपल्याबद्दल वाढत जातात आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते ही खरी गोष्ट आहे. ताई, आता मुलांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण खूप मोठं मोलाचं कार्य करता आहात. ताई, तर आता प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो आपण असं म्हणतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आजच्या महिलांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रत्येक महिला ही स्वतंत्र विद्यापीठ आहे असं मी समजते, कारण कुणाला उत्तम भरतकाम येतं, कुणाला उत्तम स्वयंपाक करता येतो, कुणाला उत्तम घर सजवता येतं, तर कुणाला उत्तम असं लेखन करता येतं, कुणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपलं जे काय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतं, आपलं जे काय उत्तम असेल ते आपण समोरच्यापर्यंत देत असतो. तर यासोबतच प्रत्येकीने आपली थोडीशी आवड सुद्धा जपली पाहिजे. नीटनेटकं राहणं कोणाला आवडत नाही, प्रत्येकीला आवडतं, पण मग त्यातनं वेळ काढता येत नाही. तर वेळ काढता येत नाही ही सबब मात्र खोटी आहे. आपल्या पुरता वेळ काढता आलाच पाहिजे, कारण आपण स्वतःला वेळ देऊ तेव्हा कुटुंबाला वेळ देऊ. आणि थोडंफार आपलं वाचन लेखन बहुश्रुतता आपली असली पाहिजे की आपण चार छान गोष्टी ऐकल्या पाहिजे, चार छान गोष्टी आपल्याकडनं दुसरीकडे सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बायकांचा जो गॉसिपिंगचा गुणधर्म आहे तो मात्र बायकांनी टाळायला पाहिजे असं मला मनस्वी वाटतं. कारण काय की त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही, फक्त आपल्या वेळेचा अपव्यय होतो. हा, पण गॉसिपिंग कसं असलं पाहिजे, आज नवीन काय आहे, म्हणजे कुठं काही प्रदर्शन लागलंय का, कुठं काही व्याख्यान आहे का, कुठं काही आपल्याला चार ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाता येणार आहे का, किंवा आपण आपला वेळ फक्त निसर्गाच्या सान्निध्यात घालवणार आहोत का, ह्या गोष्टींचं असलं ना तर ते तितकं उत्तमच आहे. आणि एवढंच नव्हे तर एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा खूप महत्वाचा आपल्या सर्वांगीण विकासासाठीचा व्यक्तिमत्व विकासासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असं मी मानते. की घरात येणाऱ्या काम करणाऱ्या आपल्या ज्या गृहसखी आहेत की ज्या आपल्या मदतीस येतात किंवा आपण आपल्या क्षेत्रात जिथं काम करतो तिथं आपल्या सभोवताली असणार त्या एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा गुण असला पाहिजे. की जेणेकरून आपल्याविषयी जे चुकलंय तिथं सांगितलंच गेलं पाहिजे, पण ते सांगण्याची सुद्धा पद्धत असायला हवी, ती सकारात्मक असायला हवी असं मला वाटतं. की आपण समोरच्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे, पण ती चूक दाखवताना किंवा त्या व्यक्तीतला दोष दाखवताना ती उणीव दाखवताना ती व्यक्ती त्यातनं हर्ट न होता त्यातनं दुखावली न जाता त्या व्यक्तीला तिची चूक तर कळली पाहिजे आणि ती सुधारण्याची तिला प्रेरणा सुद्धा त्यातनं मिळाली पाहिजे. दुर्लक्ष होईल असं वागता कामा नये त्या व्यक्तीने अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन लेखन आणि ऐकणं.
1: नक्कीच ताई, आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते जोपासा सुद्धा आणि त्यासोबतच वाचन लेखन आणि श्रवण हे सुद्धा करा. हे सर्वांगीण विकासाचा हा एक सुद्धा छान मार्ग आहे. आता ताई, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि श्रोत्यांसाठी, विशेषतः विद्यार्थिनी महिला आणि पालकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: हेच सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अष्टभुजा नारायणी आहे. प्रत्येक स्त्री सगळ्या गुणांचा एक समुच्चय आहे. फक्त ओळखता येणं आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, त्यामध्ये आपण काय उत्तम करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येण्यासाठी काही आपल्याला खूप असं सायंटिफिक टेस्ट देण्याची गरज नाही, पण मी हे काम कितपत चांगलं करू शकते याची एक मर्यादा जर आपल्याला कळली तर आपण उत्तम पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे विशेषतः आजकालच्या विद्यार्थिनींनी फक्त डिग्री घेण्यापुरता नव्हे, पदवीच मिळवली पाहिजे आणि त्या पदवीपर्यंतच शिक्षण उत्तम घेण्यापुरता नव्हे तर अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व विकास घडवणारी जे पैलू आहेत त्यावर अधिक जर आपण आपला वेळ खर्च केला तर आपल्या सर्वांगीण विकासाचा तर म्हणजे पाया रचला जातोच, शिवाय आपल्याला पुढे अर्थार्जनाच्या रोजगाराच्या उत्तम संधी सुद्धा प्राप्त होतात. त्यामुळं पठडीत न राहता आपण पठडी बाहेर जाऊन सुद्धा आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न करायला हवे.

0: आणि त्याच्यासाठी वाचनाची कास धरायला हवी हे मी नक्कीच सांगेन.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आज या समाजाला दिलेला आहे, आपल्या श्रोत्यांना, भगिनींना, तरुणींना, तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हा संदेश आपला प्रेरणादायी ठरणारच आहे. खूप छान ताई तुम्ही आपल्या सगळ्या या प्रवासाबद्दल छान माहिती सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला आहे. ज्ञान देणारा शिक्षक, संस्कार रुजवणारा मार्गदर्शक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखिका आणि आकाशवाणीशी घट्ट नातं जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्व म्हणून कामिनी सुनील अमृतकर यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतलात. त्यांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळालं असेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन ताई आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले प्रेरणादायी विचार आम्हा सर्वांशी मनमोकळा संवाद त्या साधला आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचाली सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतली मुलाखत आपण ऐकलीत.

0: सखींनं आज 18 जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणारे विचार आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्न पारखे यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज 18 जुलै 2026 आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ते कोणते बरे? तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच श्रमिक दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म झालेल्या अण्णाभाऊंना जाती व्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. याच जाती व्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघे 1.5 दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण समाज या शाळेने त्यांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवलं. आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वहारा उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडल्या. कथासंग्रह, कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट असे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले, म्हणून त्यांना साहित्य सम्राट अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. थोडक्यात, साहित्य, लोककला आणि संघर्ष यांचा संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीनायिका या विषयावर आज बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनात एके ठिकाणी म्हणतात, माझी जीवनावर फार निष्ठा आहे, स्त्री शक्ती महान आहे. जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतं आणि त्यांची झुंज व यशावर माझा विश्वास आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या वचनाला अक्षरशः जागतात. स्त्रीने कसे असावे याचे ठोकताळे समाज मनाने ठरवलेले असतात. ते कालही ठरवले होते, आजही आहे, मात्र अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या ठरवलेपणाला व साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणाऱ्या आहे. नीतिमत्तेसाठी

घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या कुटुंबातील दुःख, दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला अतिशय स्वाभिमानी, स्पष्ट वक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वैजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्याचे कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्यांवर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोग वस्तू म्हणून पाहू नये. त्या शीलवान, चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा धडपडतात याचे रेखाटन अण्णाभाऊ साठे यांनी वैजंताच्या माध्यमातून केले आहे. आवडी कादंबरीतून अण्णाभाऊ साठे पुरुष प्रधानता अधोरेखित करतात. आवडीच्या माध्यमातून विवाहासारख्या महत्वाच्या प्रसंगीही स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नाही, त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते. स्त्रियांनी अशी झालेली फसवणूक निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध बंड करून उठावे व आपल्या आवडीनुसार जीवनसाथीची निवड करून सुखाचा संसार करावा हा संदेश देताना दिसून येतात. आवडीचा सख्खा भाऊ नागोजी याने आवडीची अशीच फसवणूक करून तिचे लग्न केले होते. तिच्या नवऱ्याला फेफरे येतात ही गोष्ट आवडीपासून लपवून ठेवली जाते. पण आवडीला जेव्हा हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते व आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करते व सुखाचा संसार करते. परंतु आवडीचा सख्खा भाऊ नागोजी आवडीचा खून करतो. त्याला 12 वर्षाची शिक्षा होते. शिक्षा भोगून आल्यावर आवडीचा प्रियकर धनाजी हा नागोजीचाच खून करतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आवडी जातीपातीच्या भिंती ओलांडून प्रेम करणाऱ्या आणि स्वतःच्या बळी देणाऱ्या या नायिकेचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. भावाने केलेला अन्याय उपेक्षा सहन करत नाही. अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस नायिकांच्या माध्यमातून दाखवतात. चित्रा या कादंबरीतील चित्रा परिस्थितीवर मात करीत स्वाभिमानाने जगणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी स्त्री अत्यंत संवेदनशील आणि कणखर असे पात्र आहे. चित्राची मोठी बहीण सोना हिला तिचा सख्खा मामा वेश्या व्यवसायात ढकलतो व नंतर चित्रालाही तिच्याकडे सोडतो. गरिबीने, परिस्थितीने हद्दबल झालेल्या चित्राची फसवणूक होते. पण सोना चित्राला आपल्यासारखे जीवन जगायला लागू नये म्हणून अथक प्रयत्न करते. शेवटी चित्रा स्वतंत्र विचाराने आपला मार्ग शोधते व कष्टमय जीवन जगून चारित्र्य संपन्न आयुष्याची निवड करते. एक सुंदर पण दुर्दैवी विधवेची कहाणी म्हणजे चंदन. चंदनला झोपडपट्टीतील क्रूर वासनेने बरबटलेल्या पुरुषशाहीला कसे तोंड द्यावे लागते या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जात आपले जीवन बदलण्यासाठी ती प्रयत्न करते. डॉक्टर जयवंतांच्या मदतीने ती यात यशस्वी होते. यातून चंदनचे शौर्य आपल्याला दिसून येते. दुर्गा या नायिकेच्या माध्यमातून मानसिक विकृतीचे वर्णन करताना दिसून येतात. दुर्गाच्या रूपाने एक धाडसी व आपल्या अब्रूची रक्षण करणाऱ्या मुलीचे रेखाटन त्यांनी केले आहे. एकूणच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री एक गुलाम, उपभोग्य वस्तू, पुरुषांच्या मनमानीला प्रतिसाद देणारी नसून ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू पाहणारी, पुरुष प्रधान संस्कृतीला जुगारून पावित्र्य नीतिमत्ता जपणारी स्त्री आहे. स्त्री ही राष्ट्राची अर्धी शक्ती असून पुरुषांप्रमाणेच तिला समान अधिकार मिळाले पाहिजे असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्यांपैकी 16 कादंबऱ्या या नायिका प्रधान आहेत. गावकुसाबाहेरील व आतील स्त्री जीवनाचा संघर्ष, समस्या,

त्यांनी ठळकपणे आपल्या स्त्रीप्रधान कादंबरीतून मांडल्या. त्यांच्या विचारात स्त्री ही माणूस आहे आणि म्हणून त्यांना जिथे जशी स्त्री दिसली ती त्यांनी आपल्या साहित्यातून चितारली. त्यांच्या नायिका दुर्दम्य साहसी आहे. आत्मनिर्भरता हा गुण त्यांच्या प्रत्येक नायिकेत दिसतो, मग ती चित्र असो वैजयंता वा दुर्गा. त्या कुटुंब वसल पुरोग्रामी विचारांच्या स्वाभिमानाने जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगवण्याची हिंमत देणाऱ्या आहेत. मानवतावाद व समानता ही स्त्रीवादाची दोन वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातील नायिकांमध्ये दिसतात. मैत्रिणींनो, आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेची, अन्याय सहन करीत जगण्याची व तो सहन होईनासा झाला की परिस्थितीला शरण जाऊन लेकरा बाळांसह आपले जीवन संपवण्याच्या घटना रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा वेळेला अण्णांनी 60-70 दशकात आपल्या नायिकांची जी प्रेरणादायक प्रतिमा निर्माण केली ती स्त्री जातीला अभिमानास्पदच आहे. मैत्रिणींनो, अण्णांच्या नायिका अशिक्षित, काही अल्पशिक्षित आहे, तरी स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्यात आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस त्या दाखवतात. शील रक्षणासाठी वाटेल त्या दिव्याला सामोरे जातात. त्यांच्या काही नायिका पाटील इनामदार यांच्या कन्या आहे, काही मांग रामोशाच्या मुली आहेत, दुर्गासारखी नायिका भटक्या जमातीतील आहे, काही सामान्य स्त्रिया तर काही क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या तर काही वीरांगणा आहेत, त्या करारी व बाणेदार आहेत. एकंदरीत त्यांच्या सगळ्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधल्या नायिका संघर्षशील प्रेरणादायी असल्या तरी त्या एकाच स्तर, गट किंवा समाजातील नाही. या स्त्रियाही माणूस आहे, त्यांनाही भावना आहे, मन आहे, याची शून्य जाणीव असलेले लोक या नायिकांच्या आयुष्यातील खलनायक आहेत. हेच आणि याच स्वभाव दोषांचे खलनायक आजच्या स्त्रीचेही दुःख आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा ही प्रेयसी साच्यातच अडकलेली. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिकेने या प्रतिमेला आवाहन देत समकालीन स्त्रियांचे वास्तव उभे केले आहे. त्यांच्या साहित्यातील नायिका आजही आपल्याला जागोजागी दिसतील. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये या नायिकांनी जे दुःख सहन केले, जो संघर्ष केला, ते सारे काही जित्या जागत्या स्त्रिया सहन करत असतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका नुसत्या कादंबरीमध्येच नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मैना ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्यांच्या शाहिरीतील अजरामर नाईक आहे. मात्र प्रतिमाच वास्तवतेला जिवंत करते. हे जे जिवंतपण आहे तेच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायिकांचे वास्तव आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण स्त्री वर्गाचा आदर केला आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रियांना सत्यतेने दाखवले आहे. ज्या सद्गुणी जीवनाला महत्व देतात आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबासाठी कमाई करण्यात न डगमगता कुटुंबाचा मोठा आधार बनतात. जीवनात पुढे जाताना त्या आपल्या वागणुकीतून समाजात मानवी कल्याणाचे सूत्र रुजवतात. जगा, पालनपोषण करा आणि इतरांना जगू द्या. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती स्वाभिमानाने आणि कष्टाने आपले जीवन जगत आहे. तिच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सहजपणे सांभाळते. तिला माहीत आहे की संकट माणसाला अधिकाधिक मजबूत करण्यासाठीच येते आणि याच विचाराने ती त्याचा सामना करण्यास नेहमी तयार असते. जेव्हा एकटीने कमावताना तिला कोणत्याही पुरुषाचा आधार नसतो तेव्हा ती वाईट शक्तींशी लढते आणि त्यांना आपल्या मार्गातून पळवून लावते. म्हणूनच असे म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे यांचे स्त्री साहित्य हे सुवर्ण यशाची संपत्ती आहे. आजही अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका या स्त्रियांमध्ये जिवंत आहे. त्यांचे जगणे खूप वर्षांआधी अण्णाभाऊंनी

0: आपल्या कादंबऱ्यात जिवंत करून ठेवले आहे असे वाटते. या नायिका केवळ कथानकाचा भाग नसून सामाजिक परिवर्तनाच्या वाहक आहे. त्यांनी स्त्रीला स्वातंत्र्य, आत्मविश्वास, संघर्ष यांचे प्रतीक म्हणून साकारले. त्यामुळे त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आजही प्रेरणादायी आणि समकालीन वाटतात. अशा लोकशाहीर व साहित्य रत्नाला स्मृती दिनानिमित्त माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद.
1: सखींनो, आताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण ऐकलं.

मैत्रिणींनो, या बरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेते. पुन्हा भेटूच नवनवीन विषयासह. तोपर्यंत सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतिहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. ऐकूया एक गाणं.

शेवटी आत्ताच आपण उबंटू या चित्रपटातून अजित परब आणि मुग्धा वैशंपायन यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते कौशल इनामदार. या गीताबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 1:05 आणि 12 सेकंद झाली आहेत। प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार। गीतबहार या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातून सोनू निगम यांनी गायलेलं गीत। गीतकार आहेत जितेंद्र कुलकर्णी आणि संगीतकार आहेत जगदीश खेबुडकर।

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुळकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्म वरही बुद्धिबळाच्या पटावर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप मांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आनंद
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

श्रोतेहो गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला. या चित्रपटातून अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार आहेत अनिल अरुण.

0: अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नागनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
1: गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया दे धक्का या चित्रपटातून आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं हे गीत. गीत आहे श्रीरंग गोडबोले यांचं आणि त्याला संगीत दिलं आहे अजित अतुल आणि समीर यांनी.

आता ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील हे गीत. गीत गायला आहे अजय गोगावली यांनी. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि त्याला संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

देवीच्या या गोंधळ गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया। भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली। आता बातम्या विस्तारानं। भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातली भारतीय कंपनी आहे। या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे। या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल। हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत। हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथं कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाउभारणी होत आहे। या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा आहे। हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांची यात समावेश आहे। या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे। शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे। नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील SIR म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील। प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील। त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील। हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपर फुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग 7व्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्ट्रेट ऑफ होर्मुझ या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर 2 तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवैत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेत यात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही BCCI समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हॅले

0: मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूत यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि महान क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू. सिरसाळा इथं जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ. आणि जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विकास कामांसह विविध कार्यक्रम.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचं उद्घाटन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. जनजागृती, तपासणी, दंडात्मक कारवाई आणि प्लास्टिक मुक्त शहर उपक्रम अशा टप्प्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण अभियानाला बीड तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महसूल प्रशासनाकडून विशेष शिबिरं, घरभेटी आणि जनजागृतीच्या माध्यमातून गणना प्रपत्र भरण्याचं काम सुरू आहे. ग्रामीण भागातही प्रशासनानं विशेष शिबिरांच्या माध्यमातून मोहिमेला गती दिली असून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पाली इथल्या विशेष शिबिराला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. परळी वैजनाथ तालुक्यातल्या सिरसाळा इथं जलसंधारण, वृक्ष संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नदी पुनरुज्जीवन तसंच तलावांच्या खोलीकरणाच्या कामांमुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल असं सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार थेट 44 प्रवाशी उपलब्ध होताच पर्यटन बस सेवेचं नियोजन करण्यात आलं असून धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी नागरिकांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे कमी खर्चात आणि सुरक्षित पद्धतीनं विविध प्रसिद्ध स्थळांचं दर्शन घेण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या संपूर्णता अभियान 2.0 जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा घेतला. वडवणी तालुक्याचा विकास आराखडा गतिमान करतानाच यामध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी यंत्रणेला दिला. बीड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाचा संत मुक्ताई मार्ग म्हणून भव्य नामकरण सोहळा 11 जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. संत मुक्ताईंची पालखी बीड शहरात 2 दिवस मुक्कामी होती. याच पार्श्वभूमीवर बीड नगर परिषदेनं सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या सहमतीनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. बीडच्या ऐतिहासिक शहनशाहवाली दर्गा परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या सुसज्ज जनसुविधा केंद्राचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाअंतर्गत या केंद्राची उभारणी झाली असून हे केंद्र भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बीड नगर परिषदेत स्थायी समितीची महत्वपूर्ण बैठक झाली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं काही भागातून नागरिकांच्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. याची अत्यंत गंभीर दखल घेत प्रशासनानं तातडीनं आवश्यक त्या सर्व तांत्रिक सुधारणा कराव्यात आणि बीडकरांना स्वच्छ, शुद्ध आणि वेळेवर पाणी पुरवठा करावा अशा सूचना नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी दिल्या. उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांचा विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला.

0: बीड जिल्ह्यातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विकास कामं, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका आणि विविध कार्यक्रम घेण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजना आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. आमदार धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात कृषी विभागाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळेत बियाणे आणि खतांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले. तसंच मतदारसंघातल्या ग्रामीण आरोग्य केंद्रांना भेटी देऊन औषध साठ्याची पाहणी केली. आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते केज मतदारसंघात महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकास केंद्रांच्या उपक्रमांचं उद्घाटन झालं. आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई मतदारसंघातील विविध रस्ते खडीकरण व डांबरीकरण कामांची पाहणी केली. आमदार प्रकाश सोळंकी यांनी माजलगाव आणि धारूर भागातील सिंचन प्रकल्पांची पाहणी केली. धरणातील पाणीसाठा आणि कालव्यांच्या दुरुस्तीबाबत त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली. आमदार सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा शिरूर भागातील दुष्काळी गावांसाठी राबवण्यात येणाऱ्या पाणी योजनांची पाहणी केली.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:46 आणि 36 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत.

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं चकोर आजगावकर यांचं आणि त्याला संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह गीत. शब्द आहेत साने गुरुजींचे आणि संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

आकाशवाणी गायकवृंदा निघालेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत जनाबाईंवरील भारती बिरजे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख.
1: जुनेराची भक्ती ध्वजा, संत जनाबाई, भाग पहिला. इतिहासाच्या कोणकोणत्या वळणांवर स्त्री शक्ती निरनिराळ्या संस्कृतींच्या माजघरात कोंडली गेली, हतप्रभ होत

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत जनाबाईंवरील भारती बिरजे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख.
1: जुनेराची भक्ती ध्वजा संत जनाबाई भाग पहिला. इतिहासाच्या कोणकोणत्या वळणांवर स्त्री शक्ती निरनिराळ्या संस्कृतींच्या माजघरात कोंडली गेली, हतप्रभ होत चुलीतल्या लाकडासारखी धुमसत काळवंडत राहिली, हा विषय इतिहास आणि मानववंशशास्त्र विद्वानांचा आहे. पण चारीकडून कर्कचून बांधलेल्या शृंखला उधळून ही शक्ती आकाशगामिनी कशी होते हे सत्य मात्र महाराष्ट्रातील सामान्यांनीही अनुभवलं. पाश्चिमात्य नवविचारांचा प्रभाव, समाज सुधारकांचे समाज प्रबोधनाचे प्रयत्न, स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समानता लढा, स्त्री मुक्ती हे सर्व क्षितिजावर दूर दूर पर्यंत कुठेच दिसत नसताना महाराष्ट्राच्या मध्ययुगीन आकाशात अनेक तारका लखलखल्या. संतत्व, कवितत्व आणि स्त्रीत्व या तिन्ही जड जोखिमा पेलत त्या आपापल्या व्यक्तिमत्वाच्या मर्यादेतच कालजयी झाल्या. सामाजिक स्थानाच्या वेगवेगळ्या नेपथ्यातून आलेल्या या संत स्त्रिया महाराष्ट्राच्या संतांच्या मांडियाळीत कवी म्हणून, संत म्हणून आणि माणूस म्हणून सर्व सत्व परीक्षांना खऱ्या उतरल्या. स्त्री मुक्तीला निखळ मुक्तीच्या आकाशात विलीन करणाऱ्या यांच्यापैकी एका महान संत स्त्रीचं नाव आहे दासी जनी. संत श्रेष्ठ नामदेवांच्या नांदत्या आणि अभंग गायन पूजनाने गाजत्याही घराच्या दाराशी फडफडणारी ही जुनेराची विलक्षण भक्ती ध्वजा. सामाजिक बंधनं स्वीकारून नाकारण्याची एक संत मुक्ताबाईंची रीत होती, त्याच्या अगदी उलट जनाबाईंचं व्यक्तिमत्व. त्यांनी सुरुवातीपासूनच वाट्याला आलेल्या नकारांचा स्वीकार केला आहे, अगदी जन्मापासूनच. सुंभाचा करदोडा, रकट्याची लंगोटी, नामा वाळूवंटी कथा करी, ब्रह्मादिक देव येवोनी पाहती, आनंदे गर्जती जय जयकार, असे नामदेव स्वतःचंच देहभान हरपून विठ्ठलमय झालेलं. मग त्यांना त्यांच्याच सावलीसारख्या दासी जनीचं भान कुठून राहणार? नामयाची दासी ही नामयाची असूनही तशी एकाकी आहे. जनाबाईंचा अवकाश हा असा आहे, आश्रिताचा, दासीचा, पददलित म्हणता येईल असा. सुंबाचा करदोडा वगैरे नामदेवांचं जे वर्णन आहे ते अगदी साध्या, श्रीमंत म्हणता येणार नाही पण खाण्यापिण्याची सोय आहे अशाच कुटुंबाकडे निर्देश करते. यात जनाबाईचं स्थान अजूनच खालचं असल्यामुळे तिला भरपूर काम आणि जेमतेम अन्न मिळत असावं हे स्पष्टच आहे, त्याबद्दल जनाबाईंची तक्रार नाही. या प्रतिभावतीला जे प्रश्न सतत पडत राहतात त्याचं उत्तर मात्र एका विठ्ठलाकडेच आहे हेही कळतं आहे. दमा आणि करूड या मराठवाड्यातील वंचित दाम्पत्याच्या पोटी जन्मलेली जनाई अनाथही होती. मरण्यापूर्वी बापाने दामा शेठांच्या खात्या पित्या घरात तिला आणून सोडलं. जनाबाईच्या जीवनाची सुरुवातच अशी करुण होती. आई मेली बाप मेला, मज सांभाळी विठ्ठला, हरी रे मज कोणी नाही, माझी खात असे डोई, तेलाशिवाय केस सरसरले आहेत, अनाथ पोरीकडे कोण पाहणार, जनी म्हणे गोपाळा करी दुबळीचा सोहळा, अशा रोजच्या शून्याकार जीवनात एकच नातं साकारून उभारून येत राहिलं, तिचं भावविश्व व्यापून टाकत राहिलं, विठ्ठलाशी एकतर्फी प्रेमाचं नातं. अत्यंत तरल जाणीवा आणि उत्कट जीवनासक्ती ही जनाईच्या व्यक्तिमत्वाची ऊर्जा आहे. तिच्याहून लहान असलेल्या नामदेवांच्या प्रखर सगुण भक्तीचा तिच्यावरही संस्कार झाला आहे. या उत्कट भक्तीचा उच्चार करायची तिला बंदी नाही पण फारशी सोयही नाही. 14 जणांच्या मोठ्या कुटुंबात तिच्यावर अन्याय नाही पण तिच्या दासी या भूमिकेचा कोणाला विसरही नाही. उपेक्षा हे तर तिच्या जीवनाचं एकमेव सत्य आहे.
0: भक्तिगाता या मालेत आताच आपण ऐकला संत जनाबाईंवरील भारती बिरजे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: प्रसारित कार्यक्रम ऐकलात ऐसी अक्षरयासिके. सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी. ऐकूया नागरमोथा औषधी वनस्पतींची लागवड याविषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. नदीचा काठ, नाल्याचा काठ, पाण्याचे पाठ, नहर, धरणाचा काठ, दलदलीचा भाग आणि पाण्याच्या थांबलेल्या प्रवाहाच्या भागात उगवणारं जाड गवत म्हणजे नागरमोथा. नागरमोथा लवाळीप्रमाणे उगवणारं गवत 40 ते 60 सेंटीमीटर उंच असतं. पानं गवताप्रमाणेच असतात. कधी कधी लांब तर कधी अजिबात नसतात तर कधी अत्यंत लहान असतात. फुलं गुच्छांमध्ये असतात आणि गुच्छ 6 ते 8 सेंटीमीटर लांब असतो. फुलांचा रंग बदामी असतो. याच्या खोडाचं रूपांतर कंदात झालेलं असतं. कंद भुरकट लाल कथिया रंगाचा आणि सुगंधित असतो. नागरमोथा पिकासाठी वाळू मिश्रित दमट गाळाची दलदलीची मान बसण मध्यम काळ्या जमिनीची आवश्यकता असते. उष्ण समशीतोष्ण हवामान सर्द आणि दमट हवा या पिकाला उपयुक्त असते. नागरमोथा या औषधी वनस्पतीची लागवड करण्यासाठी जमीन नांगरून वखरणी करून भुसभुशीत करावी. एकरी 6 ते 8 टन शेणखत मिसळावं. 2 ते 3 हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्यावर 1 ते 2 वखराच्या पाळ्या देऊन तण काढून टाकावं. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यावर 45x45 सेंटीमीटर अंतरावर फुल्या पाडलेल्या ठिकाणी कंदांचं रोपण करावं. प्रत्येक फुलीवर 1 कंद लावावा. पाऊस नसेल तर त्वरित पाणी द्यावं. 30 ते 40 दिवसांनी एकरी 15 किलो नत्र 15 किलो स्फुरद द्यावं. पावसाळा संपल्यावर दर 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावं. पीक तणविरहित ठेवावं. या पिकाचा कालावधी 18 महिन्यांचा असल्या कारणानं उन्हाळ्यातही 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावं. डिसेंबर महिन्यात पिकाची पानं पिवळसर पडून वाळायला लागल्यावर जमिनीची नांगरट करून कंदांची काढणी करावी. कंद पाण्यानं साफ करून सावलीत वाळवावे आणि संग्रहित करावे. कंदाचं बाष्प यंत्राद्वारे आसवण करून तेल काढावं. कंदांपासून 0.3 ते 0.4% तेल मिळतं. नागरमोथ्याच्या कंदांचं एकरी 650 ते 800 किलो इतकं उत्पादन मिळतं. नागरमोथ्याच्या तेलात वेलेरियन हे सुगंधित द्रव्य असतं. या तेलाला सायप्रॉल असंही म्हणतात. नागरमोथ्याचा उपयोग वेदना निवारण, ज्वरनाशक, जळजळ, थकवा, पोटदुखी, मुखरोग, श्वास दुर्गंध अशा विकारांवरील औषध निर्मितीमध्ये केला जातो. तेल सुगंधी असल्यामुळे याचा उपयोग साबण, धूप, अगरबत्ती, केश संवर्धन, अत्तर, दंतमंजन अशा अनेक उपयोगी वस्तूंमध्ये होतो.
0: श्रोत्या, आताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी. नागरमोथा औषधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचं आणि सादर करते होते रोशन जाधव. आज संध्याकाळी ठीक 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत भात लागवडीच्या विविध पद्धती याविषयी डॉक्टर नामदेव म्हस्कर यांची मुलाखत. आणि उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल हुमणी अळीचं नियंत्रण याविषयीची माहिती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
2: श्रोतो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
3: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
2: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
0: श्रोत्या, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते. त्यामुळे वारंवार लघवीला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीजचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियाज ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
0: आताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

पुन्हा प्रसारित कार्यक्रम आरोग्य धनसंपदा. आताच आपण ऐकलात ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. यानंतर ठीक 2:10 पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.

0: समर्पित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोते हो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्ग चक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम प्रकारामध्ये मोंढार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टी ऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि त्यामुळंच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: प्रसारित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलं परिसर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नागनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: श्रोते हो, यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

प्रतीय दुपारचे 2:30 वाजले आहेत. नादब्रह्मी या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया राधा नमुद्री यांचं कर्नाटक शैलीतील गायन. राग आहे करहरप्रिया. त्यांना मृदंगांची साथ आहे दक्षिणामूर्ती पिल्ले यांची आणि व्हायोलिनची साथ आहे विश्वनाथ रामस्वामी यांची. ऐकूया राधा नमुद्री यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग करहरप्रिया.

0: शेवटी आत्ताच आपण राधा नमुद्री यांनी कर्नाटक शैलीतील गायलेलं गायन आत्ताच आपण ऐकलं. त्यांनी गायलेला राग करहर प्रिया आत्ताच आपण ऐकलं. त्यांनी मृदुंगांची साथ होती दक्षिणामूर्ती पिल्ले यांची आणि व्हायोलिनची साथ होती विश्वनाथ रामस्वामी यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
2: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
1: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह.
0: श्रोते हो, यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

भारताची पी व्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण झाली. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं गेलंय. विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. हे ऐतिहासिक यश भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीतल्या एका नव्या अध्यायाचा प्रारंभ असून अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेची प्रचिती देणारा आहे असं त्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. हे ऐतिहासिक यश देशातल्या युवा वर्गाला नवोन्मेषात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा असेल. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानचा 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे. या विकासकामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलाय. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा जास्त असल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करायची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत सरकारतर्फे केलं जाईल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पालघरमधल्या वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. मात्र भारताला कांदा व्यापारात जगात अग्रेसर राष्ट्र बनवण्यासाठी नाशिकचा राष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र म्हणूनही विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेनं केली. देशाची कांदा राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचा भारताच्या कांदा उत्पादन, व्यापार आणि निर्यातीत मोठा वाटा आहे. त्यामुळे वाढवण बंदराशी जोडलेलं एक विशेष निर्यात केंद्र म्हणून नाशिकचा विकास केला जावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. गेले 20 दिवस केलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। पुण्यात तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकास कामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी। बियाणं खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया।

आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं असून संघटनेच्या 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवायचा निर्णय जाहीर केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या सोमवारी संसदेवर मोर्चा काढायचा निर्धारही कायम असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. या देशात शांततापूर्ण आंदोलनं देखील करू दिली जात नाहीत. बळाचा वापर करून लोकशाही मोडीत काढली जाते आणि संपूर्ण जग हे पाहतंय अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली. सोनम वांगचुक यांचा आवाज केवळ त्यांचा स्वतःपुरता मर्यादित नाही तर तो देशभरातल्या युवा वर्गाचा तसंच नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पीडितांचा आवाज असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. शेतीसाठी पाणी आणि खतांचा वापर मर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करता येईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. पिकाला होणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना एआय तसंच ड्रोनच्या वापरामुळे येऊ शकते असं सांगून विदर्भात ऊस आणि संत्र शेतीसाठी असा वापर केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या डॉ सी डी माई पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशा आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दुसऱ्या उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलुत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व अशा गुणांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफिल्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89 व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनात

भीगा भीगा।

मध्यम लहरी 249° 1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्स OTT वरही उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची आजची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. यानंतरच्या प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा हसबनीस. सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत.

आपण ऐकलं समीर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंदे यांनी. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर कयामत से कयामत तक या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आनंद मिलिंदे यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं असद भूपाली यांचं गीत, एस पी बालसुब्रमण्यम यांचा आवाज मैने प्यार किया या चित्रपटासाठी.

हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 5:30 होतात. आता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: चालताना सहज दिसला लांब जाणारा रस्ता, त्याच वाटेवरून जायचं ठरवलं आम्ही. आता
1: निघालो मग आम्ही त्या निसर्गाचे मित्र बनायला, एका वेगळ्या विश्वात हरवून जायला.
0: शोध आहे आता आपल्याच मातीतल्या वेगळेपणाचा, आनंद घेतोय आपल्या माणसांबरोबर नवीन दिशा शोधायचा.
1: त्याच वाटेवरचे आहोत साक्षीदार आपण प्रवासी, जिथे घेतो एक मोकळा श्वास.
0: कारण सुखद, सुंदर, अविस्मरणीय असा अनुभव देणारा असतो हा प्रवास.
1: नम्रता कुलकर्णी आपल्या प्रवासाचं वर्णन काही अशा प्रकारे करतात, पण प्रत्येकाच्या प्रवासाचा अनुभव हा वेगळा असतो, नाही का?
0: हो. नमस्कार मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवावाणीच्या भटकंती या कार्यक्रमात.
0: पण मी काय म्हणते दर्शन, अनुभव घ्यायला आणि आपल्या प्रवासाचे किस्से सांगायला आधी प्रवास करावा लागतो. नवनवीन स्थळांना भेट द्यावी लागते.
1: बरोबर.
0: निसर्गाचा आनंद घ्यावा लागतो.
1: जातो ना, मी फिरतो, नवनवीन ठिकाणी जातो, भटकंती करतो. आणि आता तर पावसाळा सुरू झालाय, वातावरणात हिरवळ पसरलीये, आता खरं फिरण्याचं सीझन आहे.
0: हा, फिरायला जातो म्हणे. मित्रांनो, तुम्हाला सांगते दर्शनचं फिरायला जाणं काय ते.
1: नको नको नको नको नको.
0: एकदा आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी फिरायला जायचा प्लॅन केला. उद्या सकाळी 5 वाजता निघू असं ठरवलं. मग यासाठी लवकर उठायचं होतं. लवकर उठायला रात्री अलार्म सेट करावा लागतो ना. आमच्या सगळ्या मित्रांपैकी फक्त दर्शनने अलार्म लावला आणि बाकीचे सगळे आम्ही त्याच्या भरोशावर झोपलो, हा उठवेल म्हणून. पण काय, सकाळी अलार्म वाजला, हा उठला देखील. पण याने विचार केला, जाऊ दे, आज सुटीच तर आहे आणि सगळे थकलेत तर मस्त झोपून घेऊ. आणि अलार्म बंद करून हा चक्क झोपला. सगळा प्लॅन फ्लॉप झाला.
1: मग मी सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, सगळ्यांना आराम मिळावा म्हणून मी तसं केलं.
0: वा वा वा वा. पण त्यामुळे सगळ्यांची सुटी वाया गेली त्याच काय.
1: पुढच्या वेळी जाणारच आहोत ना आपण, डोंट वरी.
0: पुढच्या वेळी जाणारच, पण मग त्याची प्लॅनिंग आज झाली पाहिजे ना. आणि तीही आपल्या या सगळ्या मित्रांच्या साक्षीनं.
1: हो, हे जमतंय. आपल्या या मित्रांनाही आपण आपला प्लॅन सांगू, म्हणजे जरी यांना जायचं असेल तर तेही जाऊ शकतात.
0: त्यापेक्षा आपण एक काम करूया, आज आपण आपल्या मित्रांसोबत व्हर्च्युअल भटकंती करूया.
1: येस, वाय नॉट. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या भटकंती कार्यक्रमात आपण जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.
0: अरे,
1: म्हणजे आधी गाणं ऐकू मग जाऊ, त्यात काय.
0: ओके, स्टे ट्यून.

0: वेलकम बॅक मित्रांनो. तर आज आपण व्हर्च्युअल भटकंती करणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणाची,
1: म्हणजेच विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख थंड हवेच्या ठिकाणाची.
0: मुसळधार पावसामुळे डोंगरातून कोसळणारे धबधबे, तऱ्याखोऱ्यांचं निसर्ग सौंदर्य,
1: थंड हवेचे वाहणारे झुळझुळ वारे, ढगातून जाणारी वाट,
0: हे सगळं ऐकून आताच जायची जेवढी माझी इच्छा होते तशीच इच्छा आपल्या सर्व मित्रांची पण होत असेल.
1: मग काय मित्रांनो, जायचं का?
0: जाऊ जाऊ जाऊ, आधी सगळी माहिती काढू आणि आता सध्याला व्हर्च्युअल फिरून येऊ.
1: सगळ्यात आधी आपण बघू तिथे जायचं कसं. तर मित्रांनो, आपण बस, ट्रेन आणि फ्लाईट या तिन्ही मार्गांनी चिखलदरा गाठू शकतो.
0: फ्लाईट कसं? आपल्या जळगाववरून अजून फ्लाईट सुरू नाहीयेत, सुरू व्हायच्या आहेत.
1: ते ठीक आहे रे, पण आपले इतर ठिकाणचे मित्र जाऊ शकतील ना, आणि नाही फ्लाईट तर ट्रेन बस आहेच की.
0: बसने जर गेलो तर अमरावतीहून आपण राज्य परिवहन अर्थात आपली लाल परी किंवा खासगी बसेसने चिखलदरा पोहोचू शकतो.
1: आणि ट्रेनने जर पोहोचायचं म्हटलं

0: तर सर्वात जवळचं स्टेशन हे बडनेरा आहे. बडनेरावरूनही सार्वजनिक आणि खाजगी बसेस उपलब्ध असतात, किंवा आपल्या खाजगी वाहनानेही आपण चिखलदरा पोहोचू शकतो.
1: आणि फ्लाईटने जर तुम्ही आलात तर नागपूर एअरपोर्टला उतरून तिथूनही बसेस उपलब्ध आहेत.
0: तर अशा प्रकारे आपण या सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचू शकतो.
1: नेहा, हे निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाण तर आहेच, पण याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे.
0: हो मित्रांनो, चिखलदरापासून जवळच विराट राज्याची राजधानी होती, तिला वैराग नगरी म्हणत. आजही वैराग नावाचं गाव तिथे आहे.
1: 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवासाचा काळ या सातपुडा पर्वतरांगेतील चिखलदऱ्याच्या वनात पूर्ण केला अशी आख्यायिका आहे.
0: त्यावेळी द्रौपदी वेश बदलून विराट राजाच्या महाराणीची दासी म्हणून वास्तव्य करत होती.
1: परंतु द्रौपदीवर विराट राजाचा मेहुणा कीचक याची वाईट नजर पडली. जेव्हा ही घटना द्रौपदीने भीमाला सांगितली तेव्हा भीमाने कीचक याला ठार केलं
0: आणि त्याचा मृतदेह वैराग पासून दूर एका दरीत फेकून दिला. त्यालाच कीचक दरी म्हणून ओळखलं जात होत.
1: कालांतरानं त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचं चिखलदरा असं नाव पडलं असं म्हणतात.
0: शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले, त्यालाच भीमकुंड म्हणून ओळखलं जात.
1: हा भीमकुंड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
0: मित्रांनो, हा भीमकुंड एक नैसर्गिक जलस्रोत आहे आणि याचं पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक असतं की पाण्यात मासे पोहताना आपण स्पष्टपणे पाहू शकतो.
1: म्हणजे एक परफेक्ट मान्सून डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी जाऊ शकतो.
0: अरे हे तर थोडंच झालं, अजून बरेच पॉइंट आणि माहिती आपण जाणून घेऊ, पण त्याआधी जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: तर मित्रांनो, आपण आहोत चिखलदरा या ठिकाणी.
1: चिखलदराला आपल्याला वेगवेगळी निसर्गरम्य व्ह्यू पॉइंट्स पाहायला मिळतात. त्यातल्या भीमकुंडाबद्दल आपण जाणून घेतलं.
0: यासोबतच पंचबोल पॉइंट हा एक सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: दर्शन, या पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथून जर आपण एकदा आवाज दिला की 5 वेळेस प्रतिध्वनी ऐकायला येतो, म्हणूनच याला पंचबोल पॉइंट म्हणून ओळखलं जातं.
0: आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कॉफीचे मळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: अजून एक व्ह्यू पॉइंट म्हणजे गाविलगड किल्ला. गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला चिखलदऱ्याला आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच बहामनी किल्लाही आपल्याला इथे पाहायला मिळतो.
1: गाविलगड हा 12व्या शतकात गवळी राजाने बांधला, म्हणून किल्ल्याचं नाव गाविलगड असं ठेवण्यात आलं.
0: गडावर 5 लहान मोठे तलाव, साधारणतः 6 ते 7 तोफा, त्यावरील हिंदुस्थानी, उर्दू, अरबी या भाषेत कोरलेला मजकूर, कोरीव मूर्त्या,
1: किल्ल्यातील राणी महाल, दरबार यामुळे किल्ला तत्कालीन वैभवाची ग्वाही देत आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, हरिकेन पॉइंट असे काही पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: दर्शन, तुला माहिती आहे ताडोबा नंतर महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प या चिखलदऱ्याच्या खोऱ्यात असलेल्या मेळघाट या ठिकाणी आहे.
0: म्हणजे मान्सून डेस्टिनेशन सोबतच आपण जंगल सफारीचाही आनंद या ठिकाणी घेऊ शकतो.
1: जंगल सफारीचा नाही तर थ्रिलचाही अनुभव या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
0: हो, जगातला सर्वाधिक लांबीचा म्हणजे 407 मीटरचा स्कायवॉक या ठिकाणी आहे.
1: असं परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी नक्कीच जाऊ.
0: हो, आता प्लॅन तर केलाय, माहिती पण मिळाली आहे आणि आता वातावरण पण भारी आहे जायला. जायला तर हवंच.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेव, जाताना तिथं कचरा अजिबात करायचा नाही. लास्ट टाइम आपण एका ठिकाणी गेलो तेव्हा तू काय केलं?
0: काय?
1: पिशवी भरून चिप्स, बिस्किट, चॉकलेट सगळं घेतलं आणि खाऊन ते रॅपर तिथेच फेकले.
0: नंतर उचलले पण होते ना.
1: हो, ते तर मी सांगितल्यावर.
0: हो, ते चुकलंच माझं. मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारखी चूक करा, करायला हरकत नाही, कारण त्यातूनच आपण शिकतो. पण नंतर मात्र ती चूक सुधरावा.
1: आपण एवढ्या सुंदर ठिकाणी जातो, राहतो, फिरतो, म्हणजे ती जागा सुंदर स्वच्छ असते म्हणूनच आपण तिथे जातो ना. गलीच्या ठिकाणी आपण जातो का?
0: नाही.
1: हा, पण आपण सुंदर ठिकाणी जाऊन गलीच्छपणा करतो आणि त्या ठिकाणाच्या सुंदरतेला डाग लावतो.
0: म्हणूनच मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी जाताना आपण स्वच्छतेची, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन शिकलाय आता, आपणही शिकलं पाहिजे.
0: हो, निसर्गाचा आनंद घ्या पण त्याला ठेस पोहोचवू नका.
1: करेक्ट. तर आता जाऊया एका गाण्याकडे.
0: हो हो, का नाही.

0: तर मित्रांनो आता जाता जाता विचार करा आपल्या ट्रिप प्लॅनचा, आणि हो तुम्ही जात असाल तर आम्हाला पण कळवा, आम्हीही येऊ. पण तुर्तास आता घेतो तुमची रजा.
1: तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो, आजच्या भटकंती या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती,
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूया इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा सबनीस. लोकसंगीताच्या कार्यक्रमात पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही लोकगीतं आणि कोळीगीतं प्रसारित करत आहोत. सुरुवातीला हे कोळीगीत ऐकूया.

0: ऋतु विज्ञान विभागेन अद्य अरुणाचल प्रदेश असम मेघालय छत्तीसगढ़ उत्तराखंड राज्येषु अपि अतिवृष्टेः पूर्वानुमानं प्रकटितम्। विभागस्यास्य आधिकारिक विवरणानुसारं अद्य बिहार मध्य प्रदेश पूर्वीय उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश झारखंड कर्नाटक केरल माहे ओडिशा राज्येषु तथा समस्त पूर्वोत्तर प्रांतेषु अतिवृष्टिः संभाव्यते। अनेनैव सह श्वः यावत् तटीय आंध्रप्रदेश जम्मू कश्मीर लद्दाख मध्य महाराष्ट्र मराठवाड़ा क्षेत्रेषु वज्रपात मेघ गर्जन पुरस्सरं तीव्र झंझावातस्य अपि महती आशंका वर्तते। तत्रैव उत्तर भारते दिल्ली हरियाणा चंडीगढ़ पंजाब प्रांतेषु अद्य नागरिकाः तीव्र उष्ण आद्र वातावरणेन नितरां संतप्ताः भविष्यन्ति। टोक्यो नगर्यां जापान ओपन प्रतियोगितायाः महिला एकल वर्गस्य उपांत्य द्वंद्वं विजित्य द्विवारं ओलंपिक पदक विजेत्री भारतस्य सुप्रसिद्धा क्रीडिका पीवी सिंधुः अद्य अंतिम चरणे स्वस्थानं सुरक्षितं अकरोत्। तस्याः प्रतिद्वंद्वी चीन देशीया चेन यू फेई प्रतियोगितायाः द्वितीय चक्रे अकस्मात् अस्वस्थता कारणात् क्रीडांगणं परित्यक्तवती, येन सिंधु अयाचितं विजयं अवाप्य अंतिम चरणं प्रति सोत्साहं प्रातिष्ठत। अस्मिन् द्वंद्वे सिंधुः प्रथमं चक्रम 21:19 इत्यांकांतरालेन विजित्य द्वितीये चक्रे अपि 15:10 इति अंकैः अग्रे धावन्ती आसीत्, यदा चीन देशीया क्रीडिका स्पर्धायै असमर्था संजाता। जापान ओपन उपाधिं समलंकर्तुं बद्ध परिकरा पीवी सिंधुः श्वः अंतिम चरणे जापान देशस्य अकाने यामाचुची इत्यनया सह क्रीडिष्यति। इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। सांगली विशेष हा कार्यक्रम पुनः प्रसारित करत आहोत।
2: श्रोते हो नमस्कार, सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। रसिक हो, मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सांगली आणि मिरजकरांच्या वतीनं उद्योजक अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। सत्कारानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना पद्मश्री अशोक खाडे म्हणाले,
3: खरं म्हणजे बरंच माझ्याविषयी बोललं जात असेल, माझ्या सुरेशविषयी बोललं जात असेल, अण्णाविषयी बोललं जात असेल, परिस्थिती बोललं जात असेल, पण ह्याचं खरं जे गणित आहे ते खरं गणित आहे, ते खरं म्हणजे जे देऊळ अण्णांनी बांधायला काढलं बरं का, त्या देवळाचा पाया स्वतः अण्णा झाले आणि मला त्यांनी बरोबर घेतलं, म्हणाले मी असं असं एक देऊळ बांधतोय आबा, तर म्हणलं आबा अण्णा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, म्हणलं आम्ही ही दोन दगड त्याच्याबरोबर, सुरेश आणि अशोक ही दोन दगड त्यांच्याबरोबर, आबा आणि भाऊ तुम्हाला कुठे वापरायचे असेल तिथं वापरा, म्हणलं मधल्या ठिकाणी वापरा, वरती कळसाला वापरा, अण्णांनी मात्र ते देऊळ असं डिझाईन केलं सांगतो तुम्हाला, पाया स्वतः झाले, मला मधल्या ठिकाणी ठेवला आणि त्या दगडाचा जो कळस आहे तो माझ्या सुरेशनी केला। मी मात्र ह्या सर्व गोष्टीमध्ये निमित्त मात्र झालो, खरं सांगतो तुम्हाला, माझं जर गणित फिजिक्स आणि केमिस्ट्री जर चांगलं नसतं तर मी कदाचित फर्स्ट क्लास इंजिनियर झालो नसतो। नशिबानं माझं गणित चांगलं होतं, फिजिक्स चांगलं होतं, म्हणून मी जर्मनीला गेलो। जर्मनीला गेल्यानंतर मी परत आलो, कंपनी काढावी, कंपनीचं काय असतं कसं नसतं ते आम्हाला काय माहीत नाही, कारण 12 आण्याने 100 रुपयाने रोजगार केलेल्या एका आईचा मुलगा मला काय माहीत असणार ते डेबिट क्रेडिट इन्कम टॅक्स सेल टॅक्स सर्व्हिस टॅक्स वगैरे कसलं काहीच माहीत नव्हतं, परंतु ते झालं। मला वाटते मी ज्या ज्या वेळेला पांडुरंगाकडे गेलो त्या त्या वेळेला मी पांडुरंगाकडे कधी सुद्धा काही मागितलं नाही, खरं सांगतो तुम्हाला। आज माझ्या घरामध्ये जवळजवळ ती 150 वर्षाची परंपरा आहे, आम्ही शिकलो मोठे झालो, काही असेल तरी महिन्याची वारी कधी चुकलेली नाही, पांडुरंगाची महिन्याची आळंदीची वारी कधी चुकलेली नाही आहे। माझ्या आईला अजून 1000 रुपये मोजता येत नाहीत, माझ्या आईला मी किती मोठा आहे माहित नाही, मला काय मिळालंय तिला माहित नाही आहे, तिला द्रौपदी मुर्मू सुद्धा माहित नाहीये, पण काय तर पोराने कमवलंय आणि काय तर घेऊन आले एवढंच तिला माहित आहे। तुम्ही जर पंढरपूरला कधी गेला तर रुक्मिणीचा जो दररोज आहे ना तो चांदीचा बनवलेला आहे, तो केवळ माझ्या कुटुंबाकडून बनलेला आहे।

0: आमच्या संप्रदायामध्ये मी हा शब्द कधी वापरत नाही, मी बनवलाय, मी केले, मी वीर पाडले, मी घर बांधले, मग त्याला मूर्ख समजतात आमच्या संप्रदायामध्ये. माझ्याकडून म्हणण्यापेक्षा माझ्या घराण्यातून ते 67 किलोची चांदी देऊन तो दरवाजा बनलेला आहे आणि त्याच्यावरती माझ्या आईचं नाव आहे, आईचा फोटो आहे. आळंदीचा गरुडखांब ज्या वेळेला चांदीचा बनवायचा होता त्यावेळेला पण 25 किलोची चांदी लागत होती गरुडखांबाला. मला तिथल्या महिन्याची वारी असल्यामुळे मी प्रत्येक महिन्याला जात असे. त्यांनी म्हणलं तुझ्या लाभ असा असा गरुडखांब आहे, जवळजवळ 250 वर्ष चांदी गेली निघून, कोणी डोनर आहे का? म्हणलं मीच डोनर आहे, तुम्हाला किती चांदी पाहिजे? गरुडखांब मी चांदीचा बनवतो. गरुडखांब पण चांदीचा बनव म्हणजे चांदीचा बनवलाय. कुटुंबाच्या सर्व सहमताने तो बनवलेला गेला. आळंदीचा गरुडखांब, पंढरपूरचा विठोब रुक्मिणीचा दरवाजा, हे एवढंच माझ्या आईसाठी मी करून ठेवलं. खरं सांगतो तुम्हाला, माझी कंपनी किती मोठी आहे, ती किती करोड आहे, मी कुठल्या देशाच्या राजाबरोबर मी त्याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये आहे, मी काय करतो, माझ्या आईला काय सुद्धा माहीत नाही. माझ्या आईला एवढंच माहीत आहे की पंढरपुरामध्ये रुक्मिणीचा दरवाजा आहे, तो कोराने बनवला आहे आणि त्याच्यावरती माझं नाव आहे आणि माझा फोटो आहे. आळंदीच्या गरुडखांबाकडे गेल्यानंतर मी तिला नेऊन दाखवलं. आई म्हणलं हा बघ गरुडखांब चांदीचा बनवलाय, ह्यामध्ये बघ तुझं नाव आहे आणि एवढंच तिला बाकी काय माहित आहे. बाकी तिला माझी बेरीज वजा बाकी माझं यार्ड माझं सगळं फंक्शनिंग बाकीचं सगळं काही सुद्धा माहित नाही आहे. आणि हे सगळं होत असताना मला वाटतंय किती जरी मोठा असलो, किती जरी मोठे लंडन, पॅरिस, डेन्मार्क, कोपेनहेगन, बेल्जियम केलं असलं किंवा अमेरिकेला जरी राहिलो असलो तरी गावचं प्रेम कधी हटलं नाही. गावावरती इतकं प्रेम गावावरती की विचारू नका. गावाचा एखादा सिकलगार जरी आजारी पडला तर त्याच्या हॉस्पिटलचे पैसे लगेच लगेच भरले जावे याची दक्षता मी घेतो. मी म्हणण्यापेक्षा माझं घराणं घेतं. एखाद्या कुठलाचेही साळी माळी कोळी कोणाचाही असू द्या, जर हॉस्पिटलला त्याला पैसे कमी पडत असतील तर पहिला फोन मला करतात, आम्हाला फोन करतात. आणि बघत पण नाही खरं म्हणजे ते माझं गाव आहे, माझी गावंदरी आहे आणि माझ्या वडिलांनी गावकी करून आम्हाला जगवलेलं आहे. खरं म्हणजे एक भाकरी असायची, त्याच्यावरती चटणी असायची आणि त्याच्या एका भाकरीचे 4 तुकडे करायचे, अर्धा तुकडा सुरेशला, अर्धा तुकडा मला, अर्धा तुकडा माझ्या बहिणीला, असं करून आम्ही शाळा शिकलो. पण हे सर्व होत असताना मी किंवा सुरेश, मला वाटत नाही की आम्ही गावापासून कदाचित दूर जाऊ. महिन्यातून 1-2 वेळा गावाकडे येतोच येतो, आई बरोबर असतो. आणि ह्या सर्व दृष्टिकोनातून दादा मला सुद्धा मनातून खूप असं वाटतं, मी सुरेशच्या खूप मागे पछाड लागलोय की असं काहीतरी इंडस्ट्री घेऊन येऊया, इंडस्ट्री काय तर तयार करूया. काय प्रयत्न झाले मागे पुढे आले, पण एखादा जर प्रोजेक्ट तसा जर मोठा तयार होत असेल तर त्याचा टोटल रिस्पॉन्सिबिलिटी आणि शोल्डर रिस्पॉन्सिबिलिटी मी म्हणण्यापेक्षा माझी कंपनी घ्यायला तयार आहे, माझे असोसिएट घ्यायला तयार आहे. आणि जास्तीत जास्त मुलांना आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या म्हणण्यापेक्षा ज्या मुलांना आपल्याला शिकता आलं, BA अग्री होत आलं, MA अग्री होत आलं आणि जर त्यानंतर जर ती पोरं UPSCला MPSCला जर बसली, काही मुलांनी जर लालबत्तीच्या गाड्या जर गावात उभा केल्या तर ती एक मोठं आपल्या जिल्ह्याचं भाग्य म्हणावं लागेल. त्यासाठी खूप मी प्रयत्न करणार आहे आणि करत आलोय आता खरं म्हणजे. आणि ते प्रयत्न झाल्यानंतर असं वाटते की गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये 10-15 जर IAS ऑफिसर जर तयार झाले तर कोणाकडे पण एकाकडे सांगितलं, अरे हे कर रे तेवढं, हे लाव रे तेवढं. सचिवालयामध्ये गेल्यानंतर ना असे टपाटपाटपाटपा पाया पडणारे IAS जर निर्माण करू शकलो मरण्याच्या अगोदर तर मला वाटते ते माझं एक मोठं भाग्य असेल. आणि खरं सांगायचं म्हणजे ह्या सर्व गोष्टीबद्दल आणि तुमच्या दिलेल्या प्रेमाबद्दल, आमच्यावरती प्रेम असणाऱ्या तुमच्या सर्व या मिरज मतदारसंघाने सांगलीबद्दल, मला तुमचं चांगलं व्हावं हे माझं पसायदान आहे आणि जे जे वाचील ते लाहो ही माझी खरं म्हणजे तुमच्यासाठी प्रार्थना आहे. आणि परमेश्वराने ते माझ्याकडून करून घ्यावं आणि त्यासाठी पांडुरंगाने तिथं उभं राहावं, माझ्या आईच्या समोर ते व्हावं एवढी अपेक्षा मी ठरवतो आणि 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराज.
1: श्रोत्यो, सांगली जिल्हा नगर वाचनालय इथं शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीत आयोजित केलेल्या जास्तीत जास्त पुस्तके वाचा या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या स्पर्धेविषयी अधिक माहिती सांगतायत वाचनालयाचे कार्यवाह सुहास करंदीकर.
2: सांगली जिल्हा नगर वाचनालय सांगली या संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वयात वाचनाची आवड लागावी म्हणून कैलासवासी भाका लिमये सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2000 सालापासून जास्तीत जास्त पुस्तके वाचा ही स्पर्धा लिमये बंधूंच्या आर्थिक सहकार्यातून वाचनालय दरवर्षी राबवतं आणि दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळतो हे बघून आम्हाला अतिशय आनंद होतो. यावर्षी जवळपास 80 मुलांनी यामध्ये दोन्ही गट मिळून 4थी ते 7वी आणि 8वी ते 10वी या दोन्ही गटात मिळून 80 च्या आसपास मुलांनी सहभाग घेतलेला होता.

0: आणि त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी 100, 200, 150 अशा संख्येनं पुस्तकं वाचली, पण नुसती संख्या महत्त्वाची नसून त्यांनी काय वाचलं हे त्यांनी, आम्ही त्यांना एक एक वही देतो आणि त्या वहीमध्ये त्यांनी त्याचा सारांश काय वाचलेलं आहे त्याबद्दल लिहून द्यायचं असतं आणि त्याचं परीक्षण प्राध्यापक सुबोध जोशी यावर्षी आणि दीपक पाटील सर हे जे स्वतः दोघंही चांगले वाचक आहेत या दोघांनी अतिशय चांगलं परीक्षण केलं आणि योग्य निवड करून दोन्ही गटामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढले. त्या सर्व विद्यार्थ्यांचं सहभागी विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. आज या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ वाचनालयाच्या सभागृहामध्ये प्रमुख पाहुणे सुभाष कवडे सर भिलवडी जे स्वतः उत्तम साहित्यिक आणि भिलवडी वाचनालयाचे कार्यवाह म्हणून गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत त्यांच्या हस्ते आणि सांगलीचेच प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन ठाणेदार यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना सुभाष कवडे सरांनी वाचनाचं महत्त्व काय असतं याबद्दल मुलांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. ग्रंथ हेच गुरु, पुस्तक हा गुरु कधीही खोटं बोलत नाही आणि पुस्तक हे कधी फसवणारा मित्र नाही असं सांगून त्यांनी अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या चरित्रातील काही उतारे किंवा साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातील दाखले दिले व विद्यार्थ्यांना असं आवाहन केलं की आपण या वयातच वाचनाची सवय जडवून घ्या आणि आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करा. तसंच डॉक्टर रोहन ठाणेदार यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांच्यात झालेले बदल किंवा ते इथं स्वतः शालेय वयामध्ये असताना या स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थी होते त्यांना त्यांच्या आईवडिलांनी वाचनाची सवय लावली, तसंच आत्ताच्या पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावावी, संदर्भासहित वाचन करण्याची सवय आत्तापासून लावून घ्यावी असं आवाहन डॉक्टर ठाणेदार यांनी केलं. सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं.
1: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सुभाष कवडे म्हणाले,
2: वाचनाने विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. तो दोन पातळीवरती होतो किंवा दोन प्रकारचा असतो, एक बाह्यांगाचा विकास आणि दुसरा त्याच्या अंतरंगाचा विकास. मग वाचनाने विद्यार्थ्याचे अंतरंग समृद्ध होते, विद्यार्थ्याचं वाचकाचं भावविश्व समृद्ध होतं. पुस्तकं माणसाला मनाने श्रीमंत बनवतात. मनाची श्रीमंती फार महत्वाची आहे. भौतिक श्रीमंतीच्या पाठीमागे लागलेल्या लोकांना पुन्हा नव्याने सांगण्याची गरज आहे, अरे भौतिक समृद्धी माणसाला जगवते पण काही मर्यादित काही प्रमाणामध्ये. माणसाला आनंदाने जगण्यासाठी, त्याच्या आयुष्यातल्या आनंदाच्या वाटा त्याला मिळण्यासाठी त्याची मनाची श्रीमंती गरजेची असते. ही मनाची श्रीमंती फक्त आणि फक्त वाचनाने मिळते. आपणा सर्वांना अब्दुल कलामांचं अग्निपंख माहित आहे. मी महापुरुष म्हणलं की त्यांचं आत्मचरित्र, त्या आत्मचरित्रामध्ये अग्निपंखमध्ये डॉक्टर साहेबांनी एक प्रसंग लिहिलेला आहे. त्यांचे वडील आजारी असतात, केरळमधला प्रसंग, नावाड्याचं घर आहे, 8-10 दिवस झालं झोपून आहेत, मासेमारी बंद आहे, वडिलांची अर्थप्राप्ती बंद आहे, घरामध्ये ओढाताण चालू आहे. तेवढ्यात त्यांच्या शेजारच्या गावामध्ये दिलेली त्यांची बहीण वडिलांना पाहण्यासाठी म्हणून काहीतरी गोडधोड गोड घास करून येते बघायला, वडिलांची भेट घेते, थोडा लाडू वगैरे आणला असतो तो त्यांना भरवते. तेवढ्यात तिचं लक्ष तो अब्दुल नावाचा तिचा लहान भाऊ आहे त्याच्याकडे जातं. तो कोपऱ्यात बसलेला आहे, उदास आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहे. त्याला ती विचारते, अरे तू का नाराज आहे, तू का उदास आहे, वडील आजारी म्हणत का? आहेत म्हणला, पण त्याच्याशिवाय उद्या परवा 2 दिवसामध्ये महाविद्यालयाच्या प्रवेशाची शेवटची तारीख आहे आणि मी जर प्रवेश घेतला नाही तर कदाचित माझं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. ती बहीण, बहीण कसली, त्याची माऊली, गळ्यातला सौभाग्य अलंकार काढते, त्या भावाच्या समोर धरते आणि त्याला सांगते, जा गावामध्ये, याचे पैसे आण आणि तुझ्या महाविद्यालयाचा प्रवेश तू कर. त्याचा हात थरथर कापतो. तेव्हा जे वाक्य सांगते ना ते वाक्य या मुलांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. अब्दुल कलाम तिथे लिहितात की माझ्या बहिणीचा सौभाग्याचा अलंकार मी घेतला, त्यावेळेला मला ती म्हणाली, बेटा अब्दुल, मला माहीत आहे तुझ्या ज्ञानावरती, तुझ्या पुस्तक वेडावरती, तुझ्या अक्षर प्रेमावरती मला दृढ विश्वास आहे. मी आज माझ्या गळ्यातला सौभाग्य अलंकार तुला देते आहे, पण उद्या तू या देशाचा सौभाग्य अलंकार होणार आहेस, उठ आणि जा. तो गेला. केवळ पुस्तकांच्यामुळं अब्दुल कलाम या देशाचे मिसाईल मॅन झाले, या देशाचे राष्ट्रपती झाले. तराळ अंतरा, शंकरराव खरातांचं आत्मचरित्र आहे. त्यातला असाच एक मिनिटा

0: प्रसंग सांगतो. त्या शंकरराव खरातांच्या घरात त्यावेळेला नेहमी एक चर्चा चालायची की आमच्या आटपाडीमध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये कुणीतरी मयत झालं पाहिजे. आठवड्यातनं एखादा तरी कुणी मयत झालं पाहिजे. खरं तर मयत होणं हे अशुभ आहे, वाईट आहे, दुःखाचं आहे. पण शंकररावांच्या घरात आई वडिलांची त्याच्या मोठ्या भावाची चर्चा चालायची कोणीतरी मयत झालं पाहिजे. काय माणसं दारिद्र्यात वाढतात. मयत झाल्यानंतर अंत्ययात्रा निघेल, अंत्ययात्रा स्मशान भूमीत जाईल. अंत्ययात्रेच्या मागमाग हा शंकर आणि त्याचा भाऊ चालत जात असे. प्रेतावरती नवं पांढरं कापड असेल. गावातली जाणती मंडळी प्रेत तिथं ठेवल्याबरोबर ते पांढरं कापड काढायचं आणि दूर फेकून द्यायचं, पुढं अग्नी द्यायचा. ते पांढरं कापड फेकल्याबरोबर शंकर धावत धावत जात असे, ते पांढरं कापड घेत असे, धावत घरी येत असे, आईला म्हणत असे, आया आय तुला जम्पर नाही ना ग, ह्याचा जम्पर शिव. वडिलांना म्हणत असे, दादा तुला बंडी नाही ना, ह्याची बंडी शिव. काय माणसं जगलीत. तिसऱ्या दिवशी पुन्हा नैवेद्य असायचा. गावातली सगळी मोठी मोठी मंडळी नैवेद्य घेऊन जायची. पुन्हा हा शंकर त्या स्मशानभूमीत जायचा. नैवेद्य ठेवल्याबरोबर, कावळ्याने नैवेद्य शिवल्याबरोबर सगळी चिमण्या पाकरासारखी माणसं पांगायची. हा शंकर पटकन तिथं जायचा. वायरच्या पिशवीमध्ये एका टॉवेलच्या मळलेल्या टॉवेलमध्ये तो नैवेद्य उचलायचा, बांधायचं, घरी यायचा. सगळ्यांनी मिळून त्या दिवशी दिवाळी करायची. सगळ्यांनी मिळून तो नैवेद्य खायचा. तो शंकर पुढे अक्षरांच्या जोरावर, पुस्तकांच्या जोरावर, वाचनाच्या जोरावर तराळकी करणारा, गावामध्ये दवंडी देणारा, गावात कुणी मयत झाल्यानंतर पै पाहुण्यांना जाऊन निरोप देणारा हा शंकर पुढे मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू झाला. तराळाचा अंतराळ झाला, अंतराळात पोहोचला. पुस्तकं तुम्हाला संघर्षाची प्रेरणा देतात. पुस्तकं तुम्हाला तुमचं आयुष्य नव्याने घडवायचं आहे, तुमच्याकडे दारिद्र्य असू देत, काही असू देत, त्याच्यातनं मार्ग निघतो. फक्त आणि फक्त तुम्ही ग्रंथांशी मैत्री करा, पुस्तकांशी मैत्री करा, अक्षरांशी मैत्री करा, तुमचं आयुष्य उजळून जातं. पुस्तकं तुम्हाला आयुष्यात कधी धोका देत नाही, कधीही चुकीचं सांगत नाहीत. साने गुरुजींनी लिहिलेलं श्यामची आई वाचा. ती श्यामची आई तुम्हाला योग्य रस्त्यावरनं या काळामध्ये घेऊन जाईल. श्याम आहे बरोबर तुमच्यासारखा, सातवी आठवीतला, कोकणातलं वातावरण. दोन वेळाला आंघोळ करायची. श्याम त्या दिवशी आला, पारड्यात गेला, धोंडीवरती उभा राहिला, ओरडायला लागला, आई आई पाणी आण ग. आई वाट बघत होती, गरम पाणी घेतलं, गेली आई. श्यामनं आंघोळ केली, अंग पुसलं, डोकं हात वगैरे. आता पायाचे तळवे पुसायचे होते. पायाचे तळवे ओले आहेत आणि ओल्या तळव्याने जर घरात आलो तर पायांना घाण लागेल. आई तू म्हणतेस ना शरीराला घाण लागू द्यायची नाही. तळवे ओले होतील, घाण आहेत. आई येते, आता काय करायचं. आई तुझ्या साडीचा पदर पसरग. आई रेशमी साडीचा पदर पसरते, श्याम उभा राहतो, त्याला उचलते, साडीच्या पदरानं त्याच्या पायाचे तळवे पुसते, त्याला घरात आणते, कपडे घालते, देवाला नमस्कार करतो. आई चुलीजवळ असते, स्वयंपाक करत असते, आईजवळ जातो, आईला नमस्कार करतो. आई त्याला पटकन जवळ घेते, मिठी मारते आणि सांगते, श्याम तू किती छान आहेस रे, सगळं तुला कोण सांगतं, कोण शिकवतं. आई तूच सांगते ना, मग तू माझा ऐकतोस. हो, आता एक लक्षात ठेव, इथून पुढं शरीराला तर घाण लागू द्यायचीच नाही. शरीर स्वच्छ ठेवायचं, शरीर चांगलं ठेवायचं, सुंदर ठेवायचं, पण त्याच्यापेक्षा मनाला घाण लागू द्यायची नाही. मन स्वच्छ ठेवायचं, मन शुद्ध ठेवायचं. आज हाच प्रश्न आवासून उभा आहे समाजासमोर. मनाला घाण लागण्याचे प्रसंग रस्त्याच्या वळणावळणावरती येत आहेत, कोपऱ्या कोपऱ्यावरती येत आहेत. तुमच्या आई वडिलांचं नाव आयुष्यामध्ये खाली जावं लागेल अशा प्रकारचं करू नका. तुम्ही पुस्तकं वाचताय ना, एका चांगल्या सवयीला तुम्ही आता रस्ता धरलेला आहे, एका चांगल्या मित्राची तुम्ही संगत केलेली आहे. पुस्तकांसारखा गुरु नाही, पुस्तकांसारखा मित्र नाही, त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि तुमचं आयुष्य आनंदी करा.
1: या स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले,
2: माझे नाव प्राची प्रदीप पिंजारी आहे. मला या ग्रंथालयात येऊन खूप उपयोग झाला. माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच एवढे इथं वाचले असेल आणि मी पाठ्यपुस्तकासह आणि या पुस्तकांसह मी दररोज अभ्यास करत असते आणि वाचन करत असते आणि या पुस्तकांमुळे मला वेगळे जग बघायला मिळाले. या पुस्तकातून मला वेगवेगळे म्हणजे बाहेरचे जग कसं असते, आपण कसं वावरायला पाहिजे हे सर्व कळले. मी 99

0: पुस्तकं वाचली. मला आवडलेलं पुस्तक परिकथा आहे.
1: माझं नाव रोहन मंगेश सांतुरकर. मी आत्ता 9वीमध्ये शिकतो. मी सुट्टीमध्ये काय करायचं, मुलं सगळी गावाला जातात, मोबाईल बघतात, त्यांनी हे सगळं करण्यापेक्षा पुस्तकांकडे वळलं पाहिजे. फक्त अभ्यास एक अभ्यास न करता बाकीचं जगसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मी सांगेन. मी 160 पुस्तकं वाचली, त्यामध्ये मला शेरलॉक होम्स, त्यानंतर अशी रहस्यमय पुस्तकं वाचायला आवडली. माझं आवडतं शेरलॉक होम्स हे पुस्तक आहे. लेखक आहे बारा भागवत. धन्यवाद.
2: रसिको, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:50 होतात. यानंतर आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या आपण ऐकाल. वृत्तविशेष 7:15. 7:30 माझं घर माझं शेती या कार्यक्रमात खरीपातील विविध पिकांचं एकात्मिक खत व्यवस्थापन हा संवाद. लेखिका प्राध्यापिका स्नेहल दिगंबर कोरडे. याशिवाय शेळ्या मेंढ्यांमधील विषाणूजन्य आजार आणि उपचार ही संकलित माहिती आम्ही प्रसारित करू. एक गाणे ताजे तवाने रात्री 8:00. 8:05 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 8:15. 8:45 समाचार संध्या. त्यानंतर न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. यामध्ये देवव्रत मिश्र यांचं सतारवादन. दिल्ली केंद्राचं हे प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सभेच्या शेवटी रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील.

यानंतर आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या रविवार दिनांक 19 जुलै 2026 आमची प्रातकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:50 मंगलध्वनीनं. 6 हिंदीतून बातम्या. प्रकाश किरण 6:05, 6:10 प्रभातवंदन हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवार्ता कार्यक्रमात नत्र स्फुरत पालाश यांचं कार्य ही संकलित माहिती. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये स्पॉन्डिलिसिस आणि योगोपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात निसर्ग पुनर्जीवन याविषयी माहिती. 6:55 आणि संध्याकाळी 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. प्रादेशिक बातम्या सकाळी 7:10, 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम. याचा 8 भाग आम्ही प्रसारित करू. त्यानंतर गाणी मनातली. 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकाल. 8:40 संत तुकाराम महाराज यांच्या निमगाव केतकी ते इंदापूर इथल्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. 9 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा

चिंतामणी, 9:15 आणि संध्याकाळी 6:30 सप्रेम नमस्कार श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम, 9:30 आणि रात्री 8:15 बालसभा यामध्ये अवकाशाची गुपिते ही मालिका, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:20 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे, 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात पंडित सी आर व्यास यांचं गायन राग बिलासखानी तोडी आपण ऐकाल, 11:00 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आणि 11:40 भावधारा। दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात फुलांचा आहारातील उपयोग आणि त्यांच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आणि पाऊस वेळा हा स्वाती पाध्ये यांचा ललितबंध आपण ऐकाल, 1:00 हिंदीतून बातम्या, 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 1:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या, बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके दुपारी 1:55, 2:00 कृषीवाणी, 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात वनमाला दीक्षित यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन, दरम्यान 2:15 दोपहर समाचार आपण ऐकाल, 3:00 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील,

0: आमच्या सायंकालीन प्रसारण सभेच्या सुरुवातीला संध्याकाळी 5 वाजता मराठी चित्रपट संगीत, युवावाणी 5:30, 6 वाजता हिंदीतून बातम्या, 6:05 लोकधन हा कार्यक्रम याचा 59वा भाग आम्ही प्रसारित करू. सादर करते संजय पाटील. 6:20 संस्कृत मधल्या बातम्या, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात गुरुनाथ कोटणीस महाराज यांचं प्रवचन आपण ऐकू शकाल, 8:05 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या, 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 संसद के समक्ष मुद्दे आणि रात्री 10 वाजता रविवासरीय संगीत सभा. दिल्ली केंद्राचे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सभेच्या शेवटी रात्री 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील. आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
1: सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ मैना घोष यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेविषयी केलेलं आवाहन.
2: माननीय भारत निवडणूक आयोगाला मतदार याद्या तयार करण्याच्या आणि त्यामध्ये सुधारणा करण्याच्या कायदेशीर अधिकार आहे. माझं एकही आव्हान आहे की प्रत्येक बीएलओ जे आमचे आहे घरोघरी भेट देत आहेत आणि फिलअप केलेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे ते कलेक्ट करत आहेत. माझ्या सगळे सांगलीकरशी विनंती आहे की आपण सगळे आपले जे प्राप्त झालेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे त्यांचे सगळे बाबी ज्या ज्या माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ते अचूकपणे एन्युमरेशन फॉर्म मध्ये आपण भरा आणि बीएलओ आपल्या घरी भेट दिल्यानंतर आपण ते भरलेला एन्युमरेशन फॉर्म त्यांच्या हाती एकदा पुन्हा खात्री करून त्यांच्या हाती द्यावी, जेणेकरून आपल्या नाव आपली अचूक माहिती येणारा जे यादी तयार होणार आहे ते यादीमध्ये अचूकपणे तो नाव जे आहे समाविष्ट केली जाईल. फक्त एकच आहे की कोणी जे आहे याच्यामध्ये एन्युमरेशन फॉर्म बीएलओंकडे द्यायला ते विसरू नका, कारण आपल्या जर एन्युमरेशन फॉर्म बीएलओंकडे जर प्राप्त नाही झाले तर आपल्या नाव जे आहे पुढील मतदार यादीमध्ये येण्यामध्ये प्रॉब्लेम होईल, कदाचित ते नाव बाद पण पडू शकतात. तर भारत निवडणूक आयोगाच्या जे ध्येय आहे की एकही जेन्युइन मतदार या एसआयआर कडून ते त्यांचे नाव वगळले जाणार नाही, या जे हेतू आहे याला थोडा आम्ही मदत करू, याला अजून शक्ती देऊ आणि थोडा इनिशिएटिव्ह लोकांकडून येणे अपेक्षित आहे की आपण आपल्या घरी बीएलओनी भेट दिली ते आपण 100% आपले सगळे एन्युमरेशन फॉर्म जे आपल्या घरातला प्राप्त झालेला आहे त्याला भरून संबंधित बीएलओंकडे प्रत्यर्पित करावी, जेणेकरून त्यांनाही आपल्या पूर्ण यंत्रणाला शासनाला आपलं नाव अचूकपणाने ते जे शेवटची जी यादी आहे त्याच्यामध्ये घेणे आमच्याकडे पण शक्य होईल.
1: श्रोतो, एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात आपण सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ मैना घोष यांच्याशी बोललो. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. बीएलओ अर्थात मतदार

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारीचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 बुक्कम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला 3रा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं.
2: एक तो आसमान में नए पौधे गाड़ दिए.

0: दूसरा जमीन में भी उस रूप को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी।
1: प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे। भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे।
2: बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे। एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पुणे परिसरातली वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली। पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते। पुणे शिरूर सहापदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं आज भूमिपूजन करण्यात आलं। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एका खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी त्रिस्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली। राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला। या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्र शिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक तसंच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे। समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथंही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली। नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं। राम मंदिर अपहाराच्या प्रकरणी जाहीर झालेलं विशेष तपास पथक हे थोतांड असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली। या रामरक्षा पठणाला भाजपसोबत सर्व पक्षांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला भाजपापैकी कोणीच आलं नाही असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग बॅनर लावू नयेत तसंच वृत्तपत्र टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलं आहे। ज्या कुणाला योगदान द्यायचं असेल त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावं असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं आहे। या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे। त्यामुळे दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला असून पदस्पर्श दर्शन आता अवघ्या 4 ते 5 तासात होत आहे। डोंबिवलीतल्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयानं आज रद्द केला। उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत, अन्यथा त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्यात येईल असा इशाराही न्यायालयानं दिला आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं। ते 85 वर्षांचे होते। 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली। देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने

0: त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं आहे. तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पटकावला. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार परत 41 डिग्रीच्या मागावर या चित्रपटासाठी शिवपाल सिंह कांग यांना जाहीर झाला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglialakashvani@gmail.com sangliakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
2: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या 1 आणि 3 सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:15 वाजतात. आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारतीय रेल्वे उत्तरोत्तर प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. नुकताच देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या रूपानं देशाच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल 17 जुलै 2026 रोजी पहिली भारतीय हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यातल्या जिंद ते सोनीपत या स्थानकांदरम्यानच्या 89 किलोमीटर मार्गावर धावली. या भारताच्या शाश्वत वाहतुकीच्या दिशेनं झालेल्या प्रवासाविषयी तसंच केंद्र सरकारच्या आणखी एका अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा स्थानकांच्या विकास कामांच्या काल झालेल्या उद्घाटनाविषयी आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण जाणून घेऊयात. श्रोतेहो, 2070 पर्यंत नेट झिरो कार्बनकडे वाटचाल करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. देशातल्या कार्बन उत्सर्जन कमी होऊन शाश्वत विकास साधता यावा यासाठी विविध क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय बनावटीच्या देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. जगभरात हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये यामुळे भारताला स्थान मिळालं आहे. हायड्रोजन फ्युएल सेल म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्माण करून त्यावर ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण न करता ही रेल्वे हरित धाव घेईल. या तंत्रज्ञानाविषयी आणि या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी रेल्वे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी माहिती दिली.
1: काल 17 जुलै 2026 हा एक ऐतिहासिक दिवस भारतीय रेल्वेतला असं म्हणता येईल, कारण की काल जिंद हरियाणा इथे भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही फ्लॅग ऑफ करण्यात आली. जिंद हरियाणा हा नॉर्दर्न रेल्वेचा झोन आहे आणि जिंद आणि सोनीपत असं 89 किलोमीटरचं 89 किलोमीटरचं एक अंतर आहे. यामध्ये ही गाडी धावेल. गाडीच्या 2 राऊंड फेऱ्या होतील, बेसिकली 4 ट्रिप्स एव्हरी डे. जे 89 किलोमीटर वन वे आहे, या 4 ट्रिप्स एव्हरी डे होते. असं डेली रन त्यांचा 356 किलोमीटर 356 किलोमीटर असा होईल. आता ह्या गाडीमध्ये साधारण 8 डबे आहेत आणि 2 हायड्रोजन पॉवरचे ड्रायव्हिंग कार आहेत आणि याचं स्पीड असेल साधारण 75 किलोमीटर. 2026 पॅसेंजर ही गाडी घेऊन जाऊ शकेल दररोज. तर या ट्रेनमध्ये डिझेल इंजिन नाही, इलेक्ट्रिक नाही, तर चालते कशी ही, तर हायड्रोजन फ्युएल. हायड्रोजन फ्युएल म्हणजे काय, तर छतावरील टाक्या आहेत हायड्रोजन फ्युएलच्या. त्या छतावरील टाक्यावर रूफ सिलेंडर्समध्ये फ्युएल सेल आहेत. त्यात हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन फ्युएल हे सेलमध्ये एकत्र येऊन त्याची वीज तयार होते आणि ही वीज त्या मोटर्सना जाते, ट्रॅक्शन मोटर्सना, आणि त्यावर ती गाडी

0: आणि धूर निघत नाही मयाहून, फक्त पाण्याची वाफ बाहेर येते. तर ही अतिशय अशी एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रदूषणमुक्त ट्रेन आहे. फर्स्ट ट्रेन होती, एक्सपेरिमेंटल फीचर आहे, पण रेग्युलर पॅसेंजर रन याचा सुरू झालेला आहे. जिन सोनीपत सेक्शन का, तर या ठिकाणी प्लॅनिंग करून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप केलेलं आहे. या हायड्रोजन फिलिंग स्टेशन लागतात किंवा त्याचं रेग्युलेटरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लागतं, ते या सेक्शनवर सेटअप केलेलं आहे. गाडीमध्ये आवाज नाही, धूर नाही, त्यामुळे ही अगदी पोल्युशन फ्री ट्रेन आहे, विच विल ओनली रिलीज वॉटर वेपर. आता हे हायड्रोजन सिलेंडरमधलं जे हायड्रोजन फ्युअल असतं, दॅट हॅज टू बी फिल्ड, म्हणजे ते गाडीमध्ये 350 bar या प्रेशरने फिल करावं लागतं. तर ह्या सगळ्यासाठी जो लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टँक आणि प्रेशर सेन्सर आहेत, लीक डिटेक्टर आहेत, ते सेफ्टी वॉल्व आहेत, हे सगळे प्रोजेक्टसाठी सेटअप केले आहेत या सेक्शनवर. आता हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण होऊन विद्युत निर्माण होईल. ही रिफ्युअल कधी करावी लागेल, तर प्रत्येक दिवसाला एकदा असं त्याला रिफ्युअल करावं लागेल. तिकीट भाडं या गाडीचं साधारण ट्रेनच्या प्रवासी गाड्यांसारखंच 5 rupees पर मिनिमम फेअर आहे. तिकीटमध्ये काही फरक नाही आहे. पण एक मोठी अचीवमेंट ही अशी आहे की म्हणजे ही वर्ल्डची सर्वात पॉवरफुल हायड्रोजन ट्रेन सेट आहे. 1200 horsepower फ्युअल सेल प्रपोजन या गाडीचं आहे, त्यामुळे सर्वात पॉवरफुल हायड्रोजन गाडी अशी भारताने चालवली आहे. आणि भारत हा 6वा देश आहे जो अशी ट्रेन चालवत आहे, आणि त्यातली ही सगळ्यात पॉवरफुल गाडी आहे. इकडली ही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाली की मग असा प्लॅन आहे लॉंग रनमध्ये की हेरिटेज रूट्स आहेत भारतातले विविध जंक्शन महत्वाचे, निलगिरी रेल्वे आहे किंवा उटीची रेल्वे आहे आपली, नेरळ माथेरान रेल्वे आहे, या ठिकाणी अशा गाड्या टुरिस्ट अट्रॅक्शन आणि एन्व्हायरमेंट सेफ्टीसाठी चालवण्यात येतील. नॉन इलेक्ट्रिफाईड सेक्शन आहेत, तिथे पण अशी ही गाडी जाऊ शकते. पण एकदा ही सुरू होऊन नॉर्मल सर्व्हिस सुरू झाली की त्याचा आणखी मला आपल्याला प्रसार बघता येईल. ही गाडी बनवली कोणी, तर कम्प्लिटली भारतीय रेल्वे मेक इन इंडिया प्रपोजल आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई यांनी ही गाडी तयार केली. RDSO रिसर्च डिझाईन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ही रेल्वेची संस्था आहे, त्यांनी ती रिसर्च केली. आणि इक्विपमेंट मेगा सर्वो ड्राईव्स ही एक हैदराबादची कंपनी, त्यांनी इक्विपमेंट तयार केलं आहे. आणि नॉर्दर्न रेल्वे ही गाडी चालवत आहे. 2022 साधारण त्यांनी अनाऊन्स केला होता प्रोजेक्ट हा सुरुवातीला. 23-24 डिझायनिंग इंजिनिअरिंग सगळं झालं. 2025 स्टॅटिक टेस्टिंग, जी एका ठिकाणी उभी करून टेस्टिंग करतात, ट्रायल्स घेतात, ते झाले. आणि 26 सुरुवातीला अर्ली ट्रायल्स ह्या सेक्शनवर घेतले, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार त्यांनी डेव्हलप केलं. आणि काल 17 जुलैला ही गाडी ऑफिशियली फ्लॅग ऑफ केली. साधारण 4 वर्ष ह्या पूर्ण प्रोजेक्टला लागली. पण दिस इज वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल आणि आपल्या देशाला प्राऊड करणार असा एक प्रोजेक्ट आहे.
1: श्रोते हो, वंदे भारत हायड्रो सारख्या रेल्वे गाड्यांची भेट देण्यासह या गाड्या ज्या स्थानकांमध्ये थांबतात त्यांचाही कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारमार्फत सुरू आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या विविध रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या योजनेअंतर्गत कायापालट झालेली देशातील 75 स्थानकं देशाला समर्पित केली. त्यात महाराष्ट्रातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेविषयी भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी माहिती दिली.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 1300+ रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास आणि आधुनिकीकरण केले जात आहे. पुढील 50 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमृत भारत स्टेशन योजनेचा महाराष्ट्रातील 1132 रेल्वे स्थानकांना लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत स्थानकांवर उत्तम प्रवासी सुविधा जसे लिफ्ट, एस्केलेटर, मोठे वेटिंग हॉल, मोफत वायफाय आणि सुरक्षित प्रवेशद्वार अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक स्थानकांची कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये मुंबई विभागात चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, पुणे विभागात केडगाव, लोणंद आणि बारामती स्थानकांचा विकास कामांसोबत उद्घाटन झाले आहे. आमच्या भुसावळ विभागातही लासलगाव, देवळाली, सावदा, धुळे, मूर्तिजापूर या स्थानकांचा विकास झाला आहे. नागपूर विभागांतर्गत

0: झालेली आहेत. या योजनेतून राज्यातील एकूण 132 स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे.
1: श्रोते हो, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. बारामती हे राज्यातलं कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचं केंद्र असल्यानं या पुनर्विकसित रेल्वे स्थानकामुळे स्थानिक व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. बारामती स्थानकाला 1914 पासूनच इतिहास आहे. दररोज सुमारे 1800 प्रवाशांची येथे ये जा असते. आधुनिक प्रतीक्षा कक्ष, सुधारित फलाट, आधुनिक प्रकाश योजना, दिव्यांगांना सुविधा अशा अनेक सोयींचा आता प्रवाशांना लाभ घेता येईल. नांदुरा रेल्वे स्थानकात या योजनेअंतर्गत विकासाची कोणकोणती कामं झाली त्याविषयी देखील भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी सांगितलं.
0: अमृत भारत स्टेशन योजना ही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. नांदुरा स्थानकाचा विकास हा प्रवाशांच्या सोयीसोबतच पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत सुविधांच्या निर्मितीवर आधारित आहे. आज रेल्वे स्थानके ही केवळ प्रवाशाची ठिकाणी नसून नागरिकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. नांदुरा स्थानकाच्या नव्या रूपामुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव तसेच रेल्वे बद्दलचा विश्वास आणि आकर्षण वाढेल. स्थानकाचे आधुनिक स्वरूप, सुबक रचना आणि सुधारित सुविधा या भारतीय रेल्वेच्या बदलत्या आणि प्रगतिशील चेहऱ्याचे प्रतीक आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे देशभरातील स्थानकांमध्ये होत असलेला हा सकारात्मक बदल नांदुरामध्येही प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.
2: नांदुरा हे भुसावळ विभागातील मुंबई हावडा या देशातील अत्यंत महत्वाच्या रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रासाठी हे स्थानक महत्वपूर्ण केंद्र म्हणून कार्य करते. परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासासाठी नांदुरा स्थानकाचा वापर करतात. वाढती प्रवासी संख्या, स्थानिक गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन नांदुरा स्थानकाची निवड अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दररोज 30 ते 35 प्रवासी गाड्या अप डाऊन याप्रमाणे ये जा करतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच काही महत्वाच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, नागपूर, मुंबई, कोलकाता आणि देशातील इतर प्रमुख शहरांशी या भागांचा रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत झालेली आहे. या योजनेअंतर्गत नांदुरा स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकातील इमारतीचे आकर्षण सुशोभीकरण, प्रशस्त प्रवेशद्वार, आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छतागृहाचे आधुनिकीकरण, दिव्यांगजनांसाठी सुलभ सुविधा, सुधारित प्रवासी माहिती प्रणाली, डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स, ऊर्जा कार्यक्षम LED, प्रकाश योजना, प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण, परिसर विकास, वाहनतळ सुविधा आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा दर्शवणारी आकर्षक रचना याचा समावेश केलेला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांना चांगल्या प्रतीक्षालयाची सुविधा, स्पष्ट माहिती प्रणाली, दिव्यांगजनांसाठी सुलभ प्रवेश, स्वच्छ परिसर आणि सुधारित प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. स्थानकाचे सौंदर्य वाढल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळालेली आहे. तसेच स्थानिक व्यापार आणि पर्यटनालाही फायदा होईल. एकूणच नांदुरा स्थानक हे आता केवळ प्रवाशांचे केंद्र न राहता आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानक म्हणून विकसित झालेले आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. नांदुरा स्थानकाचा झालेला कायापालट हा या परिसराच्या विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
1: श्रोतेहो, मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे प्रशासन रेल्वे वाहतुकीच्या मार्गावर प्रगतीचे नवनवे टप्पे ओलांडत आहे. हेच हायड्रोजन रेल्वे आणि अत्याधुनिक सोयी सुविधा असणाऱ्या या स्थानकांमधून दिसून येतं. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण

आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष.
1: आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे.
2: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: संध्याकाळचे 7:30 होत आहेत। शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझं घर माझं शेत।

शेतकरी बांधवांनो नमस्कार. सुरुवातीला मुंबई वेधशाळेकडून आलेला हवामान अंदाज. उद्या दिवसभरात पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसहित हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

0: आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत खरीपातील विविध पिकांचं एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी संवाद लेखिका प्राध्यापिका स्नेहल दिगंबर कोरडे पण त्यापूर्वी हे जाहिरात प्रसारण जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1455 पर कॉल करें।
1: यानंतर संवाद प्रसारित करत आहोत। या संवादामध्ये लेखिकेसोबत सहभाग आहे महेश इनामदार यांचा।
2: नमस्कार कोराडे मॅडम।
3: नमस्कार संपतराव, कसं काय येणं केलं
2: मॅडम? का आहे का, जरा विचार करत होतो, यंदाच्या वर्षी सेंद्रिय शेती करावी म्हणतोया, म्हटलं जरा तुमचा विचार घ्यावा आणि काय तुमच्याकडनं आधुनिक माहिती मिळाली तर बघावी म्हणून चालूया बघा तुमच्याकडं।
3: बसा संपतराव, बघा सध्याच्या परिस्थितीकडे बघता सगळीकडे एक प्रकारची स्पर्धा चालली
2: आहे,
3: ती कसली तर उत्पादन काढण्याची, पण या जमिनीचा मात्र कोण विचार करते का हो?
2: म्हणजे नेमकं काय म्हणायचंय मॅडम तुम्हाला, हेच मला समजलं नाही बघा।
3: म्हणजे रासायनिक खताचा असंतुलित वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता उत्पादकता ही कमी झालीय। मग यासाठी काय करावं? तर एकात्मिक खत व्यवस्थापनाची फार गरज आहे।
2: अक्षी खरं बोलला असा बघा मॅडम, का आहे या सगळ्या स्पर्धेच्या ह्याच्यात हे सगळं आम्ही विसरूनच गेलो, आत्ता जरा लक्षात येते बघा,

0: पण मग नेमकं एकत्मिक खत व्यवस्थापन म्हणता सर तुम्ही, ते कसं करायला पाहिजे आम्ही?
1: संपतराव बघा, पिकाच्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी 16 अन्नद्रव्यांची गरज असते. पिकांना हवा, पाणी, जमिनीतील खनिजे आणि सेंद्रिय पदार्थ यापासून अन्नद्रव्ये मिळतात. ही अन्नद्रव्ये पीक वाढीस आणि उत्पादन वाढीस आवश्यक असतात. प्रत्येक पीक त्याच्या वाढीसाठी जमिनीतून अनेक अन्नद्रव्ये, वरखते, भरखते तसेच जैविक खते यामधून घेत असतात. व रासायनिक खते, सेंद्रिय खते, जैविक खते याचा योग्य वापर तसेच खत देण्याची वेळ, त्याचे योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि पाण्याचा योग्य वापर यास एकात्मिक खत व्यवस्थापन असे म्हणतात. मग संपतराव, या एकात्मिक खत व्यवस्थापनात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? तर ते आहे माती परीक्षण. ह्याला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. यावरूनच आपण काय करू शकतो तर खत व्यवस्थापन नेमकं काय करायचं ते करता येते.
0: नाही मॅडम, आता ही माती परीक्षणावरून आपण ही खत व्यवस्थापन करायचं असं तुम्ही म्हणताय सा, मग हे कसं करायला पाहिजे?
1: संपतराव, शेतीतील माती परीक्षण करणे हाच आपल्या खत व्यवस्थापनाचा आरसा आहे. मग आरसा म्हणजे काय? तर आपण आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपल्याला दिसते की आपण कसं आहे आणि किंवा काय करायला पाहिजे. तर माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते, जमिनीतील दोष कळतात आणि पिकाची निवड सुद्धा करता येते. आवश्यक तेवढ्या खतांचा वापर करता येतो आणि जमीन सुधारून अधिक उत्पादन घेण्याचे नियोजन सुद्धा करता येते. म्हणून प्रत्येक पीक घेण्यापूर्वी माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे.
0: मॅडम, हे तुम्ही सांगितलेलं आता माझ्या ध्यानात आलं. बघा, म्हणजे आम्ही जे काय खतं घालतो या ते जर माती परीक्षणानुसार दिली तर ते व्यवस्थित होतील, नाही का? हा बरं, आता मी काय म्हणतो का, ऊसासाठी समजा मी खत व्यवस्थापन करायचं म्हटलं तर मग ते कसं करायला पाहिजे? बरं
1: संपतराव बघा, आता सध्या अडचाली ऊस लागण्यासाठी 15 जुलै ते 15 ऑगस्टमध्ये तुम्ही लागण करता, बरोबर? तर त्यासाठी 30 टन म्हणजे 60 गाड्या शेणखत किंवा 5 टाचे कंपोस्ट खत प्रति हेक्टरी 7.5 टन म्हणजे 15 गाड्या आणि गांडूळ खत प्रति हेक्टरी 5 टन म्हणजे 10 गाड्या हे ऊस लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटीच्या वेळी अर्धी मात्रा द्यावी. उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी देणे. या सगळ्या सेंद्रिय खताचा वापर आपण का करतो? तर जमिनीचे जैविक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म टिकून ठेवण्यासाठी मदत करतात.
0: मॅडम, मला काय म्हणायचं माहित आहे का, आता हे तुम्ही समजा सांगताय सर, हे खरं आहे का 60 गाड्या शेणखत किंवा साधारण एक 15 गाड्या गांडूळ खत, हा हे समजा खरं आहे तुम्ही म्हणताय असं त्याप्रमाणे देता येईल. पण समजा आमच्यासारख्या एखाद्या शेतकऱ्याकडं याची काय तरतूदच नाही झाली, म्हणजे तेवढा पुरवठाच नाही पडला, तर मग काय करायला पाहिजे?
1: बरं, तुमचा प्रश्न बरोबर आहे संपतराव. तर बघा, शेणखत किंवा कंपोस्ट खताची जर उपलब्धता नाही झाली तर ताग किंवा दह्यांच्या यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय खत म्हणून तुम्ही वापर करू शकता.
0: मॅडम, आता हे झालं समजा सेंद्रिय खताबद्दल, आहे का नाही? पण मग आता रासायनिक खताची मात्रा द्यायची झाली तर ती किती प्रमाणात दिली पाहिजे, त्याचं काय करायला पाहिजे?
1: बरं, आता रासायनिक खताबद्दल तर तुम्हाला सध्याच्या शेतकऱ्याला काही सांगायची गरजच नाही. फक्त प्रश्न राहिला कुठला तर ते सेंद्रिय शेतीचं महत्व सांगायला पाहिजे आणि जैविक तुम्ही काय खत वापरता त्याबद्दल सांगायला पाहिजे. तर आता रासायनिक खताचा डोस बघा. सुरुवातीला लागणीच्या वेळी 40% नत्रासाठी 87 किलो युरिया, 85% स्पुरदसाठी 531 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 85% पालाशसाठी 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं.
0: म्हणजे हे अगदी सुरुवातीच्या लागणीच्या वेळेला द्यायला पाहिजे. म्हणजे पहिला हप्ता म्हणा की
1: हो हो,
0: मग आता दुसरा हप्ता जर द्यायचा झाला तर ती कवा दिला पाहिजे?
1: तो बघा, लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी 160% नत्रासाठी 347 किलो युरिया द्यावा. तसेच 12 ते 16 आठवड्यांनी 40% नत्रासाठी 87 किलो युरिया. मोठ्या बांधणीच्या वेळेस मात्र परत 347 किलो युरिया, 531 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावा.
0: हे समजा ध्यानात आलं, पण मला आणखीन एक गोष्ट लक्षात आली नाही बरं का मॅडम, का हे नत्राची मात्राच आपण अशी थोडी थोडी का देतो या?
1: तर बघा, आता आपण नत्र, स्पुरद आणि पालाश असे 3 घटक देतो बरोबर खतामध्ये. तर जमिनीत घातलेला नत्र हा हवेमध्ये उडून किंवा वाहून जाऊ नये म्हणून तो आपण थोड्या थोड्या प्रमाणात

0: देतो.
1: आता मॅडम हे म्हणजे समजा डोस आपण द्यायचं ठरवलं खताचं, पण मग असं एकूण ह्याचं प्रमाण किती होणार? मग
0: एकूण प्रमाण म्हणायचं झालं तर बघा, 400% नत्रासाठी 868 किलो युरिया तुम्हाला द्यायला लागेल, 170% स्पुरदासाठी 1062 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 170% पालाशसाठी 284 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावा. पण एक लक्षात घ्या, ह्यापेक्षा जास्त खताची मात्रा देऊ नये. आणि अजून एक लक्षात घ्या की ऍसिटोबॅक्टर आणि स्पुरद विरघळणारे जर जीवाणूंची तुम्ही बीज प्रक्रिया केली असेल तर वरती जे सांगितलंय मी जी डोजेस त्याच्या हंगामनिहाय रासायनिक नत्र खतामध्ये 50% तर स्पुरदाची मात्रा 25% कमी करून द्यावी.
1: म्हणजे आपण समजा एखाद्या याच्यावर जीवाणूची बीज प्रक्रिया केलेली आहे तर अशा वेळी मात्र जरा हे नत्राची खत मात्रा आणि स्पुरदाची मात्रा आहे ती कमी करून दिली तरी चालते.
0: बरोबर.
1: पण मॅडम आता ही ऍसिटोबॅक्टर म्हणा किंवा ही स्पुरद विरघळणारी जी काही जीवाणू खत आहे ती हे नेमकी आमच्या पिकासनी कशी उपयोगी ठरतात? बरं
0: बघा, आता ऍसिटोबॅक्टर हे शर्करायुक्त पिकांमध्ये मुळाद्वारे जीवाणू प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करतात. आता आपण आधी तुम्ही प्रश्न विचारला होता की हे आपण थोड्या थोड्या प्रमाणात का देतो, कारण नत्र हा स्थिर नसतो, तो वाहून जातो आणि हवेतून उडून सुद्धा जातो. म्हणून हे जीवाणू अंतरप्रवाही असल्याने स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीमध्ये जास्त उपयोग करतात. स्पुरद हे जमिनीत विरघळण्यास कठीण असलेले अन्नद्रव्य आहे, म्हणून स्पुरद विरघळणारी जीवाणू खते अविद्राव्य स्थिररूपी स्पुरदांचे द्रव्य रूपात रूपांतर करून ते पिकांना उपलब्ध करून देतात. यामुळे रासायनिक स्पुरदयुक्त खतांचा वापर द्राव्य स्वरूपात पीक वाढीच्या योग्य कालावधीत होणे शक्य होते.
1: म्हणजे हे जीवाणू खत किंवा जे काही विद्राव्य असे खत आहे ते हे आपण अशा पद्धतीने दिली तरी चालते. ते पण मी काय म्हणतो मॅडम का, आता समजा इकडे आम्ही ठिबक सिंचनाचे हे बसवलेले आहे ते, तर आता हे खत देताना परत त्या पाईपासून कुठेतरी इजा होणार, काहीतरी परत तुटमुट होणार, हे आता तुमचे जीवाणू खत आता तुम्ही सांगितलं असा की ते महत्वाचे आहे ते, तर मग हे जीवाणू खत आपण अशा ठिबक सिंचनात देऊ शकतोय का?
0: हो, एकदम तुमचा प्रश्न रास्त आहे, कारण आता ऑलरेडी आपल्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाची सोय आहे. मग अशा शेतकऱ्यांनी खतं द्यायसाठी एक दुसरा अधिक खर्च करायची गरज नाही, ठिबकातून सुद्धा आपण देऊ शकतो. तर ठिबक सिंचनातून देण्यासाठी युरिया हे संपूर्ण पाण्यात विरघळणारे उत्तम नत्रयुक्त असं खत आहे. मग लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत म्हणजेच दर 15 दिवसाच्या अंतराने समान 10 हप्त्यात नत्र खताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरपूर अशी वाढ होते. तसेच स्पुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते हे नेहमीप्रमाणे 2 समान हप्त्यात ऊस लागणीच्या वेळी व मोठ्या बांधणीच्या वेळी जमिनीतून द्यावीत.
1: मॅडम ही तुम्ही समजा सांगता सग नाही हे आता जरा ध्यानात यायला लागलंय बरं का, पण आणखीन ही खताची मात्रा आपण जी दिलेली आहे त्याचं काय प्रमाण व्यवस्थित ध्यानात आलेलं नाही ते परत एकदा सांगा बरं.
0: आता तुम्हाला सविस्तर हे सांगते. बरोबर. सुरुवातीला 1 ते 4 आठवड्यांनी प्रति हेक्टरी 30 किलो नत्र, 9 किलो स्पुरद, 9 किलो पालाश, नंतर 5 ते 9 आठवड्यांनी 60 किलो नत्र, 32 किलो स्पुरद आणि 14 किलो पालाश, तसेच 10 ते 12 आठवड्यांनी 100 किलो नत्र आणि 51 किलो स्पुरद आणि 32 किलो पालाश असे द्यावे. मग आता तसंच 37 किलो पालाश हे 21 ते 26 आठवड्यानंतर द्यावे. तर एकूण मात्रा किती होते? 200 किलो नत्र, 92 किलो स्पुरद आणि 92 किलो पालाश हे प्रति हेक्टरी देता येते.
1: म्हणजे हे समजत चांगलंच आहे म्हणा की. बरं, आता मी काय म्हणतो का ठिकठिकाणी बघा आता अशी ठिबकनी ही सगळी कामं आमची होऊन जातील आहे की नाही.
0: पण
1: आणखीन एक मला असा प्रश्न विचारायचा आहे का, चालेल ना विचारलं तर?
0: हा विचारलं, विचारा.
1: काय आहे का, आता मी वरच्या रानात का नाही भुईमुग आणि सोयाबीन आणि वाईस मका करायचं ठरवलेलं आहे, म्हणजे आता डोक्यात तसं प्लॅन आहे का हे पीक आपण घ्यायचे आहेत असं व्यवस्थापन करायचं म्हणतोया, मग त्याच्याबद्दल वाईस सांगायचे म्हणजे यांना खत पाणी कसं काय काय करायला पाहिजे?
0: बरं, बघा संपतराव, भुईमुग या पिकासाठी पूर्व मशागतीच्या वेळी म्हणजे शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी 20 गाड्या कंपोस्ट आणि चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. नंतर पेरणीच्या वेळेस 25 किलो नत्र आणि 50 किलो स्पुरद द्यावे. भुईमुगाच्या

0: व्यवस्थापनात जर तुम्हाला उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर त्याच्याबरोबर काय द्यायचं, तर जिप्सम द्यावं लागेल.
1: बर,
0: जिप्सम हे 400 क्विंटल प्रति हेक्टर हे दोन विभागात आपल्याला विभागून द्यायला पाहिजे. 200 क्विंटल पेरणीच्या वेळी आणि उरलेले 200 क्विंटल हे आऱ्या सुटताना म्हणजेच 40 ते 50 दिवसांनंतर जमिनीत मिसळून द्यावे.
1: म्हणजे अशा पद्धतीने खत दिलं तरी चालतंय आपण. पण मॅडम, आताही तुम्ही जिप्समचा वापर करायचा असं म्हणताय, नेमकं कशा पाय करायचा?
0: तर भुईमुग या पिकात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे झाडांची मुळे जी आहेत ही जळतात आणि झाडांची वाढ सुद्धा खुंटते. कारण मुळे जर जमिनीच्या खाली चांगले वाढले तरच झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडाची वाढ जर चांगली झाली तर त्याला शेंगा चांगल्या येतात. त्यासाठी भुईमुगाच्या चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला कॅल्शियमची फार आवश्यकता असते. मग म्हणून कॅल्शियमचा पूरक स्त्रोत कुठला, तर जिप्सम. म्हणून आपल्याला शेतात जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, भरघोस असं उत्पादन जर घ्यायचं असेल, तर जिप्समचा वापर केला पाहिजे.
1: म्हणजे हे जिप्सम आमचं भूसुधारक आहे म्हणा की पद्धतीने आमच्या पिकाची वाढ होणार आणि उत्पादन बी जास्त मिळणार आहे का नाही. पण आता मॅडम हे झालं भुईमुगाबद्दलचं, पण आता सोयाबीनसाठी पण असंच काही करावं लागणार का?
0: नाही, सोयाबीन वेगळं पीक आहे, त्याबद्दल बघा. सुरुवातीला चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हे हेक्टरी 25 ते 30 गाड्या वापराव्यात. तसेच वर खते 50 किलो नत्र आणि 75 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.
1: बर, म्हणजे ह्याला शेणखत आणि कंपोस्ट खत वापरलं तर चालतंय, साधारण 20 ते 30 गाड्या आपण वापरू शकतोय. बर, आता राहिलाय प्रश्न म्हणजे तू मक्याचा. मग आता या मका पिकासाठी खताचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे?
0: तर मका या पिकासाठी जमीन तयार करताना 10 ते 12 बैलगाड्या शेणखत, 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश. यापैकी 50-50-50 किलो नत्र, स्फुरद आणि पालाश हे पेरणीच्या वेळी द्यावे आणि राहिलेले 50 किलो नत्र हे पेरणीनंतर 30 दिवसांनी प्रति हेक्टरी द्यावे.
1: म्हणजे 50% नत्र पहिल्यांदा द्यायचं, स्फुरद बी 50% आणि पालाश बी 50%.
0: होय, म्हणजे नत्र अर्धा द्यायचा आणि पालाश आणि स्फुरदाचा पूर्ण डोस
1: द्यायला पाहिजे.
0: हा, तेव्हाच द्यायचा.
1: म्हणजे थोडक्यात काय मॅडम की हे माझ्या ध्यानात आले का बघा, बरं का, हे सगळ्यात आधी म्हणजे जमिनीचं माती परीक्षण केलं पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि मग कोणचं खत आपल्याला द्यायचं आहे, कोणत्या पिकासाठी ते उपयोगाचं ठरेल किंवा काय, हे आपल्याला त्याप्रमाणे समजून येईल.
0: म्हणजे एक लक्षात आलं का संपत्रा तुमच्या, की तुमचा इथं सुद्धा खर्च वाचू शकतो.
1: होय
0: की सध्याचा शेतकरी माती परीक्षणासाठी एवढा गंभीर सध्या नाहीये, पण ऍक्च्युअली त्याने ते व्हायला पाहिजे. तर का? तर जर एखादी तुमची फॉस्फरसची किंवा म्हणजे स्फुरदाची किंवा पालाशची जर तुमच्या जमिनीत उपलब्धता असेल तर तुम्हाला त्या खताचा परत खर्च करायला लागणार नाही,
1: कमी प्रमाणात लागणार
0: ना.
1: नाही, हे मॅडम कसं आहे, प्रत्येकानं जर असं मनावर घेतलं का नाही तर समजा गोष्टी होत्या ते बघा. तुम्ही मागच्या वेळेला सांगितलं होतं त्यावेळी मी बी माती परीक्षण करून घेतलेलं आहे आणि त्यामुळं माझं पीक चांगलं आलं, मला खतं कशी द्यायची ती समजलं. पण आता हे कसं, यंदाच्या वर्षाला नवीनच घ्यायला लागलो या भुईमुग आणि मक्याचं पीक, तेव्हा म्हणलं एकदा तुमच्याकडनं माहिती घेतली म्हणजे बरं असतं म्हणूनच म्हणलं. आता हे तुम्ही सांगितलं ते लय बरं झालं बघा. म्हणजे आता हे समजा माझ्या लक्षात आलं की पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार जर आपण खतं दिली तर पिकाला ते चांगलं व्यवस्थितपणाने मिळते ते. आणि महत्वाचं म्हणजे जे काय आपण विद्राव्य खतं वापरणार आहे तर
0: हे
1: खतं आपण ठिबक सिंचनातून दिली तरी बी चालते ते. म्हणजे खतं देण्यासाठी जे काय होणारा खर्च आहे, मनुष्यबळ लागणार आहे, ते आपल्याला कमी करता येईल, त्याचा पैसा वाचवता येईल कुठंतरी, आहे की नाही. म्हणजे आता हे चांगल्या प्रकारे तुम्ही जी काही माहिती सांगितली हे समजा मला अगदी व्यवस्थितपणानं कळलेलं आहे बघा. आता याप्रमाणे समजा काम करतो आणि काय परत माहितीच लागलंच तर मग तुमच्याकडे परत हापिसात येऊन जातो तुमच्या.
0: हो हो, नक्की या, नक्की या.
1: चालतं, येऊ का मग आता.
0: हो,
1: राम राम.
0: राम राम.
2: खरीपातील विविध पिकांचं एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी संवाद आपण ऐकला. या संवादाचं लेखन केलं होतं प्राध्यापिका स्नेहल दिगंबर कोरडे यांनी आणि यामध्ये लेखिकेसोबत सहभाग होता महेश इनामदार यांचा. कार्यक्रमात यानंतर शेळ्या मेंढ्यांमधील विषाणूजन्य आजार आणि उपचार याविषयी संकलित माहिती ऐकूया. संकलक आणि वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
3: नमस्कार मंडळी. मंडळी, शेतीला पूरक म्हणून आपण पशुपालनाचा व्यवसाय करतो, मात्र जरी असं असलं तरी जनावर

लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही आपली जबाबदारी असते, पण बरेच शेतकरी बांधव असं करताना आपल्याला दिसून येत नाहीत. आता शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत विचार करायचं झालं तर शेळ्या मेंढ्यांमध्ये विषाणूजन्य आजारांमुळं आपल्याला आर्थिक तोटा होताना दिसून येतो. या आजारामध्ये प्रामुख्याने लाळ्या खुरकत, शेळ्यामधील प्लेग, नीलजीवा, देवी इत्यादी महत्वाचे आजार असून स्क्रेप आणि ओव्हाईन इन्सेफेलायटिस हे कमी अधिक प्रमाणात आढळणारे आजार आहेत. विषाणूजन्य रोगांवर खात्रीलायक प्रतिजैविक उपलब्ध नसल्यामुळं उत्तम व्यवस्थापन आणि प्रतिबंधक लसीकरण यावरच आपण भर दिला पाहिजे. या विषाणूजन्य आजारांविषयी तसंच त्यात दिसणारी लक्षणं, प्रतिबंधक उपाय आणि आजार उद्भवल्यास करण्यात येणारे औषधोपचार याविषयी शेतकरी बांधवांना माहिती असणं हे गरजेचं आहे. याच उद्देशानं आज आपण याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी, शेळ्यामध्ये प्रामुख्याने आढळून येणारा एक महत्वाचा आजार म्हणजे लाळ्या खुरकत. सामान्यत हा आजार दुभाजक खुरे असलेल्या जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो. या आजाराच्या विषाणूचे एकूण 7 प्रकार आहेत. यापैकी प्रमुख असे 4 प्रकार आहेत. मंडळी, या रोगाचा प्रसार हा रोगी जनावरापासून शिवाय हवा, पाणी, दूषित खाद्य, काम करणाऱ्या माणसाचे हात, बूट, कपडे, वापरात येणाऱ्या बादल्या, शेण भरण्यात येणाऱ्या बैलगाड्या यांच्यामार्फत रोगाचा प्रसार हा होत असतो. हवेमार्फत हे विषाणू 70 ते 80 किलोमीटर अंतरापर्यंत दूर वाहून नेले जातात. रोगाचा प्रसार हा प्रामुख्याने लाळेमार्फत होतो. मंडळी, या रोगाची लक्षणं सांगायची तर जनावराच्या तोंडातून लाळेचे तार गळत राहते. तोंडात, जिभेवर आणि हिरड्यांवर लालसर रंगाचे फोड दिसून येतात. व्रण निर्माण होतात. साधारण जनावरांना 104 ते 106 फॅरनहाईट इतका ताप येऊ शकतो. जिभेवर चट्टे पडतात. पायाच्या बेचकीत देखील जखमा होतात. तोंडातील जखमामुळे शेळी मेंढ्या झाडपाला खाऊ शकत नाहीत. त्या लंगडत चालतात. जखमामध्ये आळ्या होऊन जखमा बरेच दिवस बऱ्या होत नाहीत. कोकरं आणि करडांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढतं. गाभण शेळ्या गाभडतात. मांस, लोकर आणि दुग्धोत्पादनामध्ये देखील घट होते. पैदाशासाठी वापरण्यात येणाऱ्या बोकड आणि मेंढ्यांच्या अंड्याशयावर याचा दुष्परिणाम झाल्यामुळे वीर्यात शुक्रजंतूंचा अभाव होतो आणि बीजांड कोशावर विपरीत परिणाम झाल्यामुळं माद्यांमध्ये वांझपणा संभवतो. मंडळी, ही झाली लाळ खुरकत रोगाची लक्षणं. या आजारासाठी आपल्याकडे 2 प्रकारे लसी उपलब्ध आहेत. एक पॉलिव्हेलंट आणि दुसरी मोनोव्हेलंट. ही लस वर्षातून 2 वेळा टोचणं आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती 6 महिने टिकून राहते. तोंडातील आणि पायातील जखमा पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने धुवून घ्याव्यात. तोंडातील जखमांना तुरटी, हळद आणि गोड तेल किंवा बोरोग्लिसरीन लावावं. पायातील जखमा टर्पेंटाईनने धुवून त्यास हिमेकस किंवा उंडाहील इत्यादी प्रतिजैविक असलेलं मलम लावावं. मांसल भागात प्रतिजैविके, ताप कमी करणारी औषधं, व्हिटॅमिन ए, डी आणि लिव्हर टॉनिक सूचीपर्णीमार्फत देणं अपेक्षित आहे. मंडळी, अशा प्रकारे आपण लाळ खुरकत या रोगापासून जनावरांचं संरक्षण करू शकतो. यानंतर शेळ्या मेंढ्यांमध्ये आढळणारा दुसरा महत्वाचा रोग म्हणजेच नीलजीवा. या आजाराचा प्रसार चुलिकोयडस नावाच्या कीटकामार्फत होतो. शेळ्या मेंढ्यांना 105 ते 106 फॅरनहाईट इतका ताप येतो. नाकातून शेम, तोंडातून लाळ गळते. तसंच तोंड, जीभ आणि हिरड्या यावर प्रथम लालसर रंगाचे व्रण पडतात. नंतर ते निळसर जांभळ्या रंगाचे होतात. तोंडाला रक्ती फेस येतो. तोंडाला घाण वास येतो. तोंड सडतं. गिळण्याच्या आणि श्वसन क्रियेत बाधा निर्माण होते. पातळ हगवण सुरू होते. पायाच्या खुरांच्या वर निळसर रंगाचा पट्टा कातडीवर दिसू लागतो. आणि हेच या रोगाचं महत्वाचं लक्षण आहे. या आजारात साधारणपणे 30% मृत्यूचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मंडळी, या रोगावर प्रतिबंधात्मक उपचार करणं हे गरजेचं आहे. मात्र या आजाराची प्रतिबंधक लस सध्या आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळं ज्या कीटकांमार्फत या आजाराचा प्रसार होतो त्या कीटकाच्या कीटकनाशक औषधाच्या द्रावणाची फवारणी करणं हे अपेक्षित आहे. तसंच जी आजारी जनावरं आहेत ती कळपातून वेगळी करावीत. जीवाणूंमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैविकं द्यावीत. आणि तोंडातील व्रण पोटॅशियमच्या पाण्याने धुवून बोरोग्लिसरीन लावावं. मंडळी, यानंतर शेळ्या मेंढ्यांमध्ये आढळणारा पुढचा महत्वाचा आजार म्हणजेच PPR. याच रोगाला आपण प्लेग

0: किंवा काटा असं म्हणतो. सर्वप्रथम सन 1989 साली या रोगाचं अस्तित्व आपल्याला भारतामध्ये दिसून आलं. तसेच रोगाच्या वाढत्या प्रमाणामुळं शेळी मेंढी पालकांना आर्थिक नुकसान यामध्ये सोसावं लागलं, कारण यामध्ये शेळ्या मेंढ्यांचं मरण्याचं प्रमाण हे अधिक होतं. या आजारांच्या बाबतीत सांगायचं तर या आजारात शेळी मेंढीला भरपूर ताप येतो. हा ताप साधारण 106 ते 107 अंश फॅरनहाईटपर्यंत असू शकतो. सुरुवातीला पाण्यासारखा स्त्राव हा नाकातून आणि डोळ्यातून येत असतो. नंतर तो पिवळसर आणि घाणेरडा बनतो. जनावरांचं खाणं पिणं बंद होतं. नाकातोंडाच्या आतील भाग, नाक आणि तोंडाच्या मधल्या भागावर व्रण येतात. जनावराला सपाटून हगवण लागते. गाभण जनावरात काही वेळा गर्भपात होतो. ही आजाराची लक्षणं लाळ खुरकत, बुळकांड्या आणि नीलजीवा यासारख्या विषाणूजन्य आजारांशी मिळते जुळते असल्यामुळं याचं रोग निदान करणं हे अवघड असतं. मंडळी, या रोगाचं निदान करण्यासाठी रोग निदान प्रयोगशाळेत जाणं अपेक्षित आहे. तिथूनच आपल्याला या रोगाची पूर्वकल्पना येऊ शकेल. या रोगाच्या प्रतिबंधात्मक उपायाबद्दल बोलायचं तर या आजाराची खात्रीशीर अशी लस आपल्याकडे उपलब्ध नाही. मात्र लक्षणानुसार जर आपण औषधोपचार केले आणि जीवाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैवक औषधांचा वापर केला तर या रोगाची लक्षणं सौम्य होतील आणि आपलं जनावर आपण त्यापासून वाचवू शकू. देवी रोग. मंडळी, शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत देवीच्या रोगामध्ये कातडीवर व्रण निर्माण होतात. हा आजार प्रामुख्याने जनावराला हाताळणारा मनुष्य किंवा दूध काढणारा गवळी यांच्यामार्फत प्रसाराने होतो. याची लक्षणं सांगायची तर कातडीवर फोड येतात, त्यात पू होतो, फोड सुकतात, व्रण कोरडा होऊन खपल्या पडतात. व्रण प्रामुख्याने ओठ, नाकपुड्या, कान, कास, सड, शेपटीखालील भाग, पोट यावर येतात. जनावरांना ताप येतो. कासेवर फोड आल्यामुळं दूध काढणं हे कठीण जातं. दूध उत्पादन कमी होतं. काही वेळा जनावरं दगावल्याचंही चित्र आपल्याला दिसून येतं. मंडळी, या रोगाच्या प्रतिबंधात्मक उपायाबद्दल सांगायचं तर दरवर्षी शेळ्या मेंढ्यांना आपण देवी रोगाची लस टोचून घेतली तर निश्चितच आपल्या जनावरांचं आपण संरक्षण करू शकतो. यानंतर मंडळी, शेळ्या मेंढ्यांमध्ये आढळणारा पुढचा आणि सर्वात महत्वाचा रोग म्हणजेच मेंढ्यातील मेंदूचा दाह. यालाच आपण ओव्हाईन इनसफोला मायलायटिस किंवा लुपिंग इल असं म्हणतो. हा आजार गोचिडांच्या चावण्यामुळे उद्भवतो. मेंढ्यांना ताप येतो. चालण्याचे ढब किंवा लक बदलते. स्नायूंचा थरकाप होतो. मान ताठ होते. मेंढी उडी मारण्याच्या पवित्रात असते. स्नायूंच्या ताठरपणामुळं मेंढी हालचाल करू शकत नाही. थोड्याशा आवाजानं किंवा शरीराला स्पर्श केल्यास ते आक्रमक बनते. जनावरे धाडकन पडतात. पायांचा लकवा होतो. ही आजाराची लक्षणं आपल्याला सांगता येतील. मंडळी, या प्रकारच्या आजारामध्ये फॉर्मिलिनाइज्ड टिश्यू कल्चर व्हॅक्सिन हे फार गुणकारी असून रोगाचा ज्या भागात प्रादुर्भाव आहे तेथे नियमितपणाने लस टोचून घ्यावी आणि रोग झाल्यास लक्षणानुसार औषधोपचार करणं हे अपेक्षित आहे. मंडळी, अशा प्रकारे आपण विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करणं हेच एक महत्त्वाचं साधन समजून त्यानुसार उपचार करणं हे गरजेचं आहे. मंडळी, अशा प्रकारची दक्षता आपण जर वेळोवेळी घेत आलो तर निश्चितच आपण आपल्या जनावरांचं यासारख्या विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण करू शकू. बराय मंडळी, नमस्कार.
1: शेळ्या मेंढ्यांमधील विषाणूजन्य आजार आणि उपचार यांची संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. याचबरोबर माझं घर माझं शेत हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील अशोक पत्की यांचं हे गीत नुकतंच आपण ऐकलं. 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या सहा खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामूटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं.
2: आसमान में नए पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी उस रूप को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी.
1: प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1 च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
0: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला मंजुरी दिली आहे. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाक्

चौरे हे ते सहा खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्यूमुखी पडले असून 10 जण जखमी झाले. अहमदाबादजवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2,00,000 रुपये तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. पोलावरम जिल्ह्यात गोला गुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली. हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले. 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. वांगचुक यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषणानं बसले होते. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे. दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. ब्रह्मयुगम साठी मामूटी आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं तर सर्वोत्कृष्ट ग्राहकगायकाचा पुरस्कार घरात गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला

0: पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटांना मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर तिसऱ्या स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 सुरू होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाणी, मामूटी, कार्तिक आयन, यामी गौतम यांचा सन्मान आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा.

0: प्रमोद खंदारे यांनी स्वरबद्ध केलेलं अनिल शेंडे यांचं हे गीत नुकतंच आपण ऐकलं.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

प्रवीण दवने यांचे हे गीत अशोक पत्की यांची रचना मंदार आपटे आणि विद्या करंदीकर यांच्या स्वरात आपण ऐकली. यानंतर भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुचित्रा भागवत यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं हे

संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashvani@gmail.com. sanglialakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगले.

सोनाली बोरकर यांच्या आवाजातील दिनेश अडावतकर यांचं गीत नुकतंच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी सादर केलेला कार्यक्रम नुकताच आपण ऐकला.